शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: कार आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. आपल्या दिवसाची अजून प्रसन्न सुरुवात करूयात कारण आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झालेली आहे. 1 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि अर्थात आज आहे वार गुरुवार. आजच्या दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात आपण संस्कृत सुविचाराने करूयात. गहना कर्मणो गतिहि कर्मणो यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणाः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिहि. कर्म काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि विकर्म म्हणजेच चुकीचं कर्म किंवा चुकीचं कृत्य काय आहे हे देखील आपण ओळखलं पाहिजे. अकर्म किंवा चुकीचं कर्म हे निष्क्रियता हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. कर्माचा मार्ग अत्यंत गुंतागुंतीचा इथे सांगितला आहे आणि या श्लोकामध्ये कर्म विकर्म आणि अकर्म यांचं स्पष्ट महत्त्व सांगितलेलं आहे. माणसानं काय करावं काय टाळावं आणि कुठल्या गोष्टींमध्ये निष्क्रिय राहावं हे जाणून घेणं आयुष्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे. बघा कर्माचा मार्ग अत्यंत गूढ आहे. बऱ्याच वेगवेगळ्या पुराणामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या सिद्धांतानुसार हे लक्षात आलंय की कर्माचा मार्ग आपल्याला वाटतो तितका सोपा नाही आहे. हा अत्यंत गूढ आहे गुंतागुंतीचा आहे आणि त्यामुळे विवेक आणि ज्ञानानं कर्म करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे ज्या व्यक्तीला जमलं तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो. फक्त कृती करणं किंवा काम करणं कर्तव्य करणं म्हणजे कर्म नाही तर ते योग्य आहे की अयोग्य आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच इथं सांगितलंय गहना कर्मणो गतीही. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या संस्कृत सुविचारानं. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग.
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 एफ एमवर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आर्षण तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि मी आर्षण तुमच्या सोबत आहे आणि आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात सुविचारानं आपण करूयात. बऱ्याच वेळा शांती डळायला बाहेरची परिस्थिती ही कारण नसते, आपली अंतःस्थिती ही कारण असते. बघा, घरामध्ये शांती नसेल, अशांतीचं वातावरण असेल, निगेटिव्ह वातावरण असेल, तर त्याला बऱ्याच वेळ आपल्याला असं वाटतं की बाहेरची परिस्थितीच कारणीभूत आहे किंवा एखादी परिस्थिती कारणीभूत आहे. पण तसं नसतं, तर बऱ्याच वेळ आपली अंतःस्थिती, आपल्या मनाची स्थिती सुद्धा या अशांतीला कारणीभूत ठरू शकते. बघा, आपण जर चंचल असू, मनामध्ये आपल्या प्रचंड गोंधळ असेल, एखादा डिसिजन घेत असताना, एखादा निर्णय घेत असताना जर आपण खूप जास्त कन्फ्युजन असू आणि त्यामुळे आपली सातत्यानं चिडचिड होत असेल, आपलं अंतःकरण जे आहे, अंतःमन जे आहे, त्याची स्थिती जर ढळीत झाली असेल तर नक्कीच अशांती जी आहे ती होत असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट किंवा कुठलंही कार्य करत असताना, कुठलाही महत्त्वाचा विचार करत असताना किंवा कुठलाही निर्णय घेत असताना शांत चित्तानं घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि दिवसाला तितक्याच सुंदरतेनं आणि पीसफुली सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि महत्वाच्या दिनविशेषकडे वळूयात. आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि अर्थात आज आहे 1 ऑक्टोबर 2026 आजची तारीख. आज

0: स्थापित केली. भारतात दशमान मेट्रिक पद्धत वापरायला सुरुवात. भुवनेश प्रसाद सिन्हा यांनी भारताचे 6वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. नायजेरियाला युके पासून स्वातंत्र्य. कॉनकॉर्ड विमान पहिल्यांदा ध्वनिगतीपेक्षा जोरात उडालं. सोनी कंपनीचं पहिलं कॉम्पॅक्ट डिस्क प्लेअर प्रकाशित. कार्टून नेटवर्क हे चॅनल आजपासून सुरू झालं होतं 1992 ची महत्वाची घटना. आणि कार्टून नेटवर्क हे अनेक लहान बच्चू कंपनीचं बालमित्रांचं अतिशय प्रिय नेटवर्क आहे आणि आजही कार्टून नेटवर्क तितकंच प्रसिद्ध आहे आणि तितकंच अनेक जण पाहतात सुद्धा. अनु आहे तुमच्यासोबत महत्वाच्या दिनविशेषकडे. पुढे एकदा बोलूयात. एकत्र हा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।

0: ऐकता आहे स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत नगर संतरंग. या कार्यक्रमात आजचा दिन विशेष याकडे वळूयात. भारतीय दंडसंहिता, मोटार वाहन कायदा 1988 आणि मुंबई प्रतिबंधक कायदा 1949 अंतर्गत सलमान खानवर गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंडसंहिता कला 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. इंडोनेशियामध्ये बाली बेटांवर बॉम्बस्फोटात 19 जण ठार. MTR हाँगकाँगमध्ये जलद परिवहन रेल्वे प्रणाली सुरू. रुग्णाचं निदान करण्यासाठी पहिलं व्यावहारिक सिटी स्कॅनर वापरलं गेलं. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी DIA गुप्तचर संस्थेची देशातील पहिल्या लष्करी याची स्थापना. आंध्र प्रदेश राज्याची आज निर्मिती. त्याचबरोबर पेन्सिल्वेनिया टर्न पाईक अमेरिका देशातील पहिला सुपर हायवे मानला जाणारा रस्ता रहदारीसाठी खुला. जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज अमेरिका न्यूजर्सी आणि न्यूयॉर्कला जोडणारा पूल नागरिकांसाठी खुला. फोर्ड मॉटेल सिटी गाडीची किंमत याची विक्री सुरू. बलुचिस्तान हा देश ब्रिटिश राज्यानं जिंकला. तर सिमेन्स AG वर्नर वॉन सिमेन्स यांच्या कंपनीची 1847 मध्ये सुरुवात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली. आरजर तुमच्या सोबत आहे आणि आज आहे 1 ऑक्टोबर 2026 आजची तारीख. आज असं दिनविशेष. थिओसॉफिस्ट सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय स्वातंत्र्याच्या कार्यकर्त्या पुरस्कर्त्या ॲनी बेझंट यांचा जन्मदिन. बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा जन्मदिवस. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा आज जन्मदिवस. संगीतकार आणि गायक एस डी बर्मन साहब यांचा जन्मदिन. गीतकार कवी लेखक पटकथाकार गजानन दिगंबर तथा ग दि मा आज यांचा स्मृती दिवस. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर कवी गीतकार वजरू सुलतानपुरी यांचा जन्मदिन. दाक्षिणात्य अभिनेते विजुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा आज जन्मदिवस. कर्नाटकाचे 15वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा जे एच पटेल यांचा जन्मदिवस. रोमन सम्राट अलेक्झांडर सेव्हरस यांचा आज जन्मदिन. भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते चिरंजीवी सर्जा आज यांचा जन्मदिवस. लायबेरिया देशाचे 25वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वेह यांचा जन्मदिवस. ऑक्टोबर फिल्मचे संस्थापक अमेरिकन उद्योगपती बिंगहॅम रे यांचा जन्मदिवस. अमेरिकन डुईट लेखक कार्यकर्ते आयझॅक बोनोविट्स यांचा आज जन्मदिवस. भारतीय वकील आणि न्यायाधीश पद्मभूषण दलवीर भंडारी यांचा आज जन्मदिवस. भारतीय अर्थशास्त्रज्ञ ईशर जज अहलुवालिया 1945 मध्ये जन्मदिन. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आरजेनं तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. नमस्कार. 1 ऑक्टोबरचा महत्वाचा दिनविशेष. इटलीचे पहिले अध्यक्ष इरिको डी यांचा मृत्यू. जगातील सगळ्यात बुटकी व्यक्ती गुल मोहम्मद यांचं 1997 निधन. भारतीय राजकारणी केरळचे आमदार कोडियरी बालकृष्णन यांचं निधन. अमेरिकन चित्रपट निर्माते क्रिस्टी फिल्म कंपनीचे चार्ल्स क्रिस्टी यांचं निधन. इंग्रज राजा एडविग यांचं निधन. जपान देशाचे सम्राट तेमू यांचं निधन. माया साम्राज्याचे राजा ताजुम उगत गेहक यांचा आज मृत्यू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 एफएमवर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नमस्कार, मी नामदेव मुरकुटे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक. आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. मी आहे अर्चन तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग अर्थात सुप्रभात सगळ्या नगरकरांना, सर्व श्रोत्यांना, आणि त्याचबरोबर महत्वाच्या दिनविशेषकडे आणि त्याचबरोबर महत्वाच्या काही जागतिक घडामोडींकडे आपण वळणार आहोत. राज्यातल्या घडामोडींकडे सुद्धा वळूयात. सध्या आपल्या राज्यामध्ये 75% दुष्काळ जाहीर केला, पण शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीही केली नाही. नवीन बांधकामांवरही निर्बंध घातले आणि त्यामुळे राज्य सरकारनं काही महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतलेत. दुष्काळामध्ये एकाही शेतकऱ्याच्या दारी बँका किंवा पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी जाता कामा नये, असे आदेश दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. शहरी भागामध्ये नव्यानं होणाऱ्या बांधकामांवर निर्बंध घालण्यात आलेत. 10% पाणी कपात आणि चारा पाण्याचं विशेष नियोजन करण्याबाबतचे अनेक मोठे राज्य सरकारनं निर्णय घेतले. चारा छावणी आणि पाण्याचं नियोजन समितीनं केलेलं आहे. राज्यामध्ये 75% दुष्काळ जाहीर केलेला आहे. अनेक शेतकऱ्यांचे जे काही कर्ज आहेत त्या कर्ज वसुलीसाठी बँकांनी त्यांच्या दारापर्यंत शेतकऱ्यांच्या जाऊ नये असं सांगण्यात आलंय आणि नवीन बांधकामांवर सुद्धा काही निर्बंध घालण्यात आले. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

0: वेलकम बॅक. तुम्ही एकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि एशियन गेम्स 2026 याबद्दल जाणून घेऊयात. एशियन गेम्स 2026 मध्ये भारतानं 8वं सुवर्ण पदक जिंकलंय. तिरंदाजीमध्ये दुसरं जिंकलेलं आहे आणि चिकिता तनिपार्थे आणि साहिल जाधव यांनी कंपाऊंड मिक्स टीमचं विजेतेपद पटकावलंय. भारतानं एशियन गेम्स 2026 मध्ये आपलं तिरंदाजीमधील दुसरं आणि एकूण 8वं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. 8 गोल्ड मेडल्स भारतासाठी मिळालेत आणि या जोडीनं अंतिम सामन्यामध्ये शूट ऑफमध्ये दक्षिण कोरियाचा पराभव केला. त्याचबरोबर या विजयामुळे भारतानं लॉस एंजलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये कंपाऊंड मिक्स टीम प्रकारासाठी कोटा स्थान सुद्धा आपलं फायनल केलंय. एशियन गेम्समध्ये भारतानं आतापर्यंत बरीचशी पदकं जिंकली आहेत आणि नक्कीच ही भारतासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद गोष्ट आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं, मी झालो ऐरा गैरा, आता साहेबाचा तोरा

कोणी डोस घेतो बघा कोणी टाळ घेतो बघा कोणी डोस घेतो बघा कोणी टाळ घेतो बघा कोणी डोस घेतो बघा कोणी टाळ घेतो बघा कोणी डोस घेतो बघा कोणी टाळ घेतो बघा कोणी डोस घेतो बघा कोणी टाळ घेतो बघा कोणी डोस घेतो टाळ घेतो हो आणि डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग डांग चिंडी चांग हो

तरी गाढ हो जमती बारा अन्नाचा व डांचिंग बिचा म्हणती इनपुट असला का पोरा

sakun salo arwa menti aci hais bora arep sakun salo arwa menti aci hais bora ऐकून डोसक उठ शान्या परिस येणा बरा असं ऐकून डोसक उठ शान्या

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बॅक तुम्ही एकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. आर्षण तुमच्या सोबत आहे आणि महत्वाच्या काही आपण घडामोडींकडे वळणार आहोतच. राज्यातल्या आणि समाजातल्या बघायला गेलं तर ओबीसी समाजामधल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी महसूलच्या सगळ्या सरकारी विभागांच्या जागा थेट एका दरामध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाज्योती संस्थेसाठी 300 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. महात्मा फुले त्रिशताब्दी जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रम सुद्धा राबवले जाणार आहेत. या बैठकीमध्ये महत्वाच्या विविध 12 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ओबीसी विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी सरकारी जागा आता एका दरामध्ये उपलब्ध होणार आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बॅक. तुम्ही ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, आज 1 ऑक्टोबर आहे आणि त्याचबरोबर ब्रेस्ट फीडिंग, स्तनपान याबद्दल आपण बोलणार आहोत. FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अनेक महत्वाच्या कारवाया आपण पाहिल्या आहेत. आईचं दूध सर्वोत्तम असं शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं आता बंधनकारक असणार आहे. FDA चे तुकाराम मुंडे यांनी नवीन नियमावली या संदर्भात जारी केली. अन्न आणि औषध प्रशासनानं 2 वर्षांखालील मुलं जी आहेत त्यांना पॅकबंद आहाराबाबत काही नवीन नियमावली जारी केली आहे. 6 महिन्यापर्यंत आईचंच दूध सर्वोत्तम आहे, त्यानंतरच पूरक आहार द्यावा असं उत्पादनांच्या म्हणजे प्रोडक्टच्या पुढच्या बाजूवर लिहिणं बंधनकारक आहे. याशिवाय शिशु आहार उत्पादनांवर आई मुलाचे फोटो वापरण्यास आणि आईच्या दुधाच्या समकक्ष अशी जाहिरात करता येणार नाही. हे नवीन नियम जर मोडले तर त्यांवर कडक कारवाईचा इशारा FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलाय. शहरी भागामध्ये आपण बघतोय की आईच्या दुधाच्या स्तनपानाचं प्रमाण कमी होत आहे आणि त्यासाठी पॅकबंद जे काही पावडरचं दूध जे लहान मुलांना दिलं जातं त्या उत्पादनांवर आईचं दूध सर्वोत्तम हे पुढच्या बाजूला लिहिणं आता बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर आज 1 ऑक्टोबर आहे आणि आज महत्वाचे बरेचसे दिवस आपण सेलिब्रेट करतो आहोत, ते कुठले याबाबत बोलूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आरजेनं तुमच्या सोबत आहे नगरचे अंतरंग। या कार्यक्रमात राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे वळूया। सध्या राज्यामध्ये 75% दुष्काळ सरकारनं जाहीर केला। राज्यामध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि याच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून ज्या शेतीचे नुकसान झालेले आहे त्या ठिकाणी पंचनामे सुरू आहेत। कृषी आयुक्तालयानं राज्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत। 265 तालुक्यांमध्ये पंचनामा करताना शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आणि आधार क्रमांक ग्राह्य धरला जाईल असं आवाहनही केलंय। सगळ्यात महत्वाचं काय तर नुकसानीच्या पंचनाम्याच्या प्रपत्रावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी आता बंधनकारक आहे। या निर्णयामुळे ना पंचनाम्यामध्ये पारदर्शकता राहील, शेतकऱ्यांनी सुद्धा याचं स्वागत केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे आणि हा एक खूप महत्वाचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही।
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत। आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग। दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: बॅक. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्य, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्शन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. अर्शन तुमच्या सोबत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बरेचसे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आता याकडे वळूयात. यामध्ये माजी अग्निवीरांना घटक गणवेशधारी पदांवर 10% समांतर आरक्षण असेल, वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आलंय आणि मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांच्या निर्मितीला मंजुरी, लॉजिस्टिक धोरणातील सुधारणा आणि सूर्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या फेरवाटपाला मान्यता दिली आहे आणि यासाठी महत्वाचे 10 निर्णय सुद्धा घेण्यात आले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बॅक. तुम्ही ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली. राज्यामध्ये दुष्काळ 75% जाहीर केला आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जसं राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्याचपैकी आता याच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यात आली. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्यामध्ये सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यात आली आहे आणि विद्यार्थ्यांकडून आधी फी जर घेतली असेल तर ती नंतर रिफंड करण्याऐवजी ती सुरुवातीलाच नाकारू नये असं राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील हजारो जे विद्यार्थी आहेत की जे यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षा देणार आहेत त्यांना मोठा दिलासा मिळतोय. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अग्निवीरांबद्दल सुद्धा महत्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला जो आपण जाणून घेतला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्षण तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि मी आहे आर्षण तुमच्या सोबत. सध्या राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याआधी जाहीर केलेल्या 265 तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश केला जाईल आणि या निर्णयामुळे ट्रिगर 3 अंतर्गत मदत मिळून राज्यामधला कुठलाही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही सरकारनं दिली आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये 12 उपाययोजना आणि विविध सवलती लवकरच लागू होणार असल्याचं सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे, अर्जुन तुमच्या सोबत आहे आणि महत्वाच्या घडामोडींकडे वळूया. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास आणि आधुनिकीकरणासाठी मध्य रेल्वेनं आजपासून लांब बल्ल्यांच्या गाड्यांसाठी 75 दिवसांचा ब्लॉक करण्यात आलाय. 1 ऑक्टोबर पासून ते 15 डिसेंबर पर्यंत 75 दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आलाय. टप्पा 1 च्या पायाभरणीच्या कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 15 पूर्णपणे बंद असेल. या काळामध्ये अनेक मेल एक्सप्रेस गाड्या CSMT ऐवजी दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत चालवल्या जाणार असल्याचं प्रवाशांना पूर्वनियोजन करण्याचं आवाहन केलंय. काही निवडक गाड्या आहेत दादर आणि ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेटमध्ये, तर CSMT वर पुनर्विकासासाठी आता हा 75 दिवसांचा ब्लॉक आजपासून लागलाय. प्रवाशांनी या संदर्भातील खबरदारी घ्यायची आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुम्हाला.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: तुम्ही ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आर्जियानो तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आहे। आर्जियानो तुमच्या सोबत आहे आणि CWC अर्थात केंद्रीय जल आयोगाच्या 24 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार आपल्या भारताचा जलसाठा 10 वर्षामध्ये नीचांकी पातळीवर यंदा 2026 बघायला मिळतोय। भारतातील 178 प्रमुख जलाशयांमध्ये पाण्याची पातळी त्यांच्या एकूण क्षमतेच्या 70% घसरली आहे। गेल्या वर्षातील 10 वर्षातील सगळ्यात कमी पातळी ही आहे। ही पातळी 10 वर्षाच्या सरासरी 76% आणि गेल्या वर्षीच्या 79% कमी आहे। दक्षिण भारतामध्ये ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे, जिथे जलाशय गेल्या वर्षीच्या 87% तुलनेमध्ये केवळ 50% भरलेलं दिसतंय। देशामध्ये मान्सूनचा पाऊस यंदा कमी झालाय, जो 12% फक्त झाला आहे आणि त्यामुळे सध्या ही परिस्थिती निर्माण झाली आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

आपण ऐकताय स्नेहल आहे असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा मी आहे अर्शन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आहे आणि महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत. शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे. भायखळ्याच्या रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीपासून ते मुंबई मनपा मुख्यालय कार्यालयापर्यंत सकाळी 11 वाजता हा मोर्चा निघेल. लोकशाही वाचवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या या बिगर राजकीय मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नाहीये, सगळ्यांच्या हातामध्ये तिरंगा असेल असं राज ठाकरे यांनी सांगितलंय. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये ठाकरे बंधूंनी हा एल्गार पुकारलाय. निवडणूक आयोगाविरुद्धचा हा एल्गार असल्याचं सांगितलं जात आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: नमस्कार, मी इंद्रजीत दत्ताजीराव देशमुख. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर पितृपक्षाला सुद्धा सुरुवात झाली. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुराण काळापासून पितृपक्ष, ज्याला पितृपंधरवड असं म्हटलं जातं, याला अनादि काळापासून महत्व आहे. काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणं शक्य न झाल्यावर आमान्य श्राद्ध करावं, म्हणजेच क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तीळ, तेल, तूप, गुळ, बटाटे, नारळ, विडा, दक्षिणा, शिदा साहित्य एखाद्या खरंतर पुरोहिताला द्यावं. पिंडदान करून श्राद्ध करणे, सगळ्या कुळातील सगळे पितर अन्न आणि उदक यांच्या अपेक्षेनं आपल्या वंशजाजवळ येण्याचा काळ म्हणजे हा पितृपक्षाचा काळ आहे. पितृपक्षाच्या या काळामध्ये पितृलोक पृथ्वी लोकाच्या सगळ्यात जास्त जवळ येतात. पितरांना दिलेलं अन्न, उदक, पाणी, पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतं, त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबियांना आशीर्वाद देतात. श्राद्धविधी केल्यानं पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला सहाय्य होतं. सर्व पित्र तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पितृपक्षामध्ये महालयश्राद्ध अवश्य करावं. पितृपक्षामध्ये दानधर्माचं महत्व अनन्य काळापासून आहे आणि याबद्दलही आपण बोलूयात. एकत्र रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम. रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. पितृपक्षाचा हा काळ आहे. पितृपक्षामध्ये पूर्वजांचा सन्मान केला जातो. पूर्वजांचा सन्मान पितृपक्षामध्ये दान करून करूयात. अहिल्यानगरच्या स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये पितृपक्षाच्या या 15 दिवसाच्या पुण्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा दान करू शकता. या पवित्र काळात पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबरपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत असणारा हा पितृपक्षाचा काळ. स्वेच्छेनं तुम्ही स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये 450 लाभार्थ्यांना, इथल्या मुलांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य देण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपलं अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता संगीता सानप 90110-01-78, भारत 90110-01-76, आणि ताज शेख 90110-88. सहयोग पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट किंवा आपला संपर्क क्रमांक पावतीसाठी आम्हाला आवर्जून पाठवावा ही विनंती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्ही.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम आणि मी आहे अर्चना तुमच्या सोबत. दिवसाला तर प्रसन्न सुरुवात झालेली आहे. ऑलमोस्ट 11 वाजत आले रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये आणि आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. 1 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आहे आणि आजची तारीख काही महत्वाच्या कारणांमुळे आज चांगली आहे. आज वर्ल्ड कॉफी डे आज आपण सेलिब्रेट करतो आहोत. जागतिक शाकाहारी दिवससुद्धा आज आपण साजरा करतो आहोत, ज्याला वर्ल्ड व्हेजिटेरियन डे असं म्हटलं जातं. आणि आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस, सिनियर सिटीजन डे सुद्धा आज आहे. म्हणजे आज 1 ऑक्टोबर आहे आणि महिन्याची पहिली तारीख आहे आणि महत्त्वाचे आपण दिवस साजरे करतोय. आज वृद्ध व्यक्तींच्या समस्या ज्या आहेत त्या खूप वाढत आहेत समाजामध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्यावर होणारा हिंसाचार, अत्याचार या घटनासुद्धा समाजामध्ये वाढत आहेत आणि या रोखण्यासाठी, अवेअरनेससाठी, समाजामध्ये त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस इंटरनॅशनल सिनियर सिटीजन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्याचबरोबर आज वर्ल्ड व्हेजिटेरियन डे आहे आणि अनेक असे आपल्या भारतामध्ये, आपल्या संपूर्ण देशामध्ये असे अनेक नागरिक आहेत की जे पूर्ण व्हेजिटेरियन आहेत आणि त्यांना व्हेजिटेरियन राहायला आवडतं, शाकाहारी आणि संतुलित आहार घ्यायला त्यांना आवडतो आणि त्यांच्या जीवनशैलीमध्ये शाकाहारी आणि पर्यावरणाच्या फायद्यासाठी सुद्धा शाकाहार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याचा अवेअरनेस, जागरूकता वाढवण्यासाठी आज वर्ल्ड व्हेजिटेरियन डे जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. आणि त्याचबरोबर आज आहे कॉफी डे, वर्ल्ड कॉफी डे आहे. आणि यस, कॉफी ही आपल्याला भरपूर एनर्जी देते, उत्साहवर्धक असणारं हे कॉफी आहे आणि अनेक कॉफी प्रेमी आहेत. अनेक कॉफी आहे प्रेमी ज्यांना कॉफी प्रचंड आवडते आणि मूड झाल्यानंतर किंवा अगदी निरुत्साह असल्यानंतर, कंटाळा आल्यानंतर एक कप कॉफी घ्यायला प्रचंड आवडते, अगदी मला सुद्धा. आणि चहा प्रेमी तर मी जास्त आहे. चहा आणि कॉफीमध्ये जर तुलना केली तर चहा अव्वल स्थानी माझ्यासाठी तरी आहे, पण अनेक असे कॉफी प्रेमी आहेत की ज्यांना प्रचंड कॉफी आवडते. जगभरामध्ये कॉफीचा व्यापार खूप चांगल्या पद्धतीनं होतोय आणि या उत्पादन आणि कॉफी प्रेमींच्या या आवडत्या पेयाला आज सेलिब्रेट करण्याचा दिवस आहे, तो म्हणजे वर्ल्ड कॉफी डे. सो आज हे महत्वाचे सगळे दिवस आहेत आणि हे आज आपण सगळे साजरे करतो आहोत आणि आपल्या दिवसाला छान सुरुवात करूयात. अगदी थोड्याच वेळामध्ये आरजे ऋतू तुम्हाला भेटायला येते, तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार गाईज, आज आहे 1 ऑक्टोबर आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये। मंडळी, मी आहे आर जे ऋतू, तुमच्या सोबत आपला शो सुरू झालाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आता ऑक्टोबर महिना सुरू झालाय आणि आता अवघे कम्प्लीट 3 महिनेच राहिलेत आता 2026 संपायला आणि 2027 यायला। मंडळी खरंच राव, म्हणजे किती वर्ष लोटली ना, म्हणजे कधी काळी आपण 2016 मध्ये जगत होतो। म्हणजे मी तरी, माझी तर तेव्हा शाळा वगैरे सुरू होती, 10वीचं वर्ष वगैरे माझं होतं आणि आता गाईज म्हणजे 10 वर्ष लोटली आहेत राव माझी 10वी कम्प्लीट होऊन। आणि आता ऑक्टोबर महिन्यामध्ये आता खरंच म्हणजे काय म्हणतात त्याला, आपली जेव्हा 10 वर्षापूर्वीच आपले दिवाळीचे वगैरे फर्स्ट सेमिस्टर वगैरे सुरू व्हायचं आणि तेव्हा काय गोंधळ असायचा आणि इतके वर्ष लोटलेत, इतक्या अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत आणि वेळ असा पटापट जातो, लहानपणी असा वेळ जात नव्हता बरं का मंडळी। आणि आता मात्र मोबाईल आलाय, AI आलंय, नवनवीन काय काय गोष्टी आल्यात आणि मंडळी आता वेळ इतका फटाफट फटाफट जातो ना, खरंच कळत नाहीये। पण मंडळी, मी ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप खुश आहे कारण आज 1 तारीख आहे, ऑक्टोबर महिना सुरू झालाय आणि गाईज या महिन्यामध्ये माझा बर्थडे बरं का। आता ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी काय स्पेशल घेऊन येणार आहे किंवा तुमच्यासाठी ऑक्टोबर महिन्याचं काय महत्व आहे, कोणत्या तुमच्या रिलेटिव्हचा, तुमच्या स्पेशल वन पर्सनचा बर्थडे की तुमचा स्वतःचा बर्थडे की एखादी अशी कोणती डेट आहे की जी तुमची फेवरेट आहे, हे मला नक्की सांगा 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती। आणि हो मंडळी, आता असं म्हणतात की मुलीला तिचं वय आणि मुलाला त्याचा जो पगार आहे तर तो विचारू नये। पण मंडळी मला सांगायचं तर या ऑक्टोबर महिन्यामध्ये मला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। सिरियसली गाईज, 25 वर्ष पूर्ण होत आहेत मला आणि खरंच काय आपण आयुष्यात करतोय काय नाही, कितीतरी लोक येत आहेत जात आहेत, अनेक गोष्टी होत आहेत आणि सगळ्यात माझी या वर्षामध्ये कम्प्लीट झालेली गोष्ट म्हणजे मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते गाईज आणि तुमच्या पुढे व्यक्त व्हायची संधी मिळते। खरंच माझ्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट आहे। तर मंडळी, आता आपण आपला शो सुरू करत आहोत एका म्युझिकल ब्रेक नंतर आणि अशाच गप्पा गोष्टी करायला, चर्चा करायला मी येते तुम्हाला भेटायला अगदीच एका म्युझिकल ब्रेक नंतर। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी नीना कुलकर्णी. आपण ऐकत आहात 90.4 FM आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत काही महत्वाचे नियम आणि बदल आता लागू होत आहेत. सर्वात आधी मंडळी जन्म आणि मृत्यू नोंदणीशी संबंधित नवीन तरतुदी आजपासून लागू झाल्यात. तसंच LPG सिलेंडरच्या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आता आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य असणार आहे. त्यासोबत मंडळी सर्वात महत्वाची बाब अशी आहे की रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी म्हणजेच रेल्वेची वन तिकीट वन ओरिजिनल ID ही विशेष मोहीम आजपासून सुरू असून ती पुढील 1 महिनाभर चालणार आहे. आर्थिक क्षेत्रातील बदलांबाबत जर बोलायचं झालं तर बल्क FD मर्यादा आता 2 कोटींहून वाढवून थेट 3 कोटी रुपये करण्यात आले. याशिवाय बँकांना दररोज सकाळी 10 वाजेपर्यंत आपले नवीन दर वेबसाईट वरती अपडेट करावे लागणार आहेत. तसंच मंडळी NRI कडून अचल संपत्ती खरेदी करताना आता टॅनची गरज भासणार नाहीये तर पॅन किंवा फॉर्म 141 द्वारे हे काम पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे मंडळी या सर्व नवीन नियमांची नोंद घ्या आणि तुमचा आजचा दिवस आणि तुमचा हा संपूर्ण महिना अपडेटेड ठेवा. अशाच अपडेटसह भेटूयात आपण थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो, सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, सकाळचे 11:26 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला एक भारी अशी अपडेट घेऊन. मंडळी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. मंडळी, राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा विचार करता राज्यातील तब्बल 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील इयत्ता 10वी आणि 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलेले आहे. गेल्या काही काळापासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करतायत. अशा परिस्थितीमध्ये 10वी आणि 12वी सारख्या महत्वाच्या टप्प्यावरती असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये आणि पालकांवर परीक्षेच्या शुल्काचा अतिरिक्त भार देखील पडू नये या उद्देशानं शिक्षण मंडळानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. आता या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार असून दुष्काळग्रस्त भागातील कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळालाय. शिक्षण मंडळाच्या या सकारात्मक पावलाचं खरंच राज्यभरातून स्वागत केलं जात आहे आणि मंडळी, खरंच हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा निर्णय. अशाच अपडेटसाठी ऐकत रहा मंडळी रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

पाणी आहे अनमोल रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण. भविष्याला सुरक्षित बनव.

केज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. सकाळचे 11:42 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर येते. भारताच्या लेकींनी तिरंदाजीमध्ये सुवर्णवेध घेत सुवर्ण पदकावरती आपलं नाव कोरलेलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं तिरंदाजी सांघिक कंपाऊंड प्रकारामध्ये अप्रतिम कामगिरी करत भारताला 7वं सुवर्ण पदक मिळवून दिले. या स्पर्धेत चिथा तानापत, पार्थी, प्रतिका प्रदीपक आणि ज्योती सुरेखा या भारतीय खेळाडूंनी कमालीचं कौशल्य आणि अचूक ध्येय साधत प्रतिस्पर्धी चीनचा अक्षरशः धुव्वा उडवलाय आणि थेट वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवत ऐतिहासिक विजय मिळवलाय. या विजयामुळे संपूर्ण जगभरामध्ये भारताची मान पुन्हा एकदा उंचावलेली आहे. यामुळे आपल्या खेळाडूंच्या या अद्भुत कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. देशाचे नाव आणि त्याचसोबत मंडळी या खेळाचं नाव सुद्धा जागतिक स्तरावरती उज्ज्वल करणाऱ्या या आपल्या सुवर्ण कन्यांना खरंच आपल्या रेडिओ नगर च्या तर्फे, त्याचसोबत आपल्या संपूर्ण स्नेहालयाच्या तर्फे मनापासून अभिनंदन आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मंडळी, अशाच गोष्टींसह आपण भेटणार आहोत अगदीच थोड्या वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. सकाळचे 11:52 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला. मंडळी, वंशाचा दिवा नव्हे तर विचारांची मशाल पेटवणारी एक अत्यंत पुरोगामी आणि प्रेरणादायी जी घटना आहे तर ती श्रीगोंद्यात घडली होती. पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या रूढ प्रथा आणि पारंपरिक समजुतींना छेद देत श्रीगोंदा शहरामध्ये हे समाज परिवर्तनाचं एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. सामाजिक कार्यकर्त्या संगीता रामभाऊ खामकर यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलींनी अत्यंत धैर्यानं पुढे येत आईच्या पार्थिवाला स्वतः खांदा दिला आणि मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कारांची सर्व जबाबदारी पार पाडली. मुलानेच अंतिम संस्कार करावेत या जुनाट मानसिकतेला छेद देत या मुलींनी आपल्या आईच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे चालवलाय. समाजात स्त्री पुरुष समानतेचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या या घटनेनं स्वतः सर्वांचेच डोळे पाणवले असून मुलींनी दाखवलेल्या या धैर्याचे आणि पुरोगामी विचारांचे वर्चस्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे. तर मंडळी, आपण सुद्धा या ज्या प्रथा आहेत, रूढी आहेत, आपण सुद्धा कुठेतरी यातून बाहेर येणं सध्या गरजेचं आहे. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी दुपारचे 12 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज आहे 1 ऑक्टोबर म्हणजेच जागतिक शाकाहार दिवस. अनेकदा आपल्याकडं असा गैरसमज पसरवला जातो की अरे उत्तम प्रोटीन मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त मांसाहारच आवश्यक असतो. पण मंडळी आपल्या भारतीय पारंपरिक शाकाहारी जेवणामध्ये इतकी ताकद आहे ना की आपल्याला योग्य प्रमाणामध्ये आणि उच्च दर्जाचं प्रोटीन सहज मिळू शकतं. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्या रोजच्या आहारामध्ये काही खास पदार्थांचा समावेश नक्की करा. जसं की डाळी आणि कडधान्य, पेस, मूग, चणे आणि राजमा हे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. तर त्यासोबत मंडळी पनीर, टोफू आणि सोयाबीनमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं जे की आपल्याला खूप छान आपल्याला हेल्दी बनवतं, स्नायूंना बळकट ठेवण्यासाठी पण मदत करतं. आणि याशिवाय मंडळी सुका मेवा जसं की बदाम, अक्रोड आणि तीळ, भोपळ्याच्या बिया आणि यांसारखे जे अनेक सीड्स आहेत यामधून सुद्धा आपल्याला प्रोटीन आणि न्यूट्रिशन मिळत असतं. आपल्या रोजच्या वरण भात आणि भाजीपोळीच्या ताटात जर तुम्ही या गोष्टींचा योग्य समतोल ठेवलात ना मंडळी तर शरीराला आवश्यक असणारं सर्व प्रोटीन सहज मिळून जातं. त्यामुळं आजच्या या शाकाहार दिनानिमित्त आपल्या या समृद्ध चवदार आणि तितक्याच पौष्टिक भारतीय शाकाहारी आहाराचा अभिमान बाळगा आणि निरोगी राहा. अशाच गोष्टींसह ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: एक कोने में था बैठा जब मुझे वो दिखी थी, वो सबसे अलग थी, वो सबसे हंसी, आंखें मेरी फिर उसकी आंखों से जम ली, एक बारी दो बारी फिर निकली हंसी, एक हाथ हवा विच दूजे च गिलास, ते मेनू नी पता सी गिलास च की, बट हौली हौली लक नु घुमा के नच दे लगे सो सेक्सी.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, दुपारचे 12:12 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. सखीनो, मुलाच्या जन्मानंतर किंवा मुलीच्या जन्मानंतर प्रत्येक पालकांसमोर त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणुकीचा प्रश्न उभा राहतो. पण तज्ज्ञांच्या मते मुलांसाठी पैशांची गुंतवणूक करताना समतोल राखणं सुद्धा फार गरजेचं आहे. फक्त प्रश्न मुलाच्या नावे मोठी रक्कम जमा करण्याचा नाही आहे, तर आपल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम बनवण्याचा सुद्धा आहे. तज्ज्ञांच्या मते मुलांच्या नावे खूप जास्त फंड तयार करून दिले असते, आळशी होण्याची सुद्धा जास्त शक्यता असते आणि ते काम करणे, मेहनत करणे टाळू शकतात. त्यामुळं केवळ बँकेमध्ये पैसे जमा करण्यापेक्षा त्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि कौशल्यांवरती, स्किल्सवरती जास्त खर्च करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते भविष्यामध्ये स्वतः चांगली कमाई करू शकतील. अर्थातच आपल्या मुलांच्या नावानं केलेली योग्य आणि दीर्घकालीन गुंतवणूक आवश्यक आहेच. जसं की लहान वयामध्ये केलेली छोटी गुंतवणूक पुढे चक्रवाढ व्याजामुळे मोठी रक्कम बनू शकते. पण मंडळी, पैशांसोबतच आपल्या मुलांवरती कौशल्याची गुंतवणूक करून त्यांना स्वावलंबी बनवणं हाच त्यांच्या भविष्याचा खरा आणि खरा खुरा आधार ठरू शकतो. मंडळी, अशाच गोष्टी मी घेऊन येते तुम्हाला भेटायला थोड्याच वेळामध्ये, अगदीच म्युझिकल ब्रेक नंतर. तोपर्यंत मंडळी अशाच गोष्टी ऐकत रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा 12:27 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला. मंडळी पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांची आठवण काढण्याचा आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र काळ. या 15 दिवसांच्या पुण्यकाळामध्ये दानधर्म करून पूर्वजांचा सन्मान करण्याची एक सुंदर संधी आपल्यासमोर आहे. स्नेहालय संस्थेच्या वतीनं 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान एक विशेष उपक्रम राबवला जातोय. या काळामध्ये स्वेच्छेने दान करून तुम्ही स्नेहालयातील 450 गरजू लाभार्थ्यांना आणि लहान मुलांना अन्नदान करू शकता. तुम्ही विविध प्रकारचे धान्य दान करू शकता किंवा धान्य खरेदीसाठी आर्थिक सहयोग सुद्धा देऊ शकता. आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपत एखाद्या गरजवंतांच्या पात्रामध्ये अन्नाचा घास देणं हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी आणि खरी श्रद्धांजली ठरेल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संगीता सानप यांच्या 90110218 किंवा भारत यांच्या 90110176 या क्रमांकावरती संपर्क साधा. चला तर मग या पितृपक्षात अन्नदान करूयात आणि पूर्वजांचा खरा सन्मान करूयात. अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, मी आसावरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग, आता चहाचा

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा दुपारचे 12:40 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला. आज आहे 1 ऑक्टोबर, म्हणजेच मंडळी जागतिक कॉफी दिवस. येस, सकाळची सुरुवात असो, कामाचा थकवा दूर करायचा असो किंवा मित्रांसोबत गप्पांचा फड रंगवायचा असो, कॉफीशिवाय आपला दिवस अपूर्णच वाटतो. बरोबर की नाही? गरम कडक कॉफीच्या पहिल्या घोटासोबत मिळणारी ती ताजे तवाणी करणारी जी ऊर्जा आणि तिचा तो अप्रतिम असा सुगंध, भाई साहब, मन अगदी प्रसन्न करून टाकतो. तुम्हाला माहिती का मंडळी, जगभरामध्ये दररोज कोट्यवधी कप कॉफी प्यायली जाते, पण कॉफी म्हणजे फक्त एक पेय नाहीये, तर ती एक फिलिंग आहे. कधी अभ्यासाच्या रात्री साथीला असते, तर कधी ऑफिसच्या ब्रेकमध्ये मूड फ्रेश करायला असते, तर कधी त्याचसोबत मंडळी मित्रांसोबत चलना एक कॉफी होऊन जाऊ दे असं सुद्धा आपण म्हणतो. आता जनरली मोस्टली आपण चल चहा घेऊ असं म्हणतो, पण काही जण भाई कॉफी लवर सुद्धा असतात बरं का, जी की मी सुद्धा आहे. मंडळी वाट कसली बघताय मग आजच्या या जागतिक कॉफी दिनानिमित्त स्वतःसाठी एक मस्तपैकी छान कॉफी बनवा आणि तुमच्या आवडत्या माणसाला सुद्धा कॉफी डेटवरती घेऊन जा. कॉफी म्हणलं तर फक्त आपली जी गरम कडक कॉफी असते तीच नाही बरं का मंडळी, कॉफीचे खूप सारे प्रकार आहेत. आपली नॉर्मल कॉफी आहे, ब्लॅक कॉफी आहे, जी की आपल्या शरीरासाठी हेल्थसाठी फार फार फार उपयोगाची, आणि मंडळी त्याचसोबत कोल्ड कॉफी आहे जी की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. मंडळी कॉफीचे प्रकार अनेक आहेत, पण ती फिलिंग मात्र एक आहे की बास यार क्या बात है, कॉफी में जो बात है वो किसी में नाही आहे. तर मंडळी आज मस्तपैकी कॉफीचा आस्वाद घ्या आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. आणि मी आहे मंडळी तुमची आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी सुद्धा केल्याच आहेत आणि त्याचसोबत मंडळी अनेक बदल झालेले आहेत, अनेक अपडेट्स मी तुमच्या समोर मांडलेले आहेत मंडळी. तर मंडळी, जेही मी तुम्हाला अपडेट्स दिले आहेत तर त्यावरती नक्कीच तुम्ही आणखी रिसर्च करू शकता. आजपासून महिना सुरू झालेला आहे, ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे आणि आता थोड्याच दिवसांमध्ये थंडी सुद्धा यायला लागेलच. त्यामुळं स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि थंडी येण्याआधीच आरोग्याची काही चाचण्या असतील, तपासण्या असतील, स्वेटर वगैरे विकत घेणं असेल तर त्याही गोष्टी मंडळी तुम्ही आधीच तयारी करून ठेवा. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महिना सुरू झालाय आणि अनेक बदल आता होत आहेत, अनेक वेळा आपल्या खिशावरती सुद्धा या गोष्टींचा परिणाम होणार आहे. त्यामुळं सजग राहा आणि त्यासोबत अशाच अपडेट्स आपण कायमच ऐकत आहोत आणि तुम्ही सुद्धा असेच अपडेटेड राहा मंडळी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण थोड्याच वेळात आर्ज वैशाली येते स्नेहवार्ता हा शो घेऊन तुमच्या भेटीला ठीक दुपारी 1 वाजता. मंडळी, आपण भेटणार आहोत ठीक 11 वाजता उद्या सकाळच्या वेळेमध्ये आणि अशाच भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी घेऊन मी येणारच आहे तुमच्या भेटीला. तर मंडळी, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्तपैकी आनंदी राहा. आज शाकाहार डे सुद्धा आहे आणि कॉफी डे सुद्धा आहे, तर या निमित्तानं घरी काहीतरी मस्त चटपटीत असं बनवा, आनंद घ्या, आस्वाद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्ज ऐकले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज आपल्या स्नेहाले तुमच्याशी आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं जोडलेले आपल्या काही हितचिंतकांचा वाढदिवस आहे। मयुरी राहुल सावदेकर, त्याचबरोबर शिल्पा शेखर खैर, त्याचबरोबर नम्रता राहुल मेंढे, सुनीदास सॅमसन अलसमराव यांचा आज वाढदिवस आहे। तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून। तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवस आनंदाने उजळून निघो, तुमच्या प्रत्येक स्वप्नाला नवीन भरारे मिळो आणि येणारं प्रत्येक वर्ष तुमच्यासाठी सुख समाधान आणि सुंदर आठवणी घेऊन यावं। तुमच्या चेहऱ्यावर सहसू असंच कायम राहो आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत प्रेमाची आणि आपुलकीची माणसं असत ही मनापासून शुभेच्छा। चला तर मग नगरकर यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकूया आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकूया मयुरी राहुल सावदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे ऐकले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी बालभवन हा एक प्रकल्प 7 सेवा वस्त्यांमध्ये राबवला जातो. त्यापैकी मनाला बालभवन येथील चिमुकल्या विद्यार्थ्याची यशोगाथा आपण ऐकू. मंडळी, कधी कधी एखाद्या मुलामध्ये क्षमता असते, फक्त ती ओळखून त्याला योग्य साथ देण्याची गरज असते. अशीच एक सुंदर आणि प्रेरणादायी वाटचाल आहे मनाला बालभवन मधील अहादुल्ला शेख या विद्यार्थ्याची. अहदुल्ला इयत्ता पहिली शिकतो, तो नियमितपणे मलाला बालभवन मध्ये येतो. सुरुवातीला मात्र तो खूप शांत अबोल होता, तर इतर मुलांमध्ये फारसा मिसळत नसे, अभ्यासात लक्ष देत नसे आणि बालभवन मध्ये आला की शांत बसून राहायचा. अभ्यासाचा त्याला जणू कंटाळाच यायचा. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती साधी, वडील मजुरी करत, मात्र डोळ्याच्या त्रासामुळे त्यांना जास्त काम करणे शक्य होत नाही. आई घरकाम सांभाळते. अशा परिस्थितीतही आपल्या मुलांनी शिकावं, पुढे जावं यासाठी आई वडील प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी बालभवनच्या शिक्षकांनी त्याच्यावर अभ्यासाचा ताण न देता आधी त्याच्याशी मैत्री केली, त्याच्याशी गप्पा मारल्या, त्याला खेळामध्ये सहभागी करून घेतलं आणि छोट्या छोट्या प्रयत्नांचंही मनापासून कौतुक केलं. हळूहळू इतर मुलांमध्ये मिसळू लागला. चित्र, गाणी, खेळ, प्रश्नोत्तर आणि कृतीच्या माध्यमातून त्याचा शिक्षणाचा आनंद वाढू लागला. सुरुवातीला त्याला कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर शिकवण्यात आली. अक्षराची ओळख, त्यांचे उच्चार आणि लेखन याचा दररोज सराव घेण्यात आला. त्यानंतर दोन अक्षरी इंग्रजी शब्दांचे वाचन, चित्रांच्या माध्यमातून शब्दांचा अर्थ आणि वारंवार सराव यामुळे त्याचा वाचनाचा आत्मविश्वास वाढला. मराठीतील दोन अक्षरी शब्दांचे सुद्धा वाचन करत आहेत. इतकंच नाही तर एक ते आठ पर्यंतचे पाढे तालबद्ध पद्धतीने शिकवले गेले. मायसेल्फ बोलण्यासाठी त्याला वारंवार संधी दिली गेली. सुरुवातीला संकोचणारा मुलगा हळूहळू वर्गासमोर आत्मविश्वासाने बोलू लागला. इतर मुलांचं कौतुक होताना पाहून त्याच्याही मनात एक विचार रुजला, मी सुद्धा करू शकतो. आणि खरंच त्याच्या मेहनतीने आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आज त्या विचारांचं रुपांतर यशात झालं आहे. आज तो उत्कृष्ट पद्धतीने वाचन लेखन करत आहे. शाळेतील प्रत्येक युनिटीमध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळवला असून त्याच्या गुणवत्तेची दखल घेत शाळेतर्फे त्याला स्कॉलर स्टुडंट म्हणून गौरवित करण्यात आले आहे. सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे जो अहदुल्ला सुरुवातीला अक्षरांकडे संकोचाने पाहायचा, त्याच अहदुल्लाने आज अक्षर आत्मसात केले. मला वाचता येतं, मला पाठ करता येतं, मी ही करू शकतो हा विश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला. तर मंडळी, शांत आणि अबोल मुलापासून आत्मविश्वासाने शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास असाच पुढे सुरू राहो. आणि अहदुल्ला, तुझ्या स्वप्नांना शिक्षणाची नवीन पंख मिळत हीच मनापासून शुभेच्छा. आणि नगरकर आत्ताच आपण ऐकले आहे मनाला बालभवन मधील अहदुल्ला शेख याची यशोगाथा. नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये आपल्या स्नेहालय संस्थेतील हितचिंतकांचे बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आज वाढदिवस आहे शिल्पा शेखर खेर यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेची प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं जुळून आहेत. शिल्पाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. चला तर मग ऐकूया तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत फक्त रेडिओ नगर 90.4.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्ज वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपल्या सर्वांना माहिती आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. यामध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेह बालाधार हा एक प्रकल्प आहे. मंडळी, मुलांचं बालपण हे सुरक्षित, आनंदी आणि निरागस असणं हा त्यांचा हक्क आहे. पण दुर्दैवाने काही मुलांना लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर प्रसंगांना समोर जावं लागतं. अशा वेळी त्या बालकाला दोष देण्यापेक्षा त्याला आधार देणं, सुरक्षित ठेवणं आणि योग्य मदत मिळवून देणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. याच उद्देशाने स्नेहालय संचलित स्नेह बालाधार हा अहिल्यानगर जिल्हास्तरीय उपक्रम कार्यरत आहे. स्नेह बालाधार हा लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 म्हणजेच पॉक्सो कायद्यानुसार बालकांना काळजी, संरक्षण, न्याय आणि पुनर्वसनाची संधी मिळवून देण्यासाठी काम करत आहे. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली, धोक्यात असलेली 18 वर्षाखालील बालक, बालविवाहाच्या घटना, बालवधू, मानवी वाहतुकीला बळी पडलेली मुलं, तसेच सायबर माध्यम किंवा मोबाईलच्या गैरवापरातून लैंगिक शोषणाला समोर जाणारी बालकं, अशा परिस्थितीत स्नेह बालाधार मदतीसाठी पुढे येतो. या उपक्रमामध्ये गरजू बालकांना तत्काळ वैद्यकीय मदत, योग्य उपचार, सुरक्षित निवारा आणि आवश्यक काळजी दिली जाते. त्याचबरोबर कायदेशीर मदतीसाठी मार्गदर्शन, बालकल्याण समिती, समन्वयक आणि आवश्यकतेनुसार मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशकांची मदत उपलब्ध करून दिली जाते. मुलाला फक्त त्या प्रसंगातून बाहेर काढणं एवढंच नाही तर त्याला पुन्हा आत्मविश्वासाने उभा करणं, त्याच्या शिक्षणाला आणि भविष्यातील वाटचालीला आधार देणं, तसंच त्याचं कौटुंबिक आणि सामाजिक पुनर्वसन घडवणं हा देखील या उपक्रमाचा महत्वाचा भाग आहे. मंडळी, अशा घटनांमध्ये आपली सजगता एखाद्या बालकाचं आयुष्य वाचवू शकते. आपल्या आजूबाजूला एखाद्या बालकावर अत्याचार होत असल्याची माहिती मिळाली किंवा अशी घटना आपल्या निदर्शनास आली तर शांत नका राहू, योग्य ठिकाणी तत्काळ माहिती द्या. स्नेह बालाधार येथे दिलेली माहिती ही गोपनीय ठेवली जाते आणि गरजू बालकाला आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याकरिता तुम्ही स्नेह बालाधार प्रकल्पाशी संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक आहे 90 11 26 495. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90 11 26 495. स्नेह बालाधार प्रकल्पाचं कार्यालय ठिकाणे घनश्याम अपार्टमेंट दत्त बेकरी समोर चितळे रोड अहिल्यानगर. घनश्याम अपार्टमेंट दत्त बेकरी समोर चितळे रोड अहिल्यानगर. मंडळी, पॉक्सो कायद्याचा आग्रह धरू, बालकाचं जीवन सुरक्षित करू, कारण प्रत्येक मुलाला सुरक्षित बालपण मिळालंच पाहिजे. आणि एखाद्या बालकाच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला तर त्याला पुन्हा सुरक्षिततेच्या आणि आशेच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी आपण सगळे पुढे आलो पाहिजे. नगरकर आत्ताच आपण ऐकलं आहे, प्रकल्प हा उत्कृष्ट पद्धतीने उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाला सुद्धा आपण हातभार लावणं व आपल्या बालकांचं बालपण हे सुरक्षित, आनंदी आणि निरागस ठेवण्यात आपण मदत करूया. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत आपल्या स्नेहालय संस्थेतील काही हितचिंतकांचे. आज वाढदिवस आहे नम्रता राहुल मेंढे ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेची हिवाळ्याचं नातं जपून आहेत. नम्रताताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षमा प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खाजगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही, तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110264483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110264483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे.
1: नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. पर्यंत आपण आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आज आपल्या स्नेहालय संस्थेतील काही हितचिंतकांचे वाढदिवस आहेत. आपल्या स्नेहालय संस्थेसाठी अनेकांचे हातभार लागलेले आहेत. त्यापैकी अविरा धोत्रे यांचा आज वाढदिवस आहे. या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं नातं टिकून आहेत. अविराताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये. चला तर मग आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.

0: मी ॲडव्होकेट आसमा नासिर पठाण ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर त्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. तर मंडळी, दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये शायरी, फॅशन टिप्स, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम हे सर्व घेऊन आपल्यासोबत असणार आहेत अर्जे कोमल. त्याचबरोबर संध्याकाळी 6 वाजता गुरुप्रवचन आपण ऐकणार आहोत. चातुर्मास निमित्त परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहब यांचे प्रवचन. त्याचबरोबर संध्याकाळी 7 ते 8 नगर डायरी, यामध्ये आदिवासी व भिल्ल समाजाच्या प्रश्नांवर काम करणारे दीपक बर्डे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अनुजामुळे. रात्री 8:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे छत्रपती संभाजीनगरचे मराठी प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. रात्री 9 वाजता क्रीडा झेप, ज्येष्ठ क्रिकेटपटू मुकुंद देवगावकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. मुलाखतकार आहेत अजय धोपावकर. रात्री 10 वाजता स्वर संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. संगीत व मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. नगरकर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. परंतु आपण निरोप घेण्यापूर्वी आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत आपल्या स्नेहालय संस्थेतील आपल्या हितचिंतकांचे. सुनीता सॅमसन समराव यांचा आज वाढदिवस आहे. सुनीता ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये. चला तर मग आपण ऐकूया आय हो मेरे जिंदगी में तुम बहार बनके. हे ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110071. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी

श्रोते मित्र हो नमस्कार। थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची वेळ आता झालेली आहे आणि मी आहे आपल्यासोबत आर जे आदी। श्रोते हो, आज यामध्ये आपण ऐकणार आहोत महान गायक आणि संगीतकार गझलकार पंकज उधास यांनी गायलेल्या गझल आणि त्याच्यासोबतच काही शायरी काही शेर यासोबत आपण ऐकणार आहोत, आनंद घेणार आहोत सुंदर अशा कर्णमधूर गझलचा। आणि मित्र हो, पंकज उधास हे एक असे कलाकार आहे की ज्यांनी गझल गायन हे सगळ्यात उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे। एक गझलकार म्हणूनच त्यांचा इतिहास सांगतो, एक महान गझल गायक आहेत। त्यांचं गझल सादरीकरण म्हणजे श्रोत्यांना उत्कृष्ट अशी मेजवानी असायची आणि त्यांच्या गझल्स आजही खूप आवडीनं ऐकल्या जातात। तेव्हा सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सरदार अंजुम आणि पंकज उधास यांनी लिहिलेली गझल। गायक आणि संगीतकार आहेत पंकज उधास। चला ऐकूया सुरुवातीला। चांदी जैसा रंग है तेरा,

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मित्रांनो, गझल हा एक असा साहित्य प्रकार आहे ज्याच्यामध्ये किमान 7 शेर असतात आणि त्याच्यापेक्षा जास्तही असतात. आणि मग हे शेर एकत्र केल्याच्या नंतर ती तयार होते गझल. शेरो शायरी, छोट्या छोट्या 2 ओळीच्या कविता म्हणजे शेर. आता बघा, प्रेम हे सगळीकडेच असतं आणि हिंदीमध्ये, उर्दूमध्ये, मराठीमध्ये याच्यावर खूप काव्य झालेले आहेत. मोहब्बत को संभालना कोई उनसे सीखे, अचानक से अनफ्रेंड करना उनसे सीखे, नाराजगी जताई नहीं और कुछ कहा नहीं, सीधे बातचीत से बचना कोई उनसे सीखे. रिश्ते की डोर झटक दी, रिश्ते संभालने को हर उलझन को उड़ा देना कोई उनसे सीखे. बिन बताए बुलाने की हर कोशिश शानदार, इतनी रफ्तार से आगे निकलना उनसे सीखे. उनकी खामोशी के पीछे कोई राज उपदेश, खुद के राज को छुपाना कोई उनसे सीखे. अब आगे इंतजार रहेगा हमें और उन्हें भी, धीरज से काम निकालना कोई उनसे सीखे. तर अशा प्रकारच्या अनेक गझल जीवनामध्ये ऐकत असतो, जीवनामध्ये एक वेगळा आनंद असतो या गझलचा. आता ऐकूया, सध्या श्रावण महिना सुरू आहे, आता लवकरच तो संपणार आहे, पण या सावन के सुहाने मौसम में या आशयाची ही गझल पंकज उदास यांनी गायलेली, आता आपण ऐकूया.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कच्ची झालेला आहे, हावरट झालेला आहे, याचंच वास्तविक चित्रण, शब्दचित्रण या गझलच्या भागात केलेलं आहे। तेव्हा आता आपण ऐकूया मुमताज रशीद यांची गझल निकलो ना बे नकाब। खूपच सुंदर अशी गझल आहे, चला आनंद घेऊया।

वेलकम बॅक मित्रांनो. यानंतर जफर गोरखपुरी यांची गझल आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपली जी मी शेरो शायरीची गझल सांगतोय त्याचा पुढचा भाग ऐकूया. खूप सुंदर ही गझल मला आठवली आणि जीवनाचं वास्तव खरोखरच आज जगात काय चाललेलं आहे, माणूस कशाप्रकारे जीवन जगतोय, जग कसं जीवन जगतंय याचाच या ठिकाणी परिपाक आहे. ज्ञान बहुत बढता गया, बोध कहीं घटता गया. ज्ञान बहुत बढता गया, बोध कहीं घटता गया. जग को पढ़ते पढ़ते मन खुद से ही कटता गया. धरती नापी नभ छू डाला, मन फिर भी अनजाना है. दुनिया सारी पढ़ बैठे कैसा ये जमाना है. पूजा के स्वर ऊंचे है मन में मगर दीवारे हैं. माथे पर चंदन गहरा दिल में कितनी दरारे है. किती वास्तव चित्रण या वाक्यांमध्ये केलेलं आहे बघा. ज्ञान बहुत बढता गया, ज्ञान म्हणजे ज्ञान तर माणसाने खूप मिळवलेलं आहे. बोध कहीं घटता गया पण त्यातून बोध आपण काहीच घेत नाही. आणि जगात सगळं आपण माहिती घेतो परंतु स्वतःबद्दल मात्र आपण स्वतःचा आपण विकास ज्याला आपण म्हणतो तो कधीच करून घेतला नाही. आपण आकाशाला गवसणी घातली, पूर्ण धरतीवर राज्य केलं परंतु मनाचं राज्य मात्र स्वतःवर आपण करू शकत नाही. इतकं सुंदर हे काव्य आहे. पुढं आहे, ईश्वर को पाने निकले इंसान को बिसराना है. मंदिर पास बहुत आए कैसा ये जमाना है. फिर भी दीपक जलते हैं, फिर भी रिश्ते पलते हैं. बिन मतलब कुछ हाथ अभी गिरते हाथ संभलते हैं. दर्द बिना बोले कोई अब भी अगर पहचान सके. दर्द बिना बोले कोई अब भी अगर पहचान सके. इंसान अभी जिंदा है इतना तो माना है. म्हणजे अजूनही काही सज्जन लोक, चांगले लोक ज्याला आपण म्हणतो ते अजूनही आहेत, दुसऱ्याचं दुःख ओळखू शकतील. आता ऐकूया जफर गोरखपुरी यांची गझल.

वेलकम बॅक. तर मित्र हो, आपल्या शेरोशायरीमधली जी गझल आहे ती उत्कृष्ट गझल आहे, जी लिहिलेली आहे संतोष कुमार शर्मा यांनी. खूप छान अशी जीवनाचं वास्तव सांगणारी. यानंतरची गझल ऐकण्यापूर्वी ऐकूया त्याचा पुढचा भाग. घर लौटे कोई थक कर दरवाजा खुल जाता है, घर लौटे कोई थक कर दरवाजा खुल जाता है, खाना लगा दूं सुनते ही मन फिर घर हो जाता है. चार दीवारें घर कब थी अपनों से घर बनता है, जिस घर में अपनापन हो वो घर ही खजाना है. दुनिया नई होती रहे, विज्ञान नया होता रहे, सपनों का आकाश बढ़े, इंसान बड़ा होता रहे, बस इतना सा ध्यान रहे दिल को नहीं गवाना है. दौर भले ही नया रहे इंसान वही पुराना है, इंसान वही पुराना है. भाई वाह, क्या बात है. संतोष कुमार शर्मा यांची ही जीवनाचं वास्तव सांगणारी दीर्घ गझल जी आहे, खरोखर तुम्हाला पण आवडली असेलच. आणि या सेगमेंटमध्ये पंकज उदास यांच्या गझल आपण ऐकत आहोत. ऐकूया आता ही पुढची गझल.

वेलकम बॅक. तर मित्रांनो, बजमे शायरी आणि गझल आजचा हा सेगमेंट आहे आणि या सेगमेंटमध्ये आपण काही शेरो शायरी ऐकत आहोत आणि सोबत आनंद घेत आहोत पंकज उदास यांनी गायलेल्या गझलचा. तेव्हा आता हे पुढचा शायरी जी आहे, उपदेश कुमार शाक्यावार यांची ही गझल आहे, ती पण वास्तवावरच आहे. जुबा की जंग से प्रदूषित हो रहा घर, जुबा की जंग से प्रदूषित हो रहा घर, कौन जीता कौन हारा मसला प्रखर. म्हणजे आपण जे एकमेकांना वाईट बोलून दुखावतो ना, त्याच्यावर ही गझल आहे. जुबा की जंग से बोलण्यामुळं जे घर बर्बाद होत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत, त्याच्यावर आहे. जुबा की जंग से प्रदूषित हो रहा घर, कौन जीता कौन हारा मसला प्रखर. भ्रम टूटेगा कभी या पहले हम टूटेंगे, रिश्तों पर शायद पडेगा गहरा असर. आता नाते संबंध राहिलेत कुठं, हे फक्त नावाला आहेत, ज्याला त्याला स्वतःच पडलेलं असतं. धुंदलाने लगेगी प्यार की निशानिया, रिश्ते खुद ब खुद मरने लगेंगे बे असर. बघा, त्यांनीच सांगितलेलं आहे की हे नाते संबंध आपोआपच नष्ट व्हायला लागलेले आहेत, ही फक्त आता नावाला राहिली आहे. नाही तर पूर्वी कसं, घरामध्ये ज्येष्ठांना मोठ्यांना खूप मान सन्मान असायचा. आता मात्र जे ते स्वतंत्र झालेले आहेत, एकत्रित कुटुंब पद्धती जी होती त्याच्यामध्ये खूप छान असं वातावरण असायचं, परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळं घरामध्ये इनमिन 3 किंवा 4 माणसं असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावरच आधारित ही गझल आहे की काय. धुंदलाने लगेगी प्यार की निशानिया, म्हणजे प्रेम हे हळूहळू कमी होईल, और रिश्ते खुद बखुद मरने लगेंगे बे असर, आणि नाते संबंध आपोआपच नष्ट होतील. सपनों की फेहरिस्त की किश्त बाकी, सफर गुजर जाएगा हिसाब के बगैर. सगळं स्वप्नात चाललेलं आहे आणि हा जीवन प्रवास हा असाच संपून जाणार आहे. मोहब्बत होगी तो रूह तक पहुंचेगी, एहसास है उपदेश

वेलकम बॅक. तर मित्रांनो, आपण बजमे शायरी गझल यामध्ये शेरो शायरी पण ऐकत आहोत आणि पंकज उदास यांच्या गझल देखील. आता पुढची एक ती शायरी जी आहे, वक्त से दिन और रात, वक्त से कल और आज, वक्त की हर शय गुलाम, वक्त का हर शय पे राज. वक्त की पाबंदी है आती जाती रौनकें, वक्त है फूलों की सेज, वक्त है कांटों का ताज. आदमी को चाहिए वक्त से डर कर रहें, कौन जाने किस घड़ी वक्त का बदले मिजाज. वेळ कशी बदलेल हे सांगता येत नाही, सर्व या वेळेनुसारच चाललेलं आहे. समय, वक्त, प्रत्येकाचा काळ असतो आणि काळ कुणावर कसा येईल, वेळ कुणावर कशी येईल हे सांगता येत नाही, कारण आपल्या हातात काही नसतं, सगळं हे काळ आणि वेळेच्या हातात असतं. आणि म्हणून माणसानं वेळेला आणि काळाला नेहमी घाबरून राहिलं पाहिजे. आज जरी आपले दिवस खूप चांगले असतील तर उद्या काय होईल माहीत नाही. आणि म्हणून असं म्हणतात, रात्रीतून श्रीमंत झाला, रात्रीतून करोडपती झाला, एखादा करोडपतीचा रोडपती झाला. गरिबी, श्रीमंती, चढ उतार, सुख दुःख हे आपल्या जीवनामध्ये येतच असतात. आणि म्हणून आपण नेहमी वेळेला आणि काळाला घाबरून राहिलं पाहिजे. चला आता आनंद घेऊया पुढच्या गझलचा. ही गझल आहे कैसर उल जाफरी यांची.

वेलकम बॅक. तर मित्रांनो, अजून एक शेर व शायरी मला आठवते जी वेळेसाठीच आहे. त्याच्या छोट्या छोट्या शायऱ्या आहेत. वक्त हर जख्म का मरहम तो नहीं बन सकता, दर्द कुछ होते है ता उम्र रुलाने वाले. सदा अंबालवीची ही गजल शायरी आहे. त्यानंतर आणखीन एक आहे, साथ मांगा मिला नहीं, खुशी मांगी मिली नहीं, प्यार मांगा किस्मत में था नहीं, और दर्द बिन मांगे ही मिल गया. दर्द देकर इश्क ने हमें रुला दिया, जिस पे मरते थे उसने ही हमें भुला दिया. आईने में आज फिर स्वयं को देखा, चेहरा मुस्कुरा रहा था पर आंखें रो रही थी. लोग पूछते हैं कि कैसे हो, काश कोई हृदय का हाल भी पूछ लेता. जमाने में किसी पर एतबार मत करना, किसी की चाहत में दिल बेकरार मत करो. या तो हौसला रखो दर्दे दिल सहने का, या फिर किसी से इश्क मत करो. खूपच छान अशी ही शायरी आहे. खरोखर माणसाचं मन कसं असतं, मन वढाय वढाय. बहिणाबाई चौधरी या एक निरक्षर होत्या, परंतु महान साहित्यिक होत्या. जीवनाचं वास्तव त्यांनी देखील अशाच प्रकारे आपल्या शब्द साहित्यामध्ये मांडलेलं आहे. तेव्हा आता ऐकूया अंजान यांची गजल, संगीतबद्ध केली आहे अमर उत्पल यांनी. तुझको ही सूरत परीसी त्याच्यावरच आहे. ऐकूया.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। कुछ शामे सिर्फ शाम नहीं होती, वो दिन भर की थकान को थोड़ा सा सुकून देती है। कुछ पल हमें खुद से मिलने का मौका देते हैं और कुछ आवाजें चेहरे पर मुस्कान ले आती है। तो चलिए आज की इस खूबसूरत शाम को थोड़ा सा हंसते हैं, थोड़ा सा गुनगुनाते हैं, वो खुलकर सुनाते हैं। शुभ संध्या का गुड इवनिंग, नमस्कार। मी आहे तुमची आरजे कोमल आणि सुरू झालाय आपला सगळ्यांचा आवडता शो सांज रंग आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा या चॅनलवर। कसे आहात, काय करताय, दिवस कसा गेला? खरं तर तुमचा दिवस चांगलाच गेला असेल ना, आणि नाही गेला तरी काही हरकत नाहीये, कारण आता पुढचे 2 तास आपण खूप जास्त गप्पा मारणार आहोत। आपलाच दिवस असणार आहे मस्त गप्पा, सुंदर गाणी, थोडं मोटिवेशन आणि भरपूर पॉझिटिव्ह वाईब घेऊन चला आजची ही संध्याकाळ करूयात अजून खास फक्त तुमच्यासाठी। मी आरजे कोमल आलेली आहे। आज आहे 1 ऑक्टोबर, म्हणजेच महिन्याचा पहिला दिवस। मागच्या महिन्यात काय झालं ते सगळं विसरून जा, चांगलं असेल तर पुढे घेऊन जा, वाईट झालं असेल तर विसरून जा। त्या महिन्यात तुम्ही अनेक चुका केल्या असतील, त्यामुळे ओरडाही खाल्ला असेल, पण त्यामुळे तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल, तर ते जे काही आहात ना शिकलेलं ते पुढे घेऊन चला, पण वाईट आठवणी मागेच ठेवा, कारण आता हा पूर्ण महिना तुमचा आहे। म्हणजे अशाच गप्पा मारणार आहोत आपण, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मैत्रिणींनो, तिचा उत्सव सुरू होतोय, म्हणजेच नवरात्री येते. आणि आता नवरात्रीत फक्त गरबा खेळायचा नाहीये, तर गरबा खेळताना आपला लुकही एकदम झक्कास व्हायला हवा. यावेळी नेहमीच्या चनिया चोली सोबत थोडं वेगळं ट्राय करूयात, जसं की मिरर वर्कचा छोटासा टच, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, रंगीत बांगड्या आणि झुमके. एवढं जरी केलं ना तरी साधा लुक सुद्धा एकदम फेस्टिव्ह दिसतो. आणि मैत्रिणींनो, ड्रेस भारी असण्यापेक्षा कलर कॉम्बिनेशन भारी असू द्या बरं का. रॉयल ब्लू सोबत सिल्वर, गुलाबी सोबत व्हाईट, ग्रीन सोबत गोल्ड असं कॉम्बिनेशन ट्राय करू शकता, जे खूप सुंदर दिसेल. आणि केसांसाठी मोकळे केस, वेणी किंवा साधा बन, त्यावर छोटासा गजरा किंवा एखादं सुंदर हेअर ऍक्सेसरी देखील खूप सुंदर वाटतं, कारण नवरात्री म्हणजे फक्त कपडे आणि दागिने नाहीत, आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास दिसणं हे देखील महत्वाचं आहे. अंतर यंदाच्या नवरात्री तयार व्हा आपल्या स्टाईलमध्ये, आपल्या अंदाजात आणि पूर्ण कॉन्फिडन्स सोबत. आणि हो, तुमचा नवरात्रीचा लुक काय असणार आहे हे नक्की मला सांगा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. आज आहे 1 ऑक्टोबर. आजचा दिवस थोडा खास आहे बरं का, कारण आज आहे आंतरराष्ट्रीय वृत्त दिन. आपल्या आयुष्यातल्या त्या व्यक्तींसाठी ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, आपला हात धरून जग समजावून सांगितलं आणि स्वतःचं आयुष्य जगताना आपल्यासाठी कितीतरी गोष्टी सोडून दिल्या. आपले आजी आजोबा, आई बाबा, खरं सांगायचं तर त्यांच्यामुळेच आपल्या घराला घरपण येतं. आणि आजचा दिवस साजरा करताना मला एक मजेशीर गोष्ट आठवते. पूर्वी आपण आपल्या आजोबांना किंवा पप्पांना म्हणायचो, काय हो तुम्ही अजूनही ही जुनी गाणी का ऐकताय, यापेक्षा नवीन गाणी ऐका. पण आता काळ बदलला आणि आपणही बदललोय. आज तीच जुनी गाणी ऐकताना आपण थांबतो, शब्द ऐकतो, त्यांचा अर्थ समजून घेतो आणि मनात कुठेतरी म्हणतो, अरे वा किती सुंदर गाणं आहे. कदाचित तेव्हा आपल्याला त्या गाण्यांमधला भाव समजत नव्हता, पण आता आयुष्य थोडं समजायला लागलंय म्हणून त्या गाण्याचं सौंदर्यही जाणवायला लागलंय. म्हणून आजचा सांज रंग हा शो समर्पित आहे आपल्या घरातल्या त्या ज्येष्ठ मंडळींना. आणि आज आपण ऐकणार आहोत त्यांची, आपली आणि आपल्या सगळ्यांची आवडती रेट्रो गाणी. तर आजी आजोबा किंवा आई बाबा तुमच्यासोबत असतील तर त्यांच्याजवळ बसा आणि त्यांच्यासोबत ही गाणी नक्की ऐका, कारण काही गाणी जुनी होत नाहीत, फक्त ती ऐकणारी माणसं मोठी होत जातात. आणि सगळ्या आपल्या ज्येष्ठ मंडळींना आज आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे जागतिक वृद्ध दिवस आणि त्याचबद्दल आपण गप्पा मारत आहोत. आणि मंडळी, आपले स्नेहालय संचलित अनेक प्रोजेक्ट आहेत बरं का, त्यातीलच एक आहे स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. यामध्ये रुग्णांची सेवा केली जाते, तसंच वयोवृद्धांना आश्रय देखील इथे दिला जातो. आणि याचबद्दल आता आपल्याला सांगणार आहेत स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राचे प्रकल्प प्रमुख नाना बारसे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार, मी नाना बारसे स्नेहदीप रुग्णसेवा केंद्राचा प्रकल्प प्रमुख म्हणून काम करत आहे. स्नेहदीप रुग्णसेवामध्ये वृद्ध वयोवृद्ध झालेले आजी आजोबांसाठी हा एक आगळा वेगळा प्रकल्प आम्ही चालू केलेला आहे. यामध्ये वृद्धांची सेवा केली जाते. डायफर बदलण्यापासून सर्व गोष्टी तर त्यांना जेवण चारण्यापर्यंत हा सगळा उपक्रम आम्ही करत असतो. आम्ही हॉस्पिटल्समध्ये ज्यांचे ऑपरेशन्स वगैरे झालेले आहेत आणि त्यांच्याकडे घरी लक्ष द्यायला कोणी नाही, हॉस्पिटलचा बिल पर डेचा 4,000, 5,000, 3,000 असा असतो आणि ते त्यांना ठेवण्यासाठी काही लोकांना परवडत नाही. अशा लोकांसाठी पण आम्ही आमच्या प्रकल्पामध्ये केअर होममधून त्यांची जी काय व्यवस्था असेल, त्यांचे खाण्यापिण्यापासून, त्यांचे डायफर बदलण्यापासून, ते देखील आमच्या स्नेहदीप रुग्णसेवामध्ये आम्ही करत असतो. आणि ज्यांना घरामध्ये कोणी सांभाळायला नाही अशा लोकांची पण आम्ही तिथे स्नेहदीपमध्ये त्यांची व्यवस्था करून त्यांची केअर घेत असतो. आमच्या प्रकल्पामध्ये सकाळी उठल्यापासून काही एक्सरसाइज वगैरे असतात आणि सकाळी 8 वाजता नाश्ता असतो, दुपारी 12:30-1 वाजता जेवण असते, परत 4 वाजता चहा बिस्किट असतो, त्यानंतर परत 7:30 वाजता संध्याकाळचं जेवण, त्यामध्ये डाळ भात भाजी पोळी कंपल्सरी डाळ भात दोन्ही वेळेला असतो. एवढीच विनंती आहे की आमच्या प्रकल्पाला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही कृपया या आणि भेट द्या. आणि कुणी जर आजारी असतील किंवा कोणाला आमच्या प्रकल्पामध्ये ठेवायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आमचा नंबर आहे 88 85 18 578 02 41 295 1234. जे कोणी गरजू असतील तर त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे स्नेहालय संचालित स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र, अंबिका हॉटेलच्या मागे, केडगाव, अहिल्यानगर. धन्यवाद.
0: श्रोते, आताच आपण आपल्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्णसेवा केंद्राबद्दल माहिती घेतली आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, कालची मॅच जी आहे ना ती आपण सगळ्यांनीच पाहिली बरं का. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताच्या विजयाचा पाया भक्क करताना पहिल्या विकेटसाठी 200 जास्त रन जोडले होते आणि वेस्ट इंडिजच्या 405 रनांचा पाठलाग करताना रोहितनं 75 चेंडूमध्ये 10 फोर आणि 6 षटकार म्हणजे 6 सिक्स मारलेले आहेत आणि या मदतीनं त्यानं 101 तर शुभमन गिलनं 62 चेंडूमध्ये आपलं शतक पूर्ण करत आणखीनच मैदानावर नाबाद खेळ खेळलेला होता जो आपण पाहिलेला आहे. आणि ते पाहून खूप छान देखील वाटलं की कालची मॅच अशी म्हणजे सगळ्यांनाच आवडली, सगळ्यांनीच कौतुक देखील केलेलं आहे अशी कालची मॅच झाली. तर तुम्हाला कालची मॅच कशी वाटली नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. वेळ झाली या छोट्या म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सांजरंग मध्ये कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्या साताऱ्याच्या वाईतील एका समर कॅम्प मध्ये ज्यानं पहिल्यांदा लाकडी धनुष्य हातात धरलं तोच आता 25 वर्षांचा साहिल जाधव आज जपान मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णवीर ठरलाय। बरं का हो, तुम्ही त्याचं नाव ऐकूनच असाल। कंपाऊंड तिरंदाजी मिक्स टीम प्रकारात 21 वर्षीय चिकिथा तानीपा थी सोबत, तर पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात त्यानं कुशल दलाल आणि थिरुमुरू गणेश मणिरत्नम यांच्या साथीनं सुवर्णपदक जिंकलंय। आणि साहिलच्या या यशात त्याच्या आई वडिलांचाही मोठा वाटा आहे, त्याच्या या प्रवासाबद्दल त्यानं सांगताना हे सांगितलंय। तर मंडळी, अशा प्रकारे साताऱ्याच्या साहिलला 2 गोल्ड मेडल्स मिळालेल्या आहेत आणि अतिशय छान तो खेळलाय। म्हणजे महाराष्ट्रातील तो मुलगा आहे, आपला साताऱ्याचा मुलगा आहे आणि इतका पुढे जातोय। खरंच महाराष्ट्र, भारत सगळ्यांनाच त्याचा अभिमान वाटतोय। सो साहिलला खूप खूप शुभेच्छा। आता वेळ एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:15 झालेत आणि सांज रंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सध्या मी आज ना दुपारीच बाहेर गेले होते, बापरे असं मला झालं, कारण एवढं प्रचंड ऊन होतं, असं वाटत होतं ऐक कसलं ऊन आहे. आणि खरंच खूप जास्त ऊन आहे सध्या, काळजी घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, अल निनोचा ना हा जो प्रभाव आहे ना, त्यामुळे वाढत्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाचा उन्हाळा चक्क 7 ते 8 महिन्यांचा असण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे बरं का. यामुळे दरवर्षी जाणवणारी गुलाबी थंडी यंदा गायब होणार असून हिवाळ्याचा कालावधी कमालीचा कमी राहण्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, काळजी घ्या, कारण तापमान वाढत चाललेलं आहे आणि 8 महिन्यांचा उन्हाळा देखील असू शकतो. आत्ताच असं झालं, म्हणजे दुपारी 2 मिनिटांसाठी मी बाहेर गेले तर असं झालं, बापरे किती ऊन आहे आणि काय होणार, मी तर आता दुपारी बाहेरच नाही निघणार, मला तर चक्करच येईल असं झालं होतं. पण जर 8 महिने असा उन्हाळा चालला तर काय होऊ शकतं समजू शकता. त्यामुळे काळजी घ्या, पाणी पीत राहा, कारण पाणी बॉडीसाठी खूप गरजेचं आहे. सो हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: What's up, bro?
1: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे सज्जन।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

तेरे बिना हे इतकं सुंदर गाणं आहे ना, मला तर खूप आवडतं. आणि हे गाणं ऐकताना असं होतं, अरे यार थोडंसं शांत बसूयात, फक्त गाणं ऐकूयात का असं. पण असं तुम्हाला माहिती आहे का, आज खूप महत्वाचा दिवस बरं का, कारण आज आहे, मी नाही सांगणार, तुम्ही ओळखा आज कोणता दिवस आहे. कधी सकाळची सुरुवात आपण त्या गोष्टीने करत असतो, हा चहाने तर करतोच, पण जर चहा ऐवजी ती गोष्ट मिळाली तर मग मजाच येते बरं का. हो, मी कशाबद्दल बोलते कळालंच असेल, मी बोलतेय कॉफीबद्दल. एक कप कॉफी आणि कितीतरी आठवणी आपल्या असतात. कधी सकाळची सुरुवात कॉफीच्या पहिल्या घोटानं होते, कधी ऑफिसच्या धावपळीत 2 मिनिटांचा ब्रेक म्हणजे हातातला गरमागरम कॉफीचा कप, तर कधी संध्याकाळी खिडकीत बसून आवडतं गाणं ऐकत निवांतपणे घेतलेला कॉफीचा प्रत्येक घोट मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातो. आणि खरं सांगायचं तर कॉफी फक्त एक पेय नाही आहे, ती एक फिलिंग आहे. कधी थकवा दूर करणारी, कधी मूड फ्रेश करणारी, तर कधी कोणासोबतच्या सुंदर गप्पांची सुरुवात करणारी. आज आहे जागतिक कॉफी दिन आणि सगळ्या कॉफी प्रेमींना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणून कॉफी प्रेमींनो, आजचा दिवस तुमच्यासाठीच आहे. तुमची कॉफी स्ट्रॉंग असो की मग जास्त स्ट्रॉंग नसो, कोल्ड कॉफी असो किंवा साधी गरमागरम फिल्टर कॉफी, पण फक्त हातात घेताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, क्षण थोडा निवांत जगा, कारण कधी कधी आयुष्याचा खरा आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर अशाच एका छोट्याशा कॉफीमध्ये किंवा कॉफीच्या कपात लपलेला असतो. चला तर मग आजच्या या सुंदर संध्याकाळी कॉफीची एक गोड आठवण मनात ठेवूया आणि ऐकूयात छान छान अशी गाणी. आणि तुमची देखील एखादी कॉफीसोबतची आठवण असेल तर नक्की सांगा. 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर कॉफीसोबत ऐकूयात हे छानसं गाणं.

5:43 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारत आहोत आणि आज आहे जागतिक कॉफी दिन. आणि म्हणजे जागतिक कॉफी दिन म्हटलं तर आपल्या श्रोत्यांच्या कॉफीच्या आठवणी कशा मागे राहतील बरं. आताच आपल्या एका श्रोत्यांचा मेसेज आलाय बरं का, ते म्हणतायत कॉफी मला आधीपासूनच खूप आवडायची पण एका खास व्यक्तीसोबत कॉफी प्यायला सुरुवात केल्यापासून तिची चवच वेगळी वाटायला लागली आहे. आणि त्यांनी त्या व्यक्तीचं नावही नाही घेतलंय आणि त्यांचं पण नाव नाही सांगायला लावलंय. आणि आम्ही दोघं भेटलो की आधी कॉफी मग तासन तास गप्पा. आज ती व्यक्ती माझ्यासोबत नाहीये पण जेव्हा जेव्हा कॉफीचा कप हातात घेतो ना तेव्हा त्या गप्पा ते हसणं आणि ते दिवस सगळं पुन्हा आठवतं. किती सुंदर आहे ना ही आठवण. कधी कधी एखाद्या साधासा कॉफीचा कपही आपल्यासाठी एखाद्या माणसाची, एखाद्या नात्याची किंवा आयुष्यातल्या एखाद्या सुंदर काळाची आठवण बनून जातो. म्हणून आज तुमच्या हातातली कॉफी फक्त कॉफी म्हणून घेऊ नका, कदाचित त्यात एखादी खूप सुंदर आठवण मिसळलेली असेल. तर आज आहे जागतिक कॉफी दिन. अतिशय सुंदर गोड आठवण आपण त्यांची ऐकलेली आहे आणि आत्ता जेव्हाही ते कॉफीचा मग हातात घेत असतील त्यांना ती व्यक्ती त्या गप्पा आठवत असतील. तुमच्यासोबत पण अशी काही आठवण असेल तर नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:52 झालेत आणि मंडळी, आजचा दिवस कॉफी प्रेमींसाठी खास आहेच बरं का, पण आज जागतिक शाकाहार दिन सुद्धा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शाकाहारी जेवणाला एक वेगळंच महत्व आहे. वरण भात, तूप लावलेली गरमागरम पोळी, पिठलं भाकरी, मस्त भाजी, खमंग थालीपीठ आणि सोबत लोणचं, आह क्या बात आहे. नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतंय ना. शाकाहारी जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नाहीये, तर आपल्या घरच्या चवीशी, आईच्या हातच्या जेवणाशी आणि लहानपणीच्या आठवणींशी जोडलेली एक सुंदर गोष्ट आहे. आणि हो, आपल्या आहारात भाज्या, फळं, डाळी आणि कडधान्यांचा समतोल समावेश करणंही महत्वाचं आहे. चला तर मग आजच्या या जागतिक शाकाहार दिनानिमित्त आपल्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेऊया आणि आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घेऊया. आणि मंडई, आजच्या सांजरंगमध्ये आपण कॉफीच्या गप्पा मारल्या, कॉफी सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि तसंच आज जागतिक वृद्ध दिन देखील आहे, त्याबद्दल देखील गप्पा मारलेल्या आहेत. आणि अशाच कितीतरी सुंदर विषयांवर मनसोक्त गप्पा आज आपण मारल्यात, पण तुमची सोबत होती म्हणून हा वेळ आणखी छान झाला. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण हा निरोप, हा जो निरोप आहे ना, तो काही कायमचा नाही आहे बरं का, कारण आपल्या गप्पांची मैफल पुन्हा रंगणार आहे उद्या याच वेळी. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. मी आरजे कोमल तुमचा निरोप घेते. उद्या संध्याकाळी ठीक 4 वाजता पुन्हा भेटूयात सांजरंग या शोमध्ये, नव्या विषयांसोबत, नव्या गप्पांसोबत आणि भरपूर मनोरंजनासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो. पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाने याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। श्रोते हो नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत। आणि आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत प्राचार्य संतोष रोकडे सर। आपल्या अहिल्यानगर शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जगदंबा क्लास केडगाव या प्रशालेचे संतोष रोकडे सर हे प्राचार्य आहेत, मुख्याध्यापक आहेत, आणि आज आपण सरांशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत।
3: थँक्यू, धन्यवाद।
2: सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, तुम्ही तर शिक्षक आहात, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधला बालपणीचा काळ हा सुखाचा असतो। आपण कधीच बालपणीचे दिवस विसरू शकत नाही। आणि दैठणे गुंजाळ पारनेर तालुक्यामध्ये तुमचं बालपण गेलेलं आहे,
3: अगदी बरोबर।
2: कसे दिवस होते सर तुमचे बालपणीचे?
3: खूपच छान। तसा आमचा लहानपणीचा काळ हा गरिबीत जरी होता तरी त्या काळचे दिवस, ते मित्र आणि तो घेतलेला आनंद परत मिळणार नाही, ते वारंवार ते आठवणी आल्या ना तरी हरखून गेल्यासारखं होतं।
2: नक्कीच। तुमचं शालेय शिक्षण, प्राथमिक शिक्षण कुठे झालं सर?
3: मॅडम, माझं प्राथमिक शिक्षण एक पहिली ते सातवीपर्यंत दैठणे गुंजाळ या गावातच झालं। सातवीला खूप छान मार्क पडले, तालुक्यात पहिला आलो। मग आईवडिलांनी ठरवलं की याला दुसरं कोणतं तरी टेक्निकल वगैरे शिक्षण द्यायचं, म्हणून महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर इथे ॲडमिशन घेतलं, माझा प्रवेश झाला। आणि त्यानंतर एक वर्ष ते थांबल्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातच यशवंत विद्यालय पढेगाव आहे, त्या पढेगावच्या तिथे माझं 2 वर्षाचं शिक्षण झालं, 9वी 10वी। म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पारनेर आणि श्रीरामपूर या 2 तालुक्यामध्ये माझं झालेलं आहे।
2: नक्कीच। शाळेचे दिवस आजही आठवतात का?
3: होय मॅम,
2: आजही तुमच्या स्मरणात तुमचे शिक्षक आहेत का?
3: हो, आहेत ना। प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक तर चांगले होतेच, एक एक शिक्षक, एखादा शिक्षक आपण आठवणीत ठेवतो ते एक विशिष्ट, त्यांचं हस्ताक्षर खूप चांगलं होतं, कोणाची शिस्त खूप चांगली होती, कोणाचं आपल्याला शिकवताना मिळून मिसळून घेण्याची त्यांची सवय चांगली होती, तर या वेगवेगळ्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळे ते सगळे शिक्षक माझ्या लक्षात आहेत। अगदी 8वीचे शिक्षक म्हटलं तर एक सासवडे सर नावाचे शिक्षक होते, त्यांना जेव्हा मी 8वीतनं 9वीला गेलो आणि मला ती शाळा सोडायची वेळ आली तर ते सर म्हटले की तू माझ्या घरी राहा पण ही शाळा सोडून जाऊ नकोस, इथलं शिक्षण खूप चांगलं आहे। इंग्रजी विषय शिक्षक होते। म्हणजे असे काही शिक्षक आहेत की जे त्यांच्या चांगल्या, माझ्याशी चांगल्या वर्तनामुळे म्हणा किंवा त्यांचं चांगलं अध्यापन आहे, चांगलं बिहेवियर आहे, या सगळ्या गोष्टीमुळे ते लक्षात राहिलेत।
2: नक्कीच। प्रत्येकाला आपल्या शाळेची कुठली ना कुठली आठवण लक्षात राहत असते, मग शाळेचा वर्ग असेल किंवा शिक्षक असतील किंवा एखादी घडलेली गोष्ट असेल, प्रसंग असेल आपल्या आयुष्यामधला, तर अशी कुठली गोष्ट, कुठली आठवण तुम्हाला शाळेची आजही आठवते?
3: शाळेची आठवण म्हणाल तर प्राथमिक शाळेत शिकत असताना माझा सर्व वर्ग मित्र एकत्र आम्ही असायचो आणि एकत्र खेळत असताना मला एका विद्यार्थ्याकडनं लात लागल्यामुळे माझ्या पायाचं बोट आजही ते वाकडं आहे, शरद गुंजाळ नावाच्या त्या मित्रामुळे। आणि तो खूप घाबरलेला होता, परंतु तरीही मी त्याला आधार दिला, धीर दिला, काही काळजी करू नकोस, काही होणार नाही। आणि तरीसुद्धा त्याने, त्याच्यानंतर तो मॅम माझा खूप चांगला मित्र झाला। म्हणजे त्याच्यापूर्वी फक्त खेळापुरता होतो, पण त्याच्यानंतर तो ज्याला जिगरी दोस्त म्हणतात असा या मित्र झाला तो माझा।
2: नक्कीच। शाळेमध्ये असताना आपण कसे असतो शाळेमध्ये हे आपल्या आई वडिलांना आणि शिक्षकांना माहिती असतं।
3: हो,
2: तुम्ही आता शिक्षक आहात, प्राचार्य आहात एका शाळेचे, तर तुम्ही शाळेमध्ये कसे होतात?
3: मी शाळेत तसा खोडकर होतो आणि मला ते शाळेतलं असं एकदम गंभीर वातावरण कधी आवडायचं नाही। आणि असं असताना एक हुशार विद्यार्थी म्हणून माझ्याकडं, सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून माझ्याकडे पाहिलं जायचं वर्गामध्ये, हा हुशार विद्यार्थी आहे, याचं तुम्ही ऐका, याला फॉलो करा। परंतु फॉलो करावा असे काही माझे विशेष गुण नव्हते माझ्यामध्ये। माझा स्वभाव खेळकर होता, खूप मुलांशी मिळून मिसळून राहायला मला आवडायचं शाळेमध्ये। आणि शाळेतल्या गमती जमतीमध्ये मी खूप सारा भाग घेतलेला आहे, म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये मी सहभागी असायचो। अगदी मला बोलता येत नव्हतं त्यावेळेस, मी भाषण करायचो, माझे उच्चार अतिशय अस्पष्ट असायचे, बोबडे असायचे, तरी सुद्धा मी सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला. असं शाळेचे ते दिवस तुम्ही आज मला पहिल्यांदा आठवण करून दिलीत. त्या दिवसांची खूपच छान दिवस होते ते प्राथमिक शाळेतले. आणि माध्यमिक शाळेतलं म्हणाल तर माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा सर्व शिक्षकांनी मला खूप प्रेम दिलं. मॅम तब्येतीने चांगलं नसल्यामुळे मी मार बऱ्याच मुलांचा खायचो. हो, मित्रांचा खूप मार खायचो. पण तरी सुद्धा काही नाही, ते खूप छान दिवस गेलेत.
4: नक्कीच. दहावी नंतर पुढे करायचं काय हा प्रश्न तेव्हाही पडला असेल किंवा तेव्हा फार मार्गदर्शन करणारे कुणी घरामध्ये नातेवाईक नसतील किंवा वातावरणही तसं नसेल, तर दहावी नंतर पुढे काय करायचं हा निर्णय कसा घेतला?
3: मॅडम, दहावी पर्यंतच माझं शिक्षण गरिबीतच झालं. घरातलं कोणीही नोकरी नव्हतं. एक बन भाऊ होते मुंबईला, ते कंपनीमध्ये खाजगी कंपनीमध्ये काम करायचे. मग त्या गरिबी परिस्थितीमध्ये सर्वांच्या आईची तर इच्छा असायची की शिक्षकाची नोकरी कशी, आमच्या घरासमोरच शाळा होती, शिक्षकाची नोकरी कशी, म्हणे हात खराब होत नाही, पाय खराब होत नाही, आरामशीर नोकरी आहे. पण माझं मला असं वाटायचं की आपण डॉक्टर वगैरे व्हावं आणि त्या दृष्टीने मी तयारी पण करत होतो. दहावी पास झाल्यानंतर मला जे गुण मिळाले त्याच्यानुसार मी धोरण ठरवलं की मला बारावी पूर्ण करून मला डॉक्टर व्हायचंच. परंतु माझ्या संपूर्ण कुटुंबाने असा निर्णय घेतला की ह्याला फक्त आणि फक्त डीएडला पाठवायचं आणि डीएड करून शिक्षक व्हायचं. कारण कुटुंबाच्या परिस्थितीला अनुरूप डॉक्टर सारख्या त्यांची धारणा होती की डॉक्टर व्हायचं म्हणजे पैसा जास्त खर्च करायला लागणार, जो की आपल्याकडे नाहीच आहे उपलब्ध. मग आई वडिलांनी ठरवलं, भावांनी ठरवलं की तू डीएडला जा आणि डीएड करून लवकरात लवकर नोकरी मिळेल आपल्याला, आपल्या कुटुंबाला आधार मिळेल, आणि म्हणून डीएडला पाठवलं त्यांनी आणि तो निर्णय त्यांचा योग्यच होता.
4: नक्कीच. मग तुमचं डीएड झालं आणि त्याचबरोबर तुम्ही एमएड सुद्धा केलं, एमए पण तुमचं झालेलं आहे, तर मग हा पुढचा प्रवास किंवा हे पुढचं शिक्षण कसं होत गेलं?
3: खूप छान प्रवास आहे मॅडम हा. कारण डीएड झाल्यानंतर मी नोकरीला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर आता पुढे काय करायचं, मला तर खूप माझ्या इच्छा होत्या की एमपीएससी करावं, यूपीएससी करावं, अशा खूप साऱ्या इच्छा आकांक्षा बाळगूनच मी शिक्षक झालो. आणि शिक्षक झाल्यानंतर मग मी पहिले काम केलं FYBA ला ॲडमिशन घेतलं. एक्सटर्नल ॲडमिशन मिळायचं त्यावेळेस, हे दोन वर्ष पकडून मग FYBA ॲडमिशन घेतलं. FYBA ला प्रवेश बहिस्त होता मॅडम, एक्सटर्नल बहिस्त प्रवेश घेतला. आणि बहिस्त प्रवेश घेऊन मग ते शिक्षण मी कंटिन्यू केलं. इंग्रजी विषयात मी BA केलं आणि एक्सटर्नल, आणि त्यावेळेस नोकरी पण चालू हां, हे दोन्ही पण. आणि BA पूर्ण झाल्यानंतर लगेच MA इंग्रजी केलं, MA इतिहास केलं मी. आणि पुन्हा मग काही वर्षांचा गॅप पडला, एक 4-5 वर्षांचा, आणि मग इग्नूकडे माझा नंबर लागला एक्सटर्नल BEd साठी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी न्यू दिल्लीला. मग तिथे माझं BEd झालं. BEd पूर्ण केल्यानंतर मग आता काय करायचं प्रश्न निर्माण झाला. दरम्यानच्या काळात मी परीक्षा देत होतो. मला एक सांगू द्या की मी 1999-2000 दरम्यान मी MPSC मुख्य परीक्षेला अगदी 2 गुणांवरून गेलो होतो. पण कामाचा स्वभाव माझा असा होता की मी सकाळपासून मुलांच्या सहवासात असायचो आणि संध्याकाळी 6 म्हणून मला पुढचं काही फारसं परफॉर्मन्स तिथं देता नाही आला. मग 2000 आपण BEdचं सांगत होतो मी, 2009-11 BEd झालं आणि थोडं थांबलो मी. आणि नेवासा तालुक्यामध्ये सर्व्हिसला असताना निर्णय घेतला की आपण MEd करूयात. मग MEd केलं. MEd 13 पूर्ण झालं माझं.
4: नेवासामध्ये सुद्धा तुम्ही नोकरीला होतात, तर नेवासाचे दिवस किंवा सुरुवातीचे नोकरीचे दिवस कसे असायचे?
3: मला ते कर्जतच, माझी सेवा कर्जतपासून सुरू झाली. कर्जत तालुक्यामध्ये मी वयाच्या 18 वर्षी सर्व्हिसला लागलो, 18 वर्षी नोकरीला लागलो. कर्जत तालुक्यामध्ये खातगाव नावाचं गाव आहे. मॅम, त्या गावाबद्दल मला सांगायला आनंद वाटतो की मी ज्या गावात गेलो त्या गावामध्ये शिक्षणाबद्दल फारशी आस्था त्या लोकांना नव्हती. पहिले काम आणि उरला वेळ तर शाळा, असं त्या मुलांसाठी त्यांचं नियोजन असायचं. मग तिथे गेल्यानंतर मी कामाचं स्वरूप माझं पाहिलं. त्यांनी 8:30 तास सुरू करायचो मी मुलांचा. 8:30 अविवाहित होतो. 8:30 तास सुरू केल्यानंतर 5:30 शाळाच आणि 5-6 पुन्हा तास. म्हणजे इतकं की माझ्या विद्यार्थ्यांना, मला एक विद्यार्थी आज आठवत होतो, नाही आता तो गेलेला आहे, वारलेला आहे तो, तर त्या विद्यार्थी मला शनिवारी म्हणायचा, सर तुमचे आई वडील आठवण काढत असतील, तुम्ही जायला पाहिजे. ऍक्च्युली त्याला माझे आई वडील आठवण काढतात हे महत्वाचं नव्हतं वाटत, त्याला त्यानिमित्ताने रविवारचा तास बुडेल ह्याचा एक आनंद वाटायचा की सरांना आपण वाटेला होऊया. तर अशा प्रकारे ते दिवस गेले. तिथे मी 7 वर्ष 7.5 वर्ष तिथे नोकरी केली कर्जतमध्ये. मग राहुरीत आलो, राहुरीतही माझं 4 वर्ष काम झालं. नेवाशाची आठवण मला सांगावीशी वाटते, कारण नेवाशामध्ये मी 2 वर्ष काम केलं एका शाळेवर, आणि 2 वर्ष काम केल्यानंतर मला बदली मिळाली. म्हणजे मी एक जिल्हा स्तरावर एक परीक्षा दिली होती, त्यात पहिला क्रमांक आला शिक्षकांमधून. आणि मग मला विषय तज्ज्ञ ऑर्डर आली, सर्व शिक्षा अभियान त्यावेळेस होतं, तर मला विषय तज्ज्ञ मुलींचे शिक्षण हा जॉब मिळाला. मी थोडक्यात शिक्षकच पण कामाचं स्वरूप बदललं, जे पंचायत समितीत होतं. मग तिथे काम करत असताना मात्र बरेचसे चांगले वाईट अनुभव आले. आणि प्रत्येक मला सांगू द्यात की मी प्रत्येक गावात नोकरी केली ना, त्या प्रत्येक गावात माझ्यासाठी रडणारा विद्यार्थी वर्ग मला मिळाला, माझ्यासाठी रडणारा पालक मला मिळाला, माझ्यासाठी रडणारे ग्रामस्थ मला मिळाले, आणि यांनी सर्वांनी माझ्यावर खूप भरभरून प्रेम केलं. दरम्यानच्या काळात मला आदर्श बहुजन शिक्षक संघाने आदर्श शिक्षक पुरस्कार पण दिला. आणि हे शिक्षण, अध्यापन आणि स्वतःचं सुद्धा अध्ययन, हे दोन्ही चालत चालत पुढे एमएड झालं. मग मित्राने एका सुचवलं की आपण नेट सेट देऊया. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सेट झालो आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये नेट झालो. एवढासा म्हणजे थोडक्यात पीएचडी पूर्वी झालेला हा माझा प्रवास.
4: नक्कीच नक्कीच. नगरमध्ये तुम्ही कधी आलात?
3: मॅडम नगरमध्ये मी मे 18 आलो पहिले. मे 18 ते सप्टेंबर 2025 पर्यंत मी नगरमध्ये होतो 7 वर्षे. इथे नगरमध्ये पिंपळगाव उज्जैनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव उज्जैनी या गावात मी काम केलं. गेलो त्यावेळेस अगदी सुरुवातीलाच त्या काळातले त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते बाबासाहेब वाघ नावाचे. त्यांनी सांगितलं की ते पहिल्या लोकांनी खूप चांगलं काम केलं, इथं तुम्हाला तसंच करावं लागेल. बघा आम्ही थोडेसे गोंधळलेलो होतो पहिल्याच दिवशी, कारण एकतर नगरमधलेच माझा पहिलाच अनुभव होता नगर तालुक्यातला. आणि मग त्यांनी तसं सांगितल्यानंतर आम्ही काम सुरू केलं. काम सुरू केल्यानंतर आत्ता एक परिस्थिती अशी आहे की सप्टेंबरला माझा तिथून निरोप समारंभ झाला. तर निरोप समारंभाला इतका भावनिक वातावरण तिथलं झालं विद्यार्थ्यांसह, माझे जे बॅचेस जे विद्यार्थी पुढे गेलेत आत्ता काही माझी त्यावेळी तिसरीला असलेली मुलं आत्ता 10वी 5 झालेत, तर ती सर्व मुलं आणि विद्यार्थी आणि ते गावातले पालक यांनी अतिशय भावपूर्ण निरोप दिला मला. अगदी शाळेच्या गेटपासून प्रवेशद्वारापासून हॉलपर्यंत फुलं अंथरणं, अंगावरती फुलं उधळणं, त्याच्यानंतर मग खूपच इमोशनली म्हातारे लोक सुद्धा रडलेत. त्या गावातल्या म्हाताऱ्या माझ्या गळ्यात पडून रडल्यात. एक नातवंडासारखं मुलासारखं त्यांनी मला प्रेम दिलं त्या गावाने.
4: नक्कीच. पीएचडी करायचं हे कधी ठरवलं?
3: पीएचडी करायची त्याचा सुरुवात झाली होती 2008-09 ला, ज्यावेळेस मी खेडले काजळी नावाच्या शाळेत होतो. तिथे मी खोटा खोटा दम द्यायचो लोकांना. मुलं शाळेत नाही आले त्यावेळेस पहा, त्यावेळेस ह्या शिक्षण हक्क कायदा हा एक बालवयात होता असं समजूया आपण, एकदम छोटा, त्यावेळेस अजून अंमलात पण आला नव्हता. तर मी त्यांना दम द्यायचो की पोलीस येतील आणि तुमचं सगळं तुम्हाला पकडून नेतील, आणि शिवाय तुमचं राशन पाणी सगळं बंद होईल जर नाही शाळेत पाठवलं तर. त्या भीतीपोटी काही लोक शाळेत पाठवायचे. त्याच्यानंतर आरटी कायदा आला मॅडम, आणि मी असा मला अनुभव आला की बरेच ठिकाणी शाळा सुटली मुलांची, शाळेत गेलेच नाही, आणि वय तर 8, 9, 10 असं झालेलं आहे. मग या मुलांच्या शिक्षणाचं काय? कारण ही मुलं पहिलीत तर बसत नाहीत, मोठी झालेली मुलं पहिलीत बसत नाहीत. मग आता ह्यांच्या शिक्षणाचं काय? हा नेहमी प्रश्न पडायचा. आणि 1 एप्रिल 2010 शिक्षण हक्क कायदा लागू झाला, आणि तिथून या मुलांसाठी शिक्षणाची द्वारे खऱ्या अर्थाने खुली झाली. वयानुसार समजा एखादा मुलगा अगदी 5वीच्या वयाचा असेल 6वीच्या, तरी त्याला त्या वयानुसार त्या वर्गात प्रवेश मिळायला लागला, जो की पहिले त्या पहिलीच्याच वर्गात शक्यतो पहिला प्रवेश असायचा. मग ते मी स्वतः जवळून पाहिली अशी काही मुलं की जी इकडे तिकडे फिरतायत, ज्यांना काहीच नाही आहे, भिक्षा मागतायत. शिंगणापूरचं उदाहरण मला तुम्हाला सांगू द्या. शिंगणापूरला 2013 शिक्षण गट शिक्षणाधिकारी त्यावेळचे नेवासा तालुक्याचे, आणि आम्ही विषय तज्ज्ञ, आम्ही बरीच मोठी टीम शिंगणापूरचं देवस्थानच्या तिथे गेलो होतो. शिंगणापूरच्या देवस्थानच्या तिथे गेल्यानंतर तिथे आम्ही मुलं दाखल करायची ही मोहीम होती आमची जून जुलैची. तिथे गेलो तर मग खूप सारे मुलं भिक्षा मागताना पाहिले. आणि होतं कसं, आपल्या महाराष्ट्रातले दूरचे लोक किंवा मग परराज्यातले लोक ते या मुलांना खायला प्यायला देतात, पैसे देतात, आणि त्याच्यामध्ये ते खुश व्हायची ती मुलं. तर मी त्या मुलांना, आम्ही सगळ्यांनीच एका मुलाला मी पकडलं आणि त्याला म्हटलं, थांब, तुझ्या पप्पालाच फोन कर, तू इकडे भिक्षा मागायला आला ना गे शाळा बुडून, असं म्हटलं आणि त्याचा हात पकडला. त्याला म्हटलं, कुठे तुझे पप्पा? मॅडम, त्याने दिलेलं उत्तर मला आजही ते लक्षात आहे. तो म्हटलं, माझ्या पप्पाला फोन कशाला लावतात, ते काही ते तिकडे भीक मागतायत. म्हणजे तो मुलगा त्याच्या वडिलांसह भिक्षा मागत होता तिथे. ही 2012-13 ची गोष्ट माझ्या डोक्यात होती. आणि नेटसेटच्या याच्यावर एक्झेम्पशनवर मला PhD नंबर लागला. मग PhD करायचंच आणि याच विषयावर करायचं असं मी ठरवलं.
4: नक्कीच. आणि PhD संशोधनाचा विषय होता RTE Act.
3: हो,
4: तर हा विषय निवडण्यामागचं काय कारण होतं?
3: मग आता हे शिंगणापूरचं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं मी. अशी बरीच मुलं दिसायची की ती रस्त्याने इकडे तिकडे फिरतायत, शाळेपासून वंचित आहेत, शाळा बुडवतात किंवा शाळेत जातच नाहीत, त्यांची ऍडमिशन्स होत नाहीत. काही मुलं असे आहेत की पालक ऊस तोडणी कामगार आहेत. मग ऊस तोडणी कामगार 5-6 वर्षाचे लेकरू सोबत घेऊन जातात. 6-7 वर्ष ते लेकरं खातात पितात, आई वडिलांसोबत हिंडतात फिरतात, त्यांना काहीच नसतं शिक्षणाचं. मग त्या पालकांना जेव्हा जाणीव होते शिकायला पाहिजे, त्यावेळेस तो बालक 10 वर्षाच्या पुढे गेलेला असतो, 9-10 वर्षांच्या पुढे. ही बाब नेहमी मला खटकायची. मग त्या पालकांना भेटलं, शाळेत दाखल करा, अहो गुरुजी तो शिकलेलाच नाही, अहो सर तो शिकलेलाच नाही, तो गेलाच नाही शाळेत, तो येतच नाही, तो घाबरतो, ह्या बऱ्याच गोष्टी नेहमी ऐकाव्या लागायच्या त्या पालकांकडून. आणि ते फार दुःखदायक होतं, कारण मीही एका गरीब कुटुंबातून आलो होतो. मी विचार करायचो, जर असेच माझ्या आई वडिलांनी जर धावपळीत मला शिकवलं नसतं तर मी शिक्षक झालो नसतो. ती खूप मनाला वेदना व्हायच्या त्या मुलांना असं बाहेर फिरताना भटकताना पाहून. आणि त्याच्यामुळे मग मी निर्णय घेतला की हा RTE कायदा हा आपल्यासाठी उत्तम असेल संशोधनासाठी.
4: नक्कीच. RTE कायद्याचा किंवा या RTE संशोधनाच्या विषयाबाबत काम करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची मदत झाली किंवा रिसर्च कसे करत गेलात तुम्ही?
3: छान प्रश्न विचारला मॅम. आता RTE कायदा म्हटलं म्हणजे हा संपूर्ण विषय शिक्षणाशी संबंधित होतो. आणि विशेषत RTE कायदा जो आहे तो 1-8 वर्गांसाठी आहे. वयोगट जर म्हटलं तर 6-14 वयोगटासाठी आहे. म्हणजे ह्या 6-14 वयोगटाची बालकं शाळेत दाखल झाली पाहिजेत, शिकली पाहिजेत आणि त्यांनी पुढच्या शिक्षणाला जायला पाहिजे, त्यांना प्रेरित होता आलं पाहिजे. पहिल्या वर्षापासून त्यांना पहिल्या वर्गापासून त्यांना शाळेत आणायचं, हे RTE सांगतो. RTE आणखी एक गोष्ट ऍड करतो मी त्याच्यामध्ये, कारण बऱ्याच लोकांची एक गैरसमज असतो का RTE फक्त 8वीपर्यंत आहे किंवा RTE फक्त 14 वयोगटापर्यंत आहे. 8वीपर्यंत हे खरं आहे, पण 14 वयोगटापर्यंत सर्वांसाठी नाही तो. RTE कायदा दिव्यांग बालकांच्या 18व्या वर्षापर्यंत शिक्षणाचे आश्वासन देतो. दिव्यांग बालकांसाठी 18व्या वर्षापर्यंत त्यांना शिक्षणाची तो पूर्तता करतो किंवा आश्वस्त करतो. म्हणून बऱ्याच लोकांची समस्या असते का नाही, तो कदाचित एवढाच आहे, 14व्या वर्षापर्यंत आहे. तर त्या कायद्यामुळं त्या शाळेत दाखल करण्यासाठी प्रत्येक शाळेत, नजीकच्या शाळेत पालकांनी दाखल करावं. पालक जर अशिक्षित असतील किंवा ते अजाण असतील या शिक्षणापासून, या कायद्यापासून, तर शिक्षकांनी त्यांना मदत करावी आणि त्यांना शाळेत दाखल करावं, यासाठी हा कायदा आहे.
4: नक्कीच. या संशोधनाच्या मागे जेव्हा तुम्ही धावत होतात किंवा या संशोधनासाठी काम करत होतात, तर कोणत्या व्यक्तींची तुम्हाला मदत यासाठी झाली?
3: येस, हे संशोधन मुळात मी शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवून केलं. याच्यामध्ये मला सर्वात जास्त उपयोग झाला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आपल्या शिक्षकांचा. 150 शिक्षकांनी याच्यात सहभाग घेतलाय. 150 शिक्षक हे 50 शाळातले आहेत मॅडम. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या ज्या 50 शाळा आहेत, 1-7 पर्यंतच्या 8वीपर्यंतच्या, या 50 शाळातले 150 शिक्षक, एका शाळेतले 3 शिक्षक. याच्यामध्ये 1-7 वर्ग घेतलेले आहेत, त्याच्यामुळे 1-4 शिक्षक आहेत आणि 5-8 पण शिक्षक आहेत, एवढे शिक्षक आहेत. त्याच्यानंतर त्यांचे, त्या बालकांचे पालक आहेत, 150 पालक आहेत. शिवाय 9 अशिक्षित पालक आहेत ज्यांच्या मुलाखती मी घेतल्यात. ह्याच्यामध्ये 50 मुख्याध्यापक जे ग्रेड पात्र मुख्याध्यापक आहेत त्यांचाही उपयोग झालाय. त्यांना सुद्धा मी प्रश्नावली दिली आहे आणि अधिक प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत. म्हणजे प्रशासकीय अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखापासून उप शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत आहेत.
4: विषय तज्ज्ञ म्हणून तुमची निवड झाली होती आणि विषय तज्ज्ञ म्हणून काम करत असताना किंवा ही भूमिका पाहत असताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या?
3: मुलींच्या शिक्षणाचा विषय तज्ज्ञ म्हणून काम केलं मी ते. तर त्यावेळी माझ्याकडे फक्त नेवासा तालुक्यातल्या मुलींचा काम विभाग होता. मुलींचं शिक्षण पाहायचं, मुलींच्या शाळेत जाण्यासाठी येणाऱ्या समस्या पाहायच्या, काही अडचणी येतात का त्या पाहायच्या. याच्यामध्ये ज्यावेळी मी त्या मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत झालो, लक्ष द्यायला लागलो, त्यावेळी माझ्या आणखी एक गोष्ट अशी लक्षात आली की या मुलींकडे, यांच्या आरोग्याकडे काम केलं पाहिलं जात नाही. मला एमएडचा एक विषय आता त्या निमित्ताने सांगू द्या. मला एमएडसाठी माझा विषय होता माध्यमिक प्राथमिक विद्यालयीन विद्यार्थिनींसाठी आरोग्याच्या समस्या, येणाऱ्या आरोग्याच्या समस्या. मी रिपीट करतो, प्राथमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना येणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, असं माझं एमएडचं लघुशोध संशोधन होतं. तर त्यावेळी त्या मुलींच्या समस्या मला कशा जाणवल्या ते सांगतो. मला कार्यालयाने सांगितलं की आपल्याला या अमुक एक वयोगटाच्या, समजा 7वीपर्यंत 8वीपर्यंतच्या मुलींचं एचबी टेस्ट करायची, हिमोग्लोबिन टेस्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 9.5 ते 10 पुढे एकाही मुलीचा किंवा विद्यार्थिनीचा एचबी नव्हता. ज्यावेळी ती एचबी टेस्ट झाली त्यावेळी आणखी धक्कादायक सांगतो की आमच्या शिक्षिका ज्या मुलींसोबत आलेल्या होत्या त्यांचाही एचबी जेमतेम होता. म्हणजे मुलींच्या आणि महिलांच्या एचबीची समस्या त्यावेळेस मला स्पष्ट जाणवली की यांचा एचबी कमी आहे, त्या अर्थी यांच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. 19 गावामध्ये, 19 केंद्र शाळांच्या मुख्य गावामध्ये मी लेख वाचवा सक्षम बनवा उपक्रम राबवला, जो की जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियानने कळवला होता की या एवढ्या गावामध्ये घ्यायचा. या उपक्रमासाठी, या कार्यक्रमासाठी शासनाकडून 5,000 रुपये मिळायचे त्या शाळेला. आमच्या मुख्याध्यापकांना मी मोटिवेट केलं, प्रेरणा दिली, कार्यक्रम मोठा करायचा म्हटलो. त्या लोकांनी जेव्हा मी सांगितलं तेव्हा त्या लोकांनी 15-15, 20-20 हजार रुपये खर्च करून अगदी उपस्थितांना जेवणं दिली मॅडम. आणि तिथं मग आम्ही हे लोकांचं प्रबोधन करायचो. त्यावेळेस डॉक्टर सुधा कांकर या होत्या, त्याही नेवाशामध्ये तिथे आल्या होत्या. त्यांच्यासोबतही मी काही कार्यक्रम केले. मग स्त्रीभ्रूणहत्येची आम्ही शपथ द्यायचो. त्याच्यानंतर स्त्रीभ्रूणहत्या करू नये यासाठी त्यांना, सर्व पालकांना, उपस्थितांना शपथ द्यायचो. दत्तक मुली घेतल्या जायच्या, पालकांना मुली का महत्वाच्या आहेत, का गरजेच्या आहेत याच्यासाठी प्रबोधन केलं जायचं. त्या 19 ठिकाणी मी ते कार्यक्रम केले आणि ते अतिशय दर्जेदार झाले. त्या पालकांचा, त्या ग्रामस्थांचा, त्या शिक्षकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद त्यावेळेस मिळाला. आणि त्याचं कदाचित त्यावेळेची आकडेवारी, जन्मदर पण त्यावेळेस वाढला होता मुलींचा. आताही आहेत चांगला पण त्यावेळेस वाढलेला होता.
4: नक्कीच. तुमचा पीएचडी संशोधनाचा विषय आरटीआय ऍक्ट याबद्दल आपण बोलत होतो आणि आरटीआय ऍक्ट 2009 मुळे आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर विचार केला किंवा जिल्ह्याचा विचार केला, ज्या वेगवेगळ्या शाळांमध्ये तुम्ही सहभागी होतात किंवा अध्ययन करत होतात, तर या सगळ्या व्यवस्थेमध्ये काय महत्वाचे बदल घडून आले?
3: आरटी कायद्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवेश प्रक्रिया अतिशय सुलभ झाली. सुलभ म्हणजे सर्व मुलं दाखल व्हायला लागली. शिक्षकांसाठी आरटी कायदा हे एक फार मोठं योगदान देणारा ठरला. कारण शिक्षक लोकांना सुद्धा अडचणी यायच्या अशी मुलं दाखल करायला, मग ती मुलं दाखल होऊ लागली. पालकांना दुसरी गोष्ट, आरटी कायद्यामध्ये आणखी एक आहे की या मुलांना हस्तांतरण प्रमाणपत्र मिळायला लागलं. समजा एक विद्यार्थी आहे आणि तो क्ष ठिकाणी शिकतोय आणि त्याला य ठिकाणी जायचंय, मग तो क्ष पासून य पर्यंत जाताना, या दुसऱ्या गावात जाताना, त्याला त्यावेळेस दाखला देणं, शिक्षकांची अडचण, त्या ठिकाणाची अडचण, या सगळ्या अडचणी पार करता करता त्याला शिक्षणाप्रती अनास्थ निर्माण व्हायची, नको जायला शाळेत. परंतु आता हस्तांतरण प्रमाणपत्र मुख्याध्यापकाला देणं बंधनकारक आहे. मुख्याध्यापक तो मुलगा जिथं चालला तिथं हस्तांतरण प्रमाणपत्र देतात. त्या ज्या शाळेत गेलाय, ज्या ठिकाणी गेलाय, तिथं त्याला शाळेत दाखल करून घेतलं जातं. एकदम सुलभ प्रक्रिया झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी पण सर्व शिक्षा अभियानमध्ये साखर शाळा होत्या, वस्ती शाळा होत्या, ऊसतोडणी कामगारांसाठी शाळा होत्या, ठिकठिकाणी शाळा होत्याच की, परंतु आता त्याचा जास्त इम्प्लिमेंटेशन झालं आणि जास्त वापर व्हायला लागला, विद्यार्थ्यांची संख्या वाढली, त्या विद्यार्थ्यांची खूप संख्या वाढली, पटनोंदणी वाढली, दर्जेदार शिक्षण मिळायला लागलं आणि त्याचंच फलित आहे की अतिशय गरीबातल्या गरीब कुटुंबापर्यंत शिक्षण पोहोचलं आणि ती मुलं आता चमकत आहेत.
4: नक्कीच. या शिक्षणाचा अधिकार कायदा याचा प्रत्यक्ष जेव्हा शाळेमध्ये किंवा शाळा स्तरावर तुम्ही वापर केलात किंवा शाळेच्या पातळीवर हा कायदा राबवताना काही अडचणी आल्या होत्या का?
3: अडचणी येतात थोड्याफार, पण जशा समजा आता कलम 21 आहे आरटी कायद्याचं, शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना. शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना म्हणजे लोकांना अशी धारणा आहे का गाव ठरवेल किंवा सरपंच ठरवेल ती शाळा व्यवस्थापन समिती, हा एक त्यांचा गैरसमज असतो. शाळा स्थापन समितीमध्ये पालकांचं प्रतिनिधित्व महत्वाचं आहे, परंतु बऱ्याच गावांमध्ये काय होतं की त्या लोकप्रतिनिधींना वाटतं की नाही आम्ही सांगू ना तीच शाळा व्यवस्थापन समिती बनली पाहिजे. अर्थात सगळ्या ठिकाणी होत नाही, काही ठिकाणी खूप छान चालतात गावाचे निर्णय, परंतु काही ठिकाणी ती लादली जाते शाळा व्यवस्थापन समिती शाळेवर. तर प्रत्यक्षात तसं नाहीये, प्रत्यक्षात शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकांचं प्रतिनिधित्व आहे. हो, त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा एक प्रतिनिधी असतो, एक शिक्षणप्रेमी असतो, ग्रामस्थ आहे ना, यांचंही प्रतिनिधित्व आहे एक एक व्यक्ती, परंतु उरलेला सर्वच्या सर्व शाळा पालक असायला पाहिजेत असं शाळा व्यवस्थापन समितीच्या त्या आरटीईच्या नियमात सांगितलंय. आणि मग त्याच्यामध्ये बाकीच्यांचं प्रतिनिधित्व काय असावं हे आम्हाला त्यांना समजावून सांगावं लागतं. या संशोधन करत असताना मला वेगवेगळ्या ठिकाणी या शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई कसं स्थापन करायचं, क्षमा करा, शाळा व्यवस्थापन समिती कशी स्थापन करायची, तर मग ती शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी मी स्वतः गेलेलो आहे तिथे, ते कार्यक्रम घेऊन लोकांना समजावून सांगून हे शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन केलेल्या आहेत आणि त्याचा खूप छान अनुभव आलाय. कारण पालकांना इच्छा असते परंतु पालक बुजतात, लाजतात आणि मग ते सहभाग घ्यायला, मग त्यांना जर आपण थोडं प्रेरित केलं, मोटिवेट केलं तर ते स्वतःहून पुढे येतात.
4: नक्कीच. आरटी ऍक्ट अंतर्गत प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि या ऍक्टमुळे ना हा अधिकार म्हणा किंवा पालकांना जी काही शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही समज होती किंवा शिक्षणाचा जो काही महत्व आहे ते कळून चुकलं, पण या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का?
3: फार छान प्रश्न विचारलात तुम्ही मॅडम. तरतुदी सर्वप्रथम शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, सर्वांना कळणं गरजेचं होतं. त्याच्यावर पण हा विषय मी माझ्या संशोधनामध्ये तरतुदी किती माहिती आहेत त्याचा पण घेतला होता आढावा. तरतुदी बऱ्यापैकी जवळजवळ खूप चांगल्या शिक्षकांना, अधिकाऱ्यांना, मुख्याध्यापकांना माहिती आहेत. पण होतं कसं की आपण काही काही गोष्टी दुर्लक्षित करतो. जसं 1 किलोमीटरच्या आतमध्ये पाल्याला 7वीपर्यंत 5वीपर्यंत शाळा पाहिजे आणि 3 किलोमीटरच्या आतमध्ये 8वीपर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे असा कायदा सांगतो. पण मग त्या किलोमीटर आता दुर्गम भागामध्ये विचार केला आपण, तर दुर्गम भागामध्ये आत्ता परिस्थिती अशी आहे की शासनाच्या अशी धोरण आहे, मानसिकता आहे की आपण त्या दुर्गम भागामध्ये पट संख्या 5, 6, 10 आहे, तर मग आपण ती शाळाच बंद करूया ना. मग आता ही मुलं 5, 5, 7, 7 किलोमीटर, 10 मुलं असू द्यात ना, पण ही 5, 5, 10, 10 किलोमीटर, 20, 20 किलोमीटर जातील का शाळेला? पटाचा जर निकष लावला, 20 पट संख्येच्या आतली शाळा जर बंद करायचं जर ठरवलं शासनाने किंवा 15 पट संख्येच्या आतली शाळा बंद करायचं ठरवलं, तर असे एखादा खूप दूर तांडा आहे, कुठेतरी एक वस्ती आहे आणि तिथं 5च मुलं आहेत, 7च मुलं आहेत, या मुलांनी शिक्षणासाठी जायचं कुठे? एक समूह शाळा नावाचा त्यांचा उपक्रम येतोय पुढे, परंतु अजून त्याचं काय प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही, आता ती होईल तेव्हा कळेल. परंतु मग जे मुलं शाळेपासून वंचित राहतात या मुलांसाठी काळजीने काम होण्याची गरज आहे. तरतुदीनुसार जर म्हटलं तर कलम 4 सांगतं आरटीचं की मुलांना विशेष प्रशिक्षणाची तरतूद मिळायला पाहिजे, सोय झाली पाहिजे. कोणती मुलं? जी 2वीपासून 7वी 8वीपर्यंत थेट त्या वर्गात दाखल होतात. पहिलीवाल्याचा विषय नाही, त्याला पहिलीचं शिक्षण मिळतंय, पण एकदम मुलगा 2वीला आला 5वीला आला तर त्याला विशेष प्रशिक्षणाची तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तर मुलं ते मूळ प्रवाहात येतील, त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण नाही होणार, इतर मुलांबरोबर ते मिसळून जातील त्यासाठी त्याचं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आणि यासाठी गाव शिक्षक खूप प्रयत्न करतात, खूप प्रयत्न करतात शिक्षक त्या वर्गाचं काम करायला. विशेष शिक्षकाची तरतूद आहे, जे दिव्यांग बालक आहेत तर ते विशेष शिक्षकांसाठी सुद्धा आव्हान आहे. का प्रत्येक गावात जायचं, प्रत्येक गावात एका असा एखादा मुलगा जो मुखबधीर आहे किंवा ज्याला कर्णबधीर आहे, वेगवेगळ्या समस्या आहेत, या समस्येच्या मुलांना शिक्षण द्यायचं, हे विशेष शिक्षकांची सुद्धा कसरत आहे, परंतु ते होणं गरजेचं आहे.
4: नक्कीच. आरटी ऍक्ट अंतर्गत आर्थिक किंवा सामाजिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी हा ऍक्ट कितपत प्रभावी आहे किंवा कितपत उपयोगी ठरतो?
3: आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या, आता आर्थिक दृष्ट्यांच बोलूया आपण आधी. आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थी जर असेल तर त्यांच्यासाठी 25% आरक्षणाची तरतूद आहे. बिलो पॉवर्टी लेवल जे आहेत, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातली, तर त्यांना 25% खाजगी शाळांमध्ये अगदी इंग्रजी माध्यमाच्या प्रवेश मिळतात. त्यांचं संपूर्ण शुल्क हे शासन भरतं, शासन देतं, आणि त्यामुळे त्यांची सोय तिथे होते. आणि राहिला प्रश्न मग बाकीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा शासकीय शाळा ज्या आहेत, इथे तर मोफतच प्रवेश. शासकीय म्हणजे जे जिल्हा परिषद, आता स्थानिक स्वराज्य संस्थाची जिल्हा परिषदेच्या शाळा, महानगरपालिका शाळा आहेत, इथे मात्र मोफतच प्रवेश आहे. तिथे त्यांच्यासाठी काही नाही, आर्थिक निकषच नाही काही. परंतु जर त्यांना इंग्रजी माध्यमाकडे जायचं आहे खाजगी, तर तिथे मात्र त्यांना 25% आरक्षण आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या मागास. आणि सामाजिक दृष्ट्या म्हणाल तर मग सामाजिक दृष्ट्या काय, तसा काय वेगळा भेदभाव नाहीच आहे शाळांमध्ये, सर्व मुलांना प्रवेश आहेत.
4: नक्कीच. आरटीएच्या अंमलबजावणीमध्ये शिक्षकांची, पालकांची सुद्धा, शाळेची, प्रशासनाची भूमिका किती महत्वाची?
3: जेव्हा आपण एखादं ओझ सर्वांनी सोबत घेऊन वाहतो ना, तेव्हा ते हलकं होतं. सर्वांनी वाटून जर घेतलं तर इथे नुसतं निव्वळ शिक्षकांनीच हे करायला पाहिजे असं म्हटलं तर इतक्या सहज गोष्टी नाही आहेत त्या. कारण शिक्षकाला आज तुम्ही पहा, शिक्षकासाठी इतकी आव्हानं आहेत, इतकी आम्हाला प्रशिक्षण अटेंड करायला लागतात, वेगवेगळे सर्वेज येतात आम्हाला, सर्वे करायला लागतात, अध्यापन तर करायचंच असतं, ती जबाबदारीच आहे, वेगवेगळे उपक्रम राबवायचे असतात. आणि यातून कोणीतरी म्हणावं की सगळ्या जबाबदाऱ्या शिक्षकाच्याच आहेत तर ते चुकीचं आहे. तर पालकांनी सुद्धा, पालकाचं पहिलं कर्तव्य काय मॅडम आरटी मधलं माहिती आहे? पालकाने सगळ्यात महत्वाचं कर्तव्य, पहिलं आणि आद्य कर्तव्य आहे त्याचं, नजीकच्या शाळेत आपल्या पाल्याला दाखल करणे. हे एक काम जरी पालकाने केलं ना, उरलेलं पालकाचं काम फक्त शाळेशी संपर्क ठेवणं, माझ्या पाल्याचं शिक्षण कसं चाललंय ते पाहणं, बस. बाकी काही अपेक्षा नाही शिक्षकाच्या पालकाकडून. पालकाला, पालकाने काही द्यावं, नेहमी भेटावं, खाली कुशली घ्यावी, नाही अजिबात नाही, या काहीच विषय नसतात. फक्त पालकाने शिक्षकाशी संपर्क ठेवावा आणि आपल्या पाल्याला दाखल करावं, ही एक धारणा आहे. पालकाचं एक काम आहे, मुख्याध्यापक, प्रशासक आणि शिक्षक हे सर्व मिळून मग उरलेलं सगळं करायला समर्थ आहेत, पण पालकाने तेवढं करायला पाहिजे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की मुलगा आपला शाळेत गेला म्हणजे जबाबदारी संपत नाही. तर पालकाने आपल्या मुलाचा अभ्यासाचा आढावा घेतला पाहिजे, तो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतो का, तो लाजतो का, थोडा बुजरा आहे का, शिक्षक त्याच्याकडे लक्ष कसं देतात, शिक्षक त्याला प्रश्न विचारतात का, शिक्षकाबद्दल पाल्याला काय वाटतं, पाल्याला शाळेप्रती किती आस्था आहे, किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे, त्याला ती आपलीशी वाटतीये का, वर्गातल्या मित्रांसोबत तो मिसळतोय का, या सर्व बाबींच्या अनुषंगाने पालकाने घरी त्याच्याशी चर्चा करायला पाहिजे. आई असो, वडील असो, एकत्र बसून त्यांनी त्याच्याशी बोलायला पाहिजे, त्याला बोलतं करायला पाहिजे, शाळेत प्रश्न विचारायला सांगायला पाहिजे, त्याने मिसळावं यासाठी पालकाने त्याला प्रेरित करायला पाहिजे.
4: नक्कीच. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहात. शैक्षणिक धोरण जे आहे किंवा अभ्यासक्रमाचं जे काही धोरण आहे ते बदलत आहे, म्हणजे पूर्वी शिक्षण पद्धती वेगळी होती, काळानुरूप वेगवेगळे बदल होत आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला की काही ट्रेनिंग्स तुम्हाला घ्यावे लागतात, प्रशिक्षण घ्यावे लागतात, काही वेगळे वेगळे उपक्रम जे आहेत ते तयार करावे लागतात, मुलांचे घ्यावे लागतात, तर यामध्ये या सगळ्या शिक्षण कार्यपद्धतीमधले बदल तुम्हाला कसे वाटतात, एक शिक्षक म्हणून, एक मुख्याध्यापक म्हणून?
3: अतिशय उत्तम आहेत, सकारात्मक दृष्टीने विचार केला तर अतिशय उत्तम. जे बदल आहेत त्याच्या, जर बदल जे जे नवे ते हवे, या मानसिकतेतून आपण काय होतं, लोकांची जुनं ते सोनं म्हणण्याची पद्धत

पासून सुरू व्हायचं तर ते आपण आवडचं अशी होती पद्धती. परंतु आता नवे जे आहेत जे आधुनिक काळातले बदल आहेत, आता आमचा प्रत्येक शिक्षक, जवळजवळ प्रत्येक शिक्षक म्हणतो मी, प्रत्येक शिक्षक हा तंत्रस्नेही झालेला आहे. ते यासाठी म्हणतो मी की आत्ता आमच्या पहिलीच्या वर्ग शिक्षकाला जर सांगितलं तुम्हाला पहिलीच्या मुलांची अमुक एक माहिती भरायची युडायस पोर्टलला, तर तो शिक्षक भरणार. सगळे शिक्षक आपापल्या विद्यार्थ्यांची माहिती भरतात, वेगवेगळे फॉर्म्स असतात, अगदी सर्वे फॉर्म्स. आता हे पीएचडीला सुद्धा आम्ही सर्वे फॉर्म्स वापरले, ते सर्वे फॉर्म्स काही गुगलवर आम्ही तयार केले, मग ते सर्व शिक्षकांनी भरून दिले. वेगवेगळे लिंक्स शिक्षक बनवतात, क्रिएट करतात, वापरतात.

0: त्याच्यानंतर पहा एलईडी टीव्ही पण आहेत उपलब्ध, प्रोजेक्टर्स आहेत. या सर्व माध्यमातून शिक्षक लोक सर्व शिक्षकाचा वापर करतात, त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिकवतात आणि विद्यार्थी त्या पद्धतीने आजच्या काळातला विद्यार्थी आहे तो टीव्ही समोर जन्म झालेला आहे त्याचा, त्याच्या हातामध्ये लहानपणापासून तो मोबाईल पाहतोय आई वडिलांना वापरताना. हा आता हे बघा, स्क्रीन टाइम थोडा कमी झाला पाहिजे विद्यार्थ्यांचा, हे त्यात मी थोडस सप्लिमेंटरी सांगतो, परंतु तरी सुद्धा या गोष्टी सकारात्मक दृष्टीने घेतल्या तर नक्कीच फायद्याच्या आहेत.
1: नक्कीच नक्कीच. तुम्ही वयाच्या 18व्या वर्षी या क्षेत्रामध्ये आलात आणि अगदी मॅन्युअल वर्क पासून ते तंत्रज्ञानाची मदत घेऊन, तंत्रज्ञानाची जोड घेऊन तुम्ही आज या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहात. हा जो फरक आहे तो तुम्हाला वैयक्तिक कसा वाटतो, म्हणजे तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला किती झाली?
0: मॅन्युअल वर्क म्हणाल तर मग ते आता ती त्या काळात ती गरज होती त्यामुळे त्या पद्धतीने दिलं गेलं, परंतु आता तंत्रज्ञानाचा वापर करायचं म्हटलं तर आता काम ज्याला हार्डवर्क करण्याची गरज नाही, तुम्ही हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा. तर ते स्मार्ट वर्क आता करताना आनंद मिळतोय आणि ते कमी कालावधीमध्ये अधिक प्रभावी अधिक इम्प्रेसिव्ह होतंय याचा एक आनंद आहे.
1: नक्कीच. काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या जी आहे ती कमी होती आहे अशा बातम्या म्हणा किंवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत होत्या, पण तुलनेनं आज चित्र कसं दिसतं?
0: आज जिल्हा परिषद शाळेकडे लोकांचा ओढा आहे. मॅडम मला सांगू द्या की आज जे जे आय एस ऑफिसर्स आहेत, आयपीएस ऑफिसर्स आहेत किंवा इतर एमपीएससीच्या माध्यमातून येणारे अधिकारी आहेत, हे जेव्हा सांगतात ना की मी जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे, तर तेव्हा लोकांना ते ऐकायला मिळतं की अरे जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे, मग आपण काय इंग्रजी माध्यमाला एवढे पैसे खर्च करतोय? लोकांची मानसिकता अशी. आणि कसं झालंय, इंग्रजी शिक्षण मॅडम हे फॅशन झालंय आता. काय होतंय, शेजारच्याने मुलगा पाठवला ना मग मला पण त्यांच्या बरोबर पाठवायचा माझा, मग हे पालक लोकांची ही मानसिकता चुकीची आहे, ही मेंटॅलिटी चुकीची आहे की कोणीतरी काहीतरी करतंय म्हणून मी पण त्यासोबत पाठवतो. अहो तुमच्या मुलाचं भविष्य आहे, भवितव्य आहे, तुम्ही तुमच्या पाल्याच्या भवितव्याचा जर विचार करायचा असेल तर तो विचारपूर्वकच केला पाहिजे. तर ते नाहीतर मग ते हास्यास्पद होतं. मी तुम्हाला सांगतो आणि मी हे धाडसाने सांगतो तुम्हाला की जेव्हा माझ्याकडे इंग्रजी माध्यमाची मुलं आली शिकायला, म्हणजे तिसरीत आली चौथीत आली, मला कोणत्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला ब्लेम करायचं नाही, परंतु मला आलेला अनुभव सांगतो, मी माझ्या चौथीच्या विद्यार्थ्याला 12 कडी शिकवलेली आहे इंग्रजी माध्यमाकडून आलेल्या विद्यार्थ्याला. म्हणजे सर्वच विद्यार्थी तसे किंवा सर ते शिक्षक लोक तसे असतील काम होत नाही असं मला मुळीच म्हणायचं नाही, परंतु मग पालकाने का 8 तास करावा दुसऱ्या गावाला पाठवायचा? अर्ध्या किलोमीटरवर शाळा झेडपीची होती, जिल्हा परिषदेची होती, जर तुम्ही इंग्रजी माध्यमाला पाठवलंय आणि तो जर तिकडून 12 कडीचं शिक्षण नसलेला जर चौथीमध्ये येतोय तर मग त्याचं झालं काम कोणतं? तुम्ही काय साध्य केलं त्याचं? ह्याचं पालकांनी विचार करण्याची गरज आहे.
1: नक्कीच नक्कीच. पालकांच्या भूमिकेबद्दल जर आपण बोलतो आहोत तर पालकांचा मुलांच्या शिक्षणातला सहभाग जो आहे तो किती महत्वाचा आहे किंवा सध्याच्या काळामध्ये किती गरजेचा आहे?
0: खूप महत्वाचा आहे. आज खूप महत्वाचा आहे कारण आजच्या काळामध्ये मुलांच्या हातामध्ये मोबाईल सारखं डिव्हाइस आहे आणि ते मोबाईलचा ते वापर करतायत. आपला पाल्य आम्ही पहिले मुलांना सांगायचो, पालकांना नेहमी सांगायचो, मुलांना सांगायचो अभ्यास करा, घरी वाचन करा, आणि पालकाला सांगायचो की तुमचा पाल्य पुस्तक वाचतोय पण तो शाळेचं पुस्तक वाचतोय की एखादं गोष्टीचं पुस्तक वाचतोय असं आम्ही भेद करून सांगायचो. आज परिस्थिती मॅडम अशी आहे की आज पालकाला सांगावं लागतं पुस्तक नाही, तो पुस्तक वाचतोय का मोबाईल बघतोय ते पहा. बरं, मोबाईल मधला अभ्यास तो करतोय, कारण आमचे शिक्षक काय करतात की मुलांना मोबाईलवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून अभ्यास देत असतात दररोजचा. आता वास्तविक पाहता आम्ही शाळेतच सर्व घेतो, पण पालकांची इच्छा असते की आमच्या मुलांना घरी अभ्यास द्या, घरी काय तो करत नाही. शाळेत होतं ते पुरेसं होतं शिक्षकांचं काम, परंतु घरी पालकांची इच्छा म्हणून ज्यावेळेस आम्ही अभ्यास देतो त्यावेळेस मग पालक मुलाला मोबाईल देतात तो पाहायला, मुलगा त्या मोबाईलमध्ये अभ्यास करतोय की गेम खेळतोय हे पाहणं पालकाची जबाबदारी आहे. नाहीतर आज परिस्थिती अशी आहे 5वी 6वी 7वी 8वीची मुलं हे वेगवेगळ्या मोबाईल ॲप्सद्वारे अनेक प्रकारे वाया जातात. अगदी इंस्टाग्राम आहे, मग व्हॉट्सअप तर आहेच आहे, वेगवेगळे गेम्स आहेत मोबाईलमध्ये, याच्यामध्ये मुलगा हरखून जातो, गोंधळून जातो आणि मग त्याला समजत नाही काय करावं काय नाही, आणि जेव्हा तो त्यातनं

0: बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एखाद्या व्यसनासारखा तो मोबाईल त्याला खेचून घेतो स्वतःकडे, त्याला सुचत नाही, तो डिस्टर्ब होतो. आणि नंतर मग पहा, नंतर मग आत्महत्येसारखे प्रकरण पुढे नंतर येतात. का? कारण आधी ज्यावेळेस त्याला अभ्यास करायचा असतो त्यांनी केलेला नसतो, वेळ गेलेली असते नंतर.
1: नक्कीच. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं मोजमाप हे केवळ परीक्षेतल्या गुणांवरच करणं योग्य आहे का शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं?
0: परीक्षेतल्या गुणांवर अगदीच चुकीचं होईल ते. कारण आणि त्यालाच परत आपण आरटीई कायद्याकडे येऊ. आरटीई कायद्यामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती आलेली आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती सांगते की मुलगा 15 जूनला शाळेत आल्यापासून त्याची परीक्षा होऊन, परीक्षा म्हणूया थोडक्यात आपण, त्याचं मूल्यमापनाचा शेवटचा टप्पा पार झाल्यानंतर निकालापर्यंत त्याचं मूल्यमापन आम्हाला करावं लागतं. मग त्याच्या मी मग थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे त्याच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, त्याचा वेगवेगळ्या उपक्रमातला सहभाग असेल, त्याचं शाळेत दिलेली प्रश्नांची उत्तरं असतील, त्याने स्वतःहून काही कृती केली असेल ती असेल, किंवा त्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही नोंद असेल, एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल, एखाद्या कलाकृतीमध्ये भाग घेतला असेल, एखाद्या ठिकाणी त्याने विशिष्ट असा परफॉर्मन्स दिलेला असेल, या सगळ्याचं मूल्यमापन संकलित केलं जातं आणि हे सातत्य कंटिन्युअस चालतं. आणि ते सातत्यपूर्ण मूल्यमापन अगदी मे पर्यंत एप्रिल पर्यंत चालतं आणि त्याचा एकत्रित लेखाजोखा म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असतं. आणि मग ते आम्ही पालकांना ते सादर करतो, पालक वाचतात, पाहतात याच्या कशात कमी आहे, अगदी त्याच्यात आवश्यक सुधारणा सुद्धा मेन्शन केलेल्या असतात, त्याची विशेष प्रगती सुद्धा सांगितलेली असते, उल्लेखनीय बाब सांगितलेली असते, त्याचे शाळेला जाणवलेले त्याचे स्वभाव विशेष असतात, एवढ्या सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये असतात.
1: नक्कीच. प्रत्येक विद्यार्थी हा सारखा नसतो, मग अभ्यासामध्ये म्हणा किंवा इतर ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा इतर कुठल्या उपक्रमामध्ये, प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकासाठी वेगळा असतो. काही मुलं मागे असतात अभ्यासात, काही पुढे असतात, काही इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये हुशार असतात, काही वेगवेगळ्या कलेमध्ये हुशार असतात. पण कधी कधी असं होतं की अतिशय हुशार विद्यार्थी असून सुद्धा अपेक्षित कामगिरी करू शकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कसं समजून घ्यायला हवं?
0: म्हणजे परत विषय आपला पहिला मुद्दा येतो की एखादा विद्यार्थी हुशार आहे तो ठरवायचा कसा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हुशार विद्यार्थी ठरवण्यासाठी हा क्रायटेरिया जो आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा, याच्यात तो एखादा विद्यार्थी खेळात चांगला असेल ना, अभ्यासात कमी असेल, परंतु तो खेळात पुढे जाईल. आणि अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. असं जर नसतं, खेळात जर खेळाचं जर निकष नसतं, सचिन तेंडुलकर कुठे अभ्यासात होते? ते खेळात पुढे गेले आणि म्हणून ते तिकडे त्यांचं क्षेत्र झालं. एखादा विद्यार्थी अभ्यासात पुढे असेल, बरोबर आहे तुमचं, मग अभ्यासाला त्याला आपण असं त्याच्यासाठी असा विशेष निकष नाहीये की हा विद्यार्थी आता अभ्यासात काहीच नाही, हुशारच नाहीये. हुशार होण्यासाठी कोणताही कालावधी नसतो. एखादा विद्यार्थ्याचा अभ्यासामध्ये किती त्याची रुची आहे, किती त्याला आवड आहे, किती तो करतो ते आनंदाने किती करतो, याच्यावरून त्याचं कामाचं स्वरूप ठरतं, त्याचे बुद्धिमत्ता विकसित होते आणि बौद्धिक विकासाच्या टप्प्यानुसार त्याचे पुढे विकास होत जातो.
1: नक्कीच. एक शिक्षक ते मुख्याध्यापक हा प्रवास कसा होता? आणि मुख्याध्यापक म्हटल्यानंतर आपसुकच जबाबदारी ही वाढत असते किंवा हे पद अजून जबाबदारी किंवा अजून काम करण्यासाठी प्रेरणा देणारं असतं, तर हा प्रवास तुमचा कसा होता?
0: मॅडम, शिक्षक म्हणून खूप आनंद घेतला मी. खूप सुरुवातीपासूनचा काळ जरी आठवला तरी एक वेगळाच आनंद, अविस्मरणीय आनंद आहे तो शिक्षक म्हणून. कारण मुलांच्या सहवासात राहायचं, मुलांनी आपल्या सभोवती यायचं, विचारायचं. मुख्याध्यापकाला वर्गाचं काम नाही असं नाही, मुख्याध्यापक वर्गावर काम करत नाही असं नाही, परंतु त्याला लिमिटेशन्स आल्या. तो कार्यालयामध्ये जास्त वेळ असतो आणि वर्गांवर कमी वेळ असतो, असं आहे. मग त्याला कार्यालयीन कामकाज करत असताना तो वर्गावर जाईल, विद्यार्थ्यांशी बोलेल, ते त्याला जोड काम झालं आता. परंतु एक शिक्षक म्हणून जर म्हणाल तर मी शिक्षक म्हणून इतका आनंद घेतला आहे त्या विद्यार्थ्यांचा, त्या चिमुकल्यांचा, त्यांच्यामध्ये स्वतःला हरवून जाण्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि मुख्याध्यापक म्हणून जर म्हटलं तर मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना फक्त आपल्याला जास्तीत जास्त कार्यालयीन कामकाज करतो आपण आणि वर्गावर जायचं, मग यातून सवड काढून एखादा तास ठरल्याप्रमाणे एखाद्या वर्गावर जाऊन घ्यायचा, तर ते थोडस तेवढा नैसर्गिकपणा येत नाही त्याच्यामध्ये कामामध्ये. उत्साह असतो की आता संधी मिळाली एखाद्या वर्गावर शिकवण्याची, परंतु कायमस्वरूपी 24/7 मुलांमध्ये असणं किंवा शाळेचे तास तरी मुलांमध्ये असणं, मी मुलांमध्येच राहिलेलो आहे, मुलांमध्ये झोपलेलो आहे लहान, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन सर्व्हिस लागलो तर मी रात्रात बेसिका त्यावेळेस घ्यायचो मुलांच्या, तो एक आनंद आहे, ते आजही डोक्यात आहे माझ्या की या मुलांसोबतचा आनंद आपल्याला मिळत नाही तेवढा, परंतु आजही मी माझ्या जगदंबा क्लासला काम करत आहे तर तिथे मला मी गेल्यानंतर माझ्याकडे मुलं धावत येतात गुड मॉर्निंग सर म्हणायला, शेक हँड करायला, हे मला माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस वाटतं. हे मुलांनी करणं माझ्यासाठी फार मोठं बक्षीस आहे, कारण त्या मुलांना मी यावं असं वाटतंय, हे शिक्षक आले म्हणजे आनंद मिळतोय, हे मुलांचं आहे ते माझ्यासाठी खूप आहे.
1: नक्कीच, एक शिक्षक म्हणून तुमच्या सगळ्या आतापर्यंतच्या प्रवासामधली अशी एक खूप गोष्ट की जी तुम्हाला खूप इमोशनल करून जाते, खूप भावनिक वाटते आणि कायम स्मरणात आहे.
0: एक विद्यार्थिनी होती माझ्याकडे, इयत्ता दुसरीला ऍडमिशन झालेली, आणि त्या मुलीला ना त्याच वेळी पायाला जखम झाली होती आणि ती कौटुंबिक फार अडचणीतली होती, फार अडचणीतली. तिचे वडील दारू प्यायचे, आई खूप आजारी असायची आणि कदाचित सामाजिकदृष्ट्या सुद्धा ती दुर्लक्षितच मुलगी होती. आणि मग मी सर्वप्रथम मी ज्यावेळेस डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट नावाचं एक एक वर्षाचा कोर्स केला, तो मुख्याध्यापकांसाठी असतो, फार पूर्वी केला तो मी, त्यामध्ये कृती संशोधनासाठी त्या मुलीचा विचार केला मी का ह्या मुलीला वर्गातली मुलं पण दुर्लक्षित करतायत, एका बाजूला ती बसती आहे चुकल्यासारखी आहे. आणि मग मी तिला शाळेत दाखल केल्यानंतर तिला मी जवळ तिच्या जायला लागलो. मुलांचं असं असतं की शिक्षक एखादी गोष्ट करतात ना मुलं त्याला आदर्श मानतात, मग शिक्षक त्या मुलीजवळ जातात ना मग आपणही जाऊयात, मग मी तिच्या संगती बसणं खेळणं. ही दुसरीची विद्यार्थिनी, नुकतंच तिचं काही वर्षांपूर्वी लग्न पण झालं, तर त्या विद्यार्थिनीचं मला आजही लक्षात आहे का तिला जे दुर्लक्षित केलं होतं समाजाने कुटुंब परिसराने त्या मुलीला मी सन्मान देऊ शकलो. तिच्यासाठी मी कविता लिहिली होती मॅडम, मी तिचं तुम्हाला फक्त दृपद सांगतो की मीही माणूस आहे मलाही प्रेमाची भूक आहे, मीही माणूस आहे मलाही प्रेमाची भूक आहे, सर मला तुम्हीच सांगा माझी काय चूक आहे. अशी एक कविता मी त्यावेळेस केली होती त्या मुलीसाठी, तर आजही त्या मुलीची आठवण आली तर मला थोडंसं इमोशनली खूप वाईट वाटतं. असे अनेक असे प्रसंग आहेत, तुम्ही विचारलं म्हणून आता तुम्हाला तो प्रसंग सांगितला मी.
1: नक्कीच. आज सर तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात आणि या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: एकदम छान वाटलं मॅडम, माझ्यासाठी हा अनुभव एकदम सुखद आहे, इतका सुंदर आहे की मला जेव्हा ही मुलाखत होणार किंवा तुमची मुलाखत घ्यायची आहे असा मला मेसेज आला, निरोप आला, त्यावेळी मला तेव्हापासून आतापर्यंत एक्साइटमेंट होती. ते स्नेहालयाच्या बद्दल माझा एक स्वतःचा पण एक आपुलकीचा भाव आहे माझ्या मनामध्ये आणि त्याच्यामुळे खूप आनंद वाटला, खूपच खुश झालो मी आणि मला उत्सुकता होती मला काय प्रश्न विचारतील.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ स्टेशनमध्ये आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का किंवा तुम्ही याआधी लहानपणी रेडिओ ऐकला आहे?
0: खूप खूप, म्हणजे मी लहानपणी तर ऐकलाच आहे परंतु मी कर्जतला असताना तिथे रेडिओच होता त्या वस्तीवर, तर मी रेडिओवरची गाणी, रेडिओवरची कॉमेंट्री, रनिंग कॉमेंट्रीज क्रिकेटच्या ह्या मी ऐकायचो आणि माझ्यामध्ये या गाण्यामुळे या नेहमीचं रेडिओ ऐकण्यामुळे एक कवी जागृत झाला. हे तुमचे शब्द खूप तुम्ही शुद्ध सादरीकरण असतं, तुमचं मांडणी चांगली असते, तर याच्यातून एक कवी जागृत झाला मी. याच्यानंतर शिक्षणासाठी त्याचा मला असा उपयोग झाला की मी विद्यार्थ्यांसाठी गीत तयार करायचो, कविता तयार करायचो. मी प्रबोधनात्मक गीतं तयार केली, जसं मी एक लोकसंख्या शिक्षणाचं गीत केलं होतं, पोरं मला झाली डझनाचार पुढं, याचा कुठेतरी लोकसंख्या शिक्षणाचे कार्यक्रम मी याच्यावर रेडिओवर ऐकायचो आणि ते त्याच्यानुसार मग मी त्याच्यानुसार ती तयारी करायचो, लिहायचो, ते ज्ञान मला उपयुक्त ठरायचं. मी 90 गावांमध्ये कार्यक्रम राहुरी तालुक्यात ज्यावेळेस केले स्वच्छ ग्रामचा, गाडगे बाबा निर्मल ग्राम होतं त्यावेळेस अभिमान, स्वच्छ सुंदर गाव गाडगे बाबांच्या नावाने होता तो कार्यक्रम, अगदी तुकडोजी महाराजांचा त्याच्यात नाव होतं. तर त्यावेळेस मी निर्मल ग्राम कसं असावं याच्यावर गीतं जी तयार केली त्याला रेडिओचा आधार होता, या रेडिओच्या तुमच्या कार्यक्रमांचा आधार होता, कारण माझ्याकडे माझे प्रवासच असा व्हायचा की मला टीव्ही नव्हता उपलब्ध माझ्याकडे, खूप वर्ष टीव्हीच नव्हता, मी रेडिओवरच सगळं ऐकायचो. मला माझ्या माहितीप्रमाणे 2010 नंतर मी टीव्ही थोडासा पाहायला लागलो असेल. माझ्या परिस्थितीतही ते नव्हतं, धावपळीतही ते नव्हतं, आणि जिथे नोकरी करायची तिथे टीव्हीची उपलब्धताच नव्हती. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त रेडिओचाच मला फायदा झालेला आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं गीत या निमित्ताने तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
0: माझ्या खूप आवडीचं गाणं आहे हर किसी को नही मिलता या प्यार जिंदगी में.
1: नक्कीच, हे गाणं जे तुमच्या खूप आवडीचं आहे, पसंतीचं आहे, ते या निमित्तानं मी नक्कीच प्ले करेन. आणि आज सर वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलं, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जगदंबा क्लास केडगाव या प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष रोकडे सर. आज आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधला. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते

तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक सर्वे नंबर 239 श्री टाइल्स चौक अमोनिया प्लांट शेजारी MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 किंवा 98944567. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार आपण ऐकता स्नेहा लियाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आजच्या क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये आहे ज्येष्ठ क्रिकेटपटू मुकुंद देवगावकर आणि त्यांची मुलाखत घेतली आहे अजय दुपावकर यांनी. तर ऐकूयात क्रीडा झेप.
2: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, मी अजय दोपावकर. आज आपल्या समोर वेगवेगळ्या व्यक्तिमत्व आलेलं आहेत. ज्येष्ठ क्रिकेटपटू मुकुंद देवगावकर या साऱ्या नगरकरांना त्यांचा परिचय आहे. कुचबिहार करंडक राज्य स्पर्धांमध्ये त्यांनी चमक दाखवली आहे, विद्यापीठ स्पर्धांमध्ये चमक दाखवली आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवलेली आहे. तब्बल 20 वर्ष त्यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीने सारे मैदान गाजवलेली आहेत असे मुकुंद देवगावकर. त्याच्यानंतर त्यांनी क्रिकेट प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणूनही उत्तम कामगिरी केली आहे. असंख्य खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत असे मुकुंद देवगावकर सर आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: धन्यवाद
2: सर. मला तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही क्रिकेटकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
3: माझं बालपण हे नेहमीप्रमाणे सुखावं आणि सुखवस्तू घरात गेलं.
2: बर.
3: आणि माझं क्रिकेटचं नैसर्गिक माझ्या गुण असल्यामुळे मला असं काही वेगळं काही प्रशिक्षण घ्यावं लागलं नाही. नैसर्गिक ती माझ्यामध्ये गुण होता तो. आणि आमचे बंधू सदाशिव शांताराम देवगावकर हे सरडा कॉलेजचे सुद्धा कॅप्टन होते त्या काळामध्ये.
2: क्रिकेटचे
3: कॅप्टन होते. त्यामुळे घरामध्ये तो एक वारसा असलं म्हटलं तरी चालेल. परंतु मला कधीही घरातून कोणत्याही गोष्टीला विरोध झाला नाही खेळायला. मला पूर्णपणे मोकळीक दिली, त्यामुळे मी आज ह्या स्टेज पर्यंत आलेलो आहे. त्याबद्दल मी खरं म्हणजे सगळ्यांचेच आभार मानतो.
2: तुमची शाळेत पहिल्यांदा कुठल्या स्पर्धा खेळल्यात आठवत आहे का?
3: शाळेमध्ये आम्ही सराफ शील्ड नावाची स्पर्धा चालायची.
2: बर.
3: त्या काळामध्ये लेदरवर होती, आता टेनिसवर होती.
2: बर.
3: ती लेदरवर असायची आणि अप्रतिम ती स्पर्धा असायची. मी खरं मूळ म्हणजे मी सोसायटी हायस्कूलचा विद्यार्थी.
2: बर.
3: ज्या शाळेबद्दल मला प्रचंड अभिमान आहे. आज मी जो मोठा झालोय सगळ्या क्षेत्रात, जी मला प्रतिष्ठा मिळाली, मला जी माझी जी प्रतिमा अप्रतिम निर्माण झाली, त्याला पूर्णपणे सोसायटी हायस्कूल जबाबदारी.
2: अरे वा.
3: त्यानंतर त्या शाळेतले आमचे नगरकर सर, ते तर आमच्या दृष्टीने खेळाच्या दृष्टीने ते दैवतच होते. त्यांनी अभ्यास आणि खेळ या दोन्ही क्षेत्र त्यांनी समान वागणुकणी त्यांचा वापर केला.
2: बर बर बर.
3: खेळाला जेवढं महत्व दिलं तेवढं अभ्यासाला आणि अभ्यासाला आणि खेळाला. त्यामुळे दोन्ही क्षेत्रामध्ये सोसायटी हायस्कूलचे त्या काळामध्ये प्रचंड दबदबा होता.
2: क्रीडा क्षेत्रात
3: क्रीडा क्षेत्राचा अप्रतिम नाव लौकिक होता. आणि खेळायचे मेळावे जे दरवर्षी एकदा व्हायचे सलग 3 दिवस, अक्षरशः नगरची जनता तिथं ते खेळ बघायला लोटायची. त्या काळात सगळं सर्व शिक्षक जे होते सर्व शिक्षक प्रचंड त्यांनी या बाबतीत मेहनत घेतली आणि खूप उत्तम रित्या त्यांनी सगळं मॅनेजमेंट केलं. त्याबद्दल खरं
2: म्हणजे क्रीडा मेळावे अजूनही चालू आहेत त्या शाळेत.
3: अजूनही चालू आहे.
2: हे विशेष
3: अजूनही विशेष चालू आहे. त्यांनी तो कंटिन्यू ठेवलेला आहे.
2: त्याबद्दल त्या नगरकर सरांची ती हे होती का, सुरुवात होती का?
3: सुरुवात नगरकर सर.
2: बर.
3: स्वतः दिवसभर मैदानावर बसून असायचे.
2: बर.
3: दिवसभर मैदानावर बसून असायचे.
2: तुम्ही शाळेत असताना कुठल्या स्पर्धा वगैरे आठवतात का तुम्हाला?
3: आता शाळेमध्ये कुचबिहार ट्रॉफी जी नंतर स्टेट लेवलला झाली ती, पण सराफ शील्ड ती सुरुवात झाली आमची.
2: बर. कितवीला असताना?
3: मी खेळलो साधारणतः 7वीत असताना
2: कॉलेज शाळेकडून.
3: शाळेकडून.
2: अरे वा.
3: आणि मग जिल्हा क्रिकेट असोसिएशननी जिल्ह्याची टीम निवडली, त्यापासून मी खेळतो. म्हणजे आज काय जवळ जवळ म्हटलं तरी 20 वर्ष मी कंटिन्यू खेळतो.
2: म्हणजे 12-13 वर्षापासून तुम्ही खेळत आहात.
3: 12-13 वर्ष. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की 12 वर्षाच्या असताना सुद्धा मी मोठ्या मोठ्या खेळाडूंचे कॅम्प घ्यायचो.
2: बर.
3: पूर्णपणे ज्याची जबाबदारी माझ्याकडे असायची.
2: अरे
3: अजूनही त्या काळातले काही फोटो माझ्याकडे आहेत. त्या मुलांना मी शिकवत, काही काही 40-40 वर्षाचे विद्यार्थी असायचे.
2: अरे बापरे.
3: त्यांना सुद्धा मी शिकवायचो
2: क्रिकेट. शिकवायचे त्यावेळेसपासून तुम्ही प्रशिक्षक म्हणून सुरुवात केली?
3: प्रशिक्षण म्हणून सुरुवात.
2: आणि स्वतःही खेळायचे?
3: स्वतःही खेळायचो.
2: तुम्ही विकेट किपिंग कडे वळालात का सुरुवातीला?
3: विकेट किपिंग कडे वळालो नाही मी.
2: बर. कसे झाले विकेट किपिंग?
3: ती प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक फील्डचे एक नैसर्गिक गुण असतो. तो गुण विकेट किपिंगचा माझ्यामध्ये होता. मला एक दोन दिसलं. मग त्यावेळेस आमचे नरसी पटेल म्हणजे ते माझे गुरु त्या क्षेत्रातले, त्यांनी मला विकेट किपर तयार केला.
2: अरे बाबा,
3: ते म्हणजे तू हे करू शकतोस कारण तुझ्यामध्ये नैसर्गिक गुण आहे. आणि मग तिथून त्यांनी सुरुवात केली. अतिशय कडक प्रशिक्षक, म्हणजे वेळ पडली ते स्टंपने आम्हाला मारायचे, पण आम्हाला त्याचं कधी वाईट वाटलं नाही. पण त्या शिक्षेमुळं, शिक्षण नाही म्हणता येणार, त्या प्रशिक्षणामुळे पदावर आलेलो आहोत.
2: बरं,
3: त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.
2: मग विकेट किपर म्हणूनच तुम्ही त्यावेळेस सुरुवात केली का?
3: माझी शेवटपर्यंत विकेट किपर म्हणूनच ओळखली.
2: बॅट्समन आहे तुम्ही?
3: बॅट्समन ठीक आहे, 5-25 रनला कमी नाही अशा पद्धतीने पाहिले जाते, पण माझ्याकडे मूळ विकेट किपर, कधीही माझ्याकडे बॅट्समन म्हणून पाहिले गेले.
2: पण विकेट किपर उत्कृष्ट बॅट्समन असतो हे क्लिअर झालं. बरं,
3: हो हो हो, मी कधी 1-2 रन नाही काढले. 25-30 ते पुढे गेलो
2: मधल्या फळीतच खेळायचे का?
3: हो, मधल्या फळीत
2: चौथ्या पाचव्या
3: क्रमांकाला आम्हाला पाठवायचे.
2: अरे बापरे, बरं. शाळेच्या टीम मध्ये मग तुम्हाला कुठली मॅच आठवती का सुरुवातीची एकदम?
3: आता येऊ, कारण त्या काळामध्ये आमच्या जवळजवळ वर्षभरामध्ये 200 मॅचेस व्हायच्या.
2: बर.
3: त्यामुळे आता पहिली मॅच आठवणं जरा अवघड आहे. 200 मॅचेस व्हायच्या, दर शनिवारी मॅच ठरलेली म्हणजे ठरलेली.
2: अरे बापरे,
3: सोसायटी हायस्कूलच्या मैदानावर. आणि अप्रतिम सगळे खेळाडू होते, की असं कमीपणा कधीच वाटला नाही किंवा कसं काय खेळायचं याच्या बरोबर.
2: तुम्ही लेदर बॉलवर सुरुवात केली?
3: मी टेनिस बॉलवर कधीही खेळलो नाही.
2: बर.
3: मी मुलांना आमच्या माझी अकॅडमी दगोकर क्रिकेट अकॅडमी जी होती त्यामधल्या मुलांना सुद्धा मी कधी टेनिस बॉल हातला दिला नाही.
2: अरे बापरे,
3: कंटिन्यू लेदर.
2: अरे बापरे, कारण त्यावेळेस मॅटिंग वर व्हायच्या का कुठल्या?
3: मॅटिंग
2: मॅटच टाकायचं,
3: टर्फ नव्हतं ना त्या काळात.
2: बर.
3: मॅटिंगच व्हायचं.
2: बर.
3: पण मॅटिंगचा जो एक फार मोठा गुण आहे, मॅटिंग वर खेळणारा
2: हा
3: कशावरही खेळू शकतो. भले टर्फ वर खेळला तर कशावर, पण टर्फ वर खेळणाऱ्यांना मॅटिंग खेळायला आवड जायचं. पण मॅटिंग तो क्रिकेट जो खेळला तो जागतिक दर्जाचा क्रिकेटर होत गेले कायम.
2: अरे बापरे,
3: गावस्कर सुद्धा सुरुवातीला मॅटिंग वरच खेळले. त्या काळातले सगळे क्रिकेटर पूर्णपणे मॅटिंग वर खेळलेले.
2: बर.
3: त्यामुळे मॅटिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट.
2: म्हणजे शाळेत तुमची मॅटिंग होती?
3: मॅटिंग होती.
2: अरे बापरे,
3: येस, मॅटिंग.
2: म्हणजे त्या काळात तुमची मॅटिंग असायची?
3: हो, मॅटिंग.
2: तुम्ही ते अंथरायचे म्हणजे ते रेग्युलर
3: सगळं आम्हीच करायचो.
2: बर.
3: पाणी मारणे, रोलिंग करणे, खेळ ढोकणे वगैरे.
2: अरे बापरे,
3: सगळं आम्हीच करायचो.
2: अरे बापरे, बर. मग वाड्या पार्क कधी सुरू झालं त्याच्या?
3: नाही, वाड्या पार्क चालूच होतं.
2: बर.
3: ज्या डिस्ट्रिक्टच्या मॅचेस किंवा क्लबच्या मॅचेस व्हायच्या ना, ते वाड्या पार्ककडेच व्हायचे. वाड्या पार्क आणि सोसायटी हायस्कूल आणि नगर कॉलेज. त्या काळात टीम सुद्धा तेवढ्या होत्या. जवळजवळ टीम नाही, 20-25 टीम असायच्या त्यावेळेस क्लबच्या शाळेच्या. हे मात्र सांगितलंच पाहिजे. त्यामुळे तिन्ही ग्राउंडवर भरभरून मॅचेस व्हायच्या.
2: म्हणजे मैदान भरलेली असायची.
3: हो, अखंड. न्यूआर्ट्सवर सुद्धा.
2: न्यूआर्ट्सवर? हो, सारडा कॉलेजवरही असते.
3: सगळीकडे सारडा कॉलेज, न्यूआर्ट, सोसायटी हायस्कूल, वाड्या पार्क, नगर कॉलेज, ग्राउंड कायम भरले.
2: त्यावेळेस टेनिस बॉल एवढं नसायचं ना?
3: नव्हतंच. टेनिस बॉल हा आता सकाळी फिरायला येणार टाइमपासचा गेम झालेला. आमचा तर कधी टाइमपासचा गेम नव्हता.
2: लेदर बॉलवर?
3: लेदर.
2: अरे बापरे, बरं.
3: तेव्हा तिची आम्हाला कधी भीती वाटली नाही, त्याची इतकी सवय झाली आम्हाला.
2: अरे, पहिल्या मॅचेस बघ, तुम्ही स्कूलच्या स्पर्धा खेळलात ना पहिल्यांदा?
3: हो, पहिले
2: टीम असेल ना भाऊसाहेब फिरोदे.
3: भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलच्या विरोधात खेळायचं म्हटलं की समोरची टीम घाबरायच्या. ते आम्हाला म्हणायचे की आम्हाला बॅटिंग द्यावं पहिल्यांदी. तुम्ही एकदा खेळायला लागले की दिवसभर खेळत आम्हाला पळवताल. तेव्हा ते बॅटिंग घ्यायचे. मग
2: ते वन डे असायची का कसे खेळायचे?
3: आमच्या त्या काळामध्ये आमची वन डे असायची.
2: बर.
3: आणि
2: 50
3: ओव्हरची मॅच.
2: बर.
3: वन डे पण, आणि कधीही 20-20 वर काही भानगड नाही. आणि अनलिमिटेड ओव्हरची 2-2, 3-3 दिवसाची मॅच.
2: बर. मग तशा पण स्पर्धा असायच्या?
3: हो, त्याच्याही स्पर्धा असायच्या.
2: दोन डावातल्या म्हणजे टेस्ट मॅच सारख्या पद्धतीने
3: कायम असायच्या.
2: मग त्या पण तुम्ही खेळलेल्या?
3: त्या खूप खेळलो.
2: हो.
3: त्याच्यामधूनच खरं क्रिकेटची स्किल कळतं. हे अजून कोणाच्या लक्षात? क्रिकेट हा स्किलचा गेम आहे. यायची बॅट धरायची नाही, तसं नाही येते.
2: बरोबर.
3: तो स्किलचाच गेम आहे आणि स्किलनीच खेळला गेला पाहिजे. त्यामुळे त्या काळात आम्ही 3-3 दिवस, 4-4 दिवसाच्या मॅचेस, म्हणजे अक्षरशः 50-50 डिग्री मध्ये खेळलेले.
2: बापरे.
3: हो.
2: बर.
3: पण तो आम्ही त्यामुळे कधी ह्या गोष्टीला कधी आम्हाला जाणवलं पण नाही. ग्राउंडवर गेली की आम्ही कधी जाणवत नव्हतो. तो एक वेगळा उत्साह असायचा.
2: मग तुम्ही पहिली राज्य स्पर्धा म्हणजे कुचबिहार खेळला, ते किती साली खेळला?
3: ती पहिली कुचबिहार खेळलो मी 1976-1980. चार वर्ष सलग खेळलो मी.
2: म्हणजे कुचबिहार
3: महाराष्ट्राकडून 1976 ला पहिल्यांदा खेळलो मी.
2: बर.
3: ती जवळजवळ 1979 पर्यंत
2: 3-4 वर्ष रेग्युलर महाराष्ट्र.
3: रेग्युलर महाराष्ट्र.
2: म्हणजे ते अंडर 16 असायचे?
3: नाही, त्याला 16 वगैरे ग्रुप नसायचा.
2: बर.
3: त्या कुचबिहारची जी ट्रॉफी असायची शालेय, त्याच्यामध्ये साधारणतः
2: 12वी पर्यंत
3: नाही, तुमचं 12वी पहिले फर्स्ट इयर वगैरे पर्यंत
2: चालायचे
3: एज ग्रुप, त्या काळात एज ग्रुप नव्हता,
2: म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे असेल,
3: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्या मॅचेस अरेंज करायचं
2: कुचबिहारच्या,
3: त्या पण स्टेट लेवलच्या.
2: मग तुम्ही कुठल्या मॅच मध्ये खेळलात असं आठवलं सुरुवातीची मॅच असेल?
3: सगळ्या या मॅचेस सुरुवातीस 76 काळ होत
2: होता, मला आठवत काही
3: कायम मला ते खेळवलं त्यांनी.
2: बरं, मी काय होते
3: हो टीम मध्ये असो, विकेट किपरच असो ना, आणि त्या काळात विकेट किपर हा अतिशय दुर्मिळ असतो.
2: वगैरे आठवतात का काही विशेष काही? आणि कोणी तुमच्या टीम मध्ये त्यावेळेस बलाढ्य खेळाडू असं नामांकित तुमच्या बरोबरीचा असेल त्यावेळेस?
3: नाही, त्या काळात मध्ये बडोद्याकडून तो किरण मोरे यायचा,
2: बर,
3: मुंबईकडून तर चंद्रकांत पंडित वगैरे यायचे,
2: त्यानंतर
3: मग तिकडचे सगळे मुलं असायचे
2: गुजरात आणि महाराष्ट्राकडनं कोण?
3: महाराष्ट्राकडनं आता एवढं नाही मला लक्ष द्यायचं, कारण काय त्या काळात तसं वय माझं लहान होतं,
2: बर,
3: तेव्हा पटकन त्या काळात काही आठवडे थोडा
2: त्याच्या पुढे नामांकित झालेले असतील ना, काही जण पुढे खेळतात
3: तसं मग झालं ना. मग तुमचा राजू वालेकर होता, पांडुरंग साळगावकर होते, नंतर तुमच्या आपला यजुवेंद्र सिंग होते,
2: बर,
3: हळूहळू हळूहळू पुढे आलेच का? आलेच त्या काळात.
2: मग कुचबिहार मध्ये महाराष्ट्राचा काय परफॉर्मन्स होता तुम्ही?
3: कुचबिहार मध्ये महाराष्ट्राचा परफॉर्मन्स बऱ्यापैकी असायचं, म्हणजे 2-3 नंबरला टीम असायची. बाकी आणि होते कसं, गुजरात आता जरी स्टेट असलं तरी त्या काळातल्या त्यांच्या 4-4 टीम असायच्या, बडोद्याची असायची, सौरभ सूरज गुजरातची असायची वेगळी, बडोद्याची असायची वेगळी, 4-4 टीम त्यांच्या असायची, त्यामुळे त्यांच्या टीमचं विभाजन झालेलं असायचं प्लेअरचं. आता त्यांनी रणजी ट्रॉफीची फक्त एकच ठेवली
2: गुजरात,
3: बाकी पूर्वी ना
2: बडोद्याची आहे त्यांची,
3: आहे ना बडोद्याची पण आहे, कारण गायकवाड महाराज जे होते त्यांचं संस्थान असायचं, तेव्हा त्यांचं सगळं स्वतंत्र असायचं, सगळं स्वतंत्र, प्रत्येक खेळ स्वतंत्र, सगळं राजकारण स्वतंत्र, तेव्हा त्यांची टीम अजूनही वेगळी, गुजरात वेगळी आणि बडोदा वेगळं.
2: आणि महाराष्ट्राची पुणे नगर आणि अशी
3: पुणे नगर नाशिक सगळं महाराष्ट्र, ऑल ओव्हर
2: महाराष्ट्र, संभाजीनगर मुंबईशी असतं ना,
3: कोकण नाही, कोकण आहे त्याच्यात, मुंबईची टीम वेगळी,
2: बर, मुंबईची आणि विदर्भाची वेगळी,
3: विदर्भाची वेगळी,
2: विदर्भ,
3: बाकी सगळा महाराष्ट्र जो उर्वरित आहे तो उर्वरित महाराष्ट्रातून टीम काढली जायची.
2: बर बर बर.
3: पण शक्यतो तुमच्या नांदेड वगैरे जे लोक तिकडे जायचे,
2: कुठे
3: तुमच्या विदर्भ तिकडे
2: त्यांच्याकडे खेळायला जायचे. बर बर. इकडे पुण्याचे वानगडीत नाही पडायचे.
3: आणि त्या काळामध्ये सुद्धा पुणे नगर नाशिक फार फार संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर एवढे 5-7 डिस्ट्रिक्ट मधले प्लेअर या टीम मध्ये,
2: आणि कोकणातले मुंबईकडे जायचे,
3: कोकणातले मुंबईकडे जायचे.
2: बरोबर. आणि त्यावेळेस अजून तुमच्या काही परफॉर्मन्स आठवत आहे का एखाद्या स्पर्धेचा तुमचा?
3: नाही तसं
2: एवढं
3: मी असं म्हणजे काय विकेट किपर
2: बॅटिंग मध्ये पण काही
3: नाही. विकेट किपर हा कायम दुर्लक्षित राहिलेला घटक आहे, कायम त्याच्याकडून
2: पण 1-2 कॅच तर घेत असालच प्रत्येक मॅच.
3: हो, मुख्य म्हणजे विकेट किपर वरच खरी मॅच असती.
2: बरोबर.
3: पण आजकाल विकेट किपर हा दुर्लक्षित झाला, आता थोडं झालं महत्व आलंय. पण पूर्वी विकेट किपर साधे बॉल आढळणार बरं आहे मागे असा चित्र एक, त्यामुळे ते दुर्लक्षित राहिलं. पण आमची जरुरी त्यांना 100% असायची, आमच्याशिवाय पर्याय नसायचा. आणि तशा पद्धतीने मग मी चित्र माझं तयार केलं.
2: बापरे.
3: मुख्य मुकुंद आहे का? अरे नको रे बाबा, डेंजर होतो विकेट घेऊन असं म्हणून तो
2: बॅट्समनला धसका बसायचा, आपला स्टंपिंग
3: गेला समजा जाते तो म्हणजे घाबरडून खेळायचा. आणि आमचं बॉलरचं कॉम्बिनेशन एवढं अप्रतिम होतं,
2: दबदबा
3: फार अप्रतिम, आम्हाला कळायचं बॅट्समन काय चूक करतो.
2: तुमच्या बॉलर असं चांगले कुठला वाटला तुम्हाला त्या काळातला असं तुमच्या आता बॉलिंग?
3: आमच्या बरोबर जे खेळले त्यात सांगायला हरकत नाही, गोविंद मिसाळ,
2: बर,
3: डेव्हिड रावडे, रमेश कांडीवकर,
2: बर,
3: डेव्हिड डिसोजा, त्यानंतर दिलीप भंडारी,
2: बर,
3: मोहन परदेशी, असंख्य
2: बॉलर.
3: आणि आमचे नरसिंह पटेल माझे गुरु होते, ऑलराऊंडर.
2: बर बर.
3: बॅटिंग आहे ते करणार, बॉलिंग आहे करणार, विकेट किपिंग आहे करणार, वेळ पडली तर ते ऑलराऊंडर होते.
2: क्या बात आहे.
3: त्यामुळे इतकं अप्रतिम कॉम्बिनेशन असायचं. आता काही आता समजा आता जे कोणी मुलाखत येतील ते म्हणतील कारण मुख्य आमचं नाव आठवलं नाही तुला, या गडबडीत असं होऊ शकतं, कारण असंख्य होते त्या काळात त्याचे क्रिकेट खेळलो मी या लोकांबरोबर.
2: मग तुम्ही विद्यापीठ स्पर्धा पण खेळला?
3: विद्यापीठ खेळलो मुंबईकडून, मी मुंबई विद्यापीठ,
2: बर,
3: त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटी,
2: त्यानंतर पुणे विद्यापीठाकडनं खेळले, मुंबई विद्यापीठाकडनं खेळले,
3: बर, त्यानंतर मुंबई विद्यापीठाकडून वेस्ट झोन युनिव्हर्सिटी,
2: बर,
3: व्हिजी ट्रॉफी मानतात ती खेळलो मी.
2: अरे बापरे. बर. ते किती साली अंदाजे?
3: 80-81
2: अरे बापरे. बर. 3 वर्ष व्हिजी करंडक. मग पश्चिम विभागाची टीम असते?
3: पश्चिम विभाग झोनल टीम असते.
2: बर बर बर. तुम्ही त्यावेळी इन मध्ये खेळात?
3: हो, माझ्या पर्यंत नव्हतं त्यांना, सेकंड विकेट किपर ही कन्सेप्टच नव्हती.
2: मग बडोद्याच्याकडनं किरण मोरे होते ना?
3: नाही, किरण मोरे पुढे खेळ शिकला नाही ना.
2: बर बर बर.
3: त्यांनी कॉलेजचे शिक्षण घेतलं नाही काहीच.
2: बर बर.
3: त्यामुळे तो तिथे मागे, तो तिथे नाही होता. मी कॉलेजचे शिक्षण घेत गेलो.
2: व्हिजी करंडक नाही खेळला?
3: व्हिजी करंडक नाही खेळला.
2: बर बर. मग तो त्यांच्या बडोद्याकडनं पश्चिम विभागाच्या वेगळ्या स्पर्धा खेळला,
3: तो त्या वेगळ्या. आता हे जे युनिव्हर्सिटी,
2: तुम्ही इन मध्ये होते,
3: म्हणजे
2: पश्चिम विभागाचे, मग तिथं कोणाच्या भारतातले नामांकित प्लेयर आले?
3: आता मग रवी शास्त्री होता.
2: बर, तो
3: रवी शास्त्री मुंबई विद्यापीठाकडून.
2: तुम्ही बरोबर खेळला.
3: हा, रवी शास्त्री आणि मी 2 वर्ष रूम पार्टनर होतो.
2: अरे वा,
3: खास दोस्ती माझी, एकदम मस्त. आता त्याची गाठबेट होत नाहीये, पण कधीतरी आठवण काढत होतो. अरे कुठे गेला नगरचे, आठवण काढतो. अर्थात त्याच्याविषयी काही लोकांनी मग खोट्या बातम्या पसरवल्या कि बाबा त्याच्यानं त्या मुकुंद भांडण केलं असं वगैरे वगैरे. दादा खोटे ते, अर्थात ते असल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही.
2: बरोबर आहे. असे अजून कोणी प्लेअर होते ते तुमच्या टीम?
3: शिशिर हातंगडे होता.
2: शिशिर हातंगडे,
3: त्या काळातले जे प्लेअर होता ना, काही त्याचे पुढे रणजी ट्रॉफी,
2: रणजी खेळले
3: काही जणांनी. मग
2: तुमच्या बरोबर ते खेळल्यानंतर ते पुढे रणजीच्या टीम मध्ये गेले, मुंबईच्या टीम,
3: मुंबईच्या टीम कडे.
2: बरोबर. शिशिर अजून कोण होत?
3: आता नाव फार जुने झाले, झटकन आठवणार नाही. पण त्याचे माझ्याकडे अल्बम आहे, त्यांचे सगळे फोटो आहेत, सह्या आहेत माझ्याकडे. फार मजा गेली त्या काळात, एकदम धमाल.
2: मग तुम्ही पुणे विद्यापीठात एस वाय एफ वाय नगर कॉलेजला का? कुठे?
3: मी ना इकडून सारडा कॉलेज.
2: सारडा कॉलेज कडून. बर बर बर. आणि मुंबईमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतली का नंतर?
3: मुंबईला मग तावाणींनी मला बोलून घेतलं होतं.
2: बर.
3: की तू, त्यावेळेस मी रणजी ट्रॉफी खेळलो होतो नगरची.
2: बर.
3: नगरची रणजी ट्रॉफी खेळलो, त्यांनी तावाणींना म्हटलं अरे तो त्याला तिकडे घेऊन जाऊ आपण.
2: बर. नगरच्या रणजी ट्रॉफीची संधी कशी मिळाली त्याबद्दल?
3: काय झालं, रणजी ट्रॉफीला मी मॅचेस बघायला आम्हाला
2: किती सालची गोष्ट आहे तरी
3: ती, आता तरी तुम्हाला सांगतो 72-75 पुढचं.
2: बर बर बर बर.
3: तर त्या काळात काय आलं, आता आम्ही एवढं नामांकित खेळलेलो असल्यामुळे आमचं स्पेशली त्यांच्या प्लेअर बरोबर बसायला सांगितलं होतं आम्हाला सगळ्यांबरोबर. तर तेवढ्यात काय झालं, विजय शेट्टी म्हणून जो महाराष्ट्राचा विकेट किपर होता तो इंजर्ड झाला. मग त्याचा स्वतः तो हाईटने खूप तगडा होता आणि वजन होतं, त्यामुळे त्याला तो इंजुरी काही सहन झाली नाही. तर आता करायचं काय? तर मग आमचे बाप्पू पवार म्हणून सेक्रेटरी होते, फार उत्साही माणूस. आणि मग त्यांनी, आणि मग आमचे गोविंद मिसाळ म्हणा किंवा डेव्हिड रावडे नंतर हे सगळे, ते म्हणले बा काय करायचं? त्यांनी गावस्करांना विचारलं की बाबा असं असं आमचं प्लेअर आहे, त्याला खेळायला परमिशन द्याल का? थोडं अवश्य लगेच बोलवा.
2: अरे
3: मी अक्षरच्या घरी गेलो, पटपट पटपट ते पॅड, ते जुने फोटो माझे पुण्याला आहेत, ते पॅड वगैरे घातले, त्या काळातले पॅड
2: अरे
3: कमरेपर्यंतचे. पण एक मात्र आहे, तो एक कॉन्फिडन्स कसा होता मला कल्पना नाही, बिंदास उतरलो. किंवा आपल्या समोर गावस्कर आहेत, संदीप पाटील,
2: त्यांची बॅटिंग पाहायला मिळाली विकेटकीपर म्हणून.
3: भाग्यवान आहे मी खूप, तुम्हाला ते किस्सा खूप ऐकण्यासारखा आहे. तर बॅटिंगला महाराष्ट्राचं ते हे केलं, मग बॅटिंगला आले, ओपनिंगला गावस्कर आले, मी विकेटकीपर. मी त्यांच्यापासून एक क्रीज, मग 3 फुटावरून मी त्यांची बॅटिंग
2: पाहिली. बरोबर.
3: नितांत सुंदर. मी जे म्हणतो ना की माझ्यात कसा तो नैसर्गिक गुण
2: आहे,
3: देवाने टाकला असेल तो की बाबा विकेट किपरच होणार हा, तसेच ते नैसर्गिक.
2: बरोबर.
3: अप्रतिम हालचाली, कुठंही चुकले नाही, आ ऊ भानगड
2: शास्त्रशुद्ध पद्धतीने
3: अप्रतिम. त्यांना म्हणजे जे म्हणतो ना आपण, त्यांना बॉल काढायचा कसा येणार आता हा, त्यांना बॉलची सीम सुद्धा त्यांना दिसायची, मलाही दिसायची, तेवढे ते परफेक्ट बॅट्समन होते.
2: अरे
3: अभिमान आहे मला की त्या माणसाने मला परमिशन दिली.
2: म्हणजे प्रतिस्पर्धी कॅप्टन कडनं परमिशन घ्यावे, असा नियम होता तो. बर.
3: पण त्यांनी दिली त्यामुळे लगेच विदिन सेकंड त्यांनी सांगितलं अवश्य.
2: अरे बाबरे,
3: त्याबद्दल मी त्यांचा खूप
2: डाव पाहिला का त्यांचा?
3: पूर्ण ती मॅच अख्खी खेळलो मी, सगळी मॅच मी खेळलो ती.
2: बर बर बर.
3: त्यांचा डाव पाहिला. अरे म्हणजे
2: कॅच वगैरे घेतला का कोटला?
3: तुम्हाला घेतला तो किस्सा मी फारसा हे करत नाही. पण प्रवीण सुधे,
2: बर बर,
3: नाव होता लेग स्पिनर होता महाराष्ट्राचा.
2: हा हा.
3: तर त्यांनी तो लेग स्पिनर होता.
2: बर.
3: त्यांनी गुगली टाकला.
2: बर.
3: तो मला लक्षात आला गुगली की तो आधी इकडे जाईल, उजवीकडे जाईल, नंतर आईकडे. त्यांनी तो फ्लिक करायचा प्रयत्न केला.
2: कोणी?
3: गावस्करांनी.
2: गाव. बर.
3: आणि आश्चर्य वाटेल, कॉल बोललो ना आम्ही, त्यांना तो फ्लिक केला, त्यांच्या ग्लोव्ह लागून तुम्ही कॅच लेग साईडला पकडला.
2: बर.
3: पकडला. अपील केलं खूप. म्हणजे लोकांना आश्चर्य, त्यांना पण आश्चर्य असलं गावस्करांना, हा एवढासा आहे, जोरजोरात ओरडतो हा, तो काही तो दिला नाही अंपायरनी. आणि मग ओर संपली.
2: अरे
3: आता गावस्कर सुद्धा कधी ऐकतील ते सुद्धा मान्य करतील. तर ते मला मग ओर संपली, बाजूला आले, माझ्या खांद्यावर ठेवला, गुड कॅच.
2: हा ना. अरे
3: आउट होतो म्हणे मी, एवढे 2 शब्द बोलले.
2: अरे
3: म्हणजे विचार करा, आता ते किस्सा आता कल फार ठिकाणी जाईल आता विषय, पण ते म्हणले गुड कॅच. एक तो एक अभिमानाचं गोष्ट आहे. गावस्करांसारखे नाही एवढ्या मोठ्या क्रिकेटरनी आपल्याला अशा पद्धतीने साबशकी द्यावी आणि मान्य करावं.
2: बरोबर
3: हे काय सोपी गोष्ट नाही. त्याबद्दल मी त्यांचं खूप
2: रन किती काढले गावस्कर.
3: त्यांनी 100 केलं ना.
2: बापरे
3: अरे ठोक ठोक ठोकलं त्यांनी. अरे म्हणजे मॅटिंग वर सुद्धा कसे खेळू शकत होते. कारण त्यांचं क्रिकेट मूळ मॅटिंग वरच. जरी मुंबईत खेळत असले तरी त्यांचा 90% कालावधी हा बाहेर जायचा. त्यामुळे ते मॅटिंग तिथं प्रश्नच नाही, पर्याय नसत. पण ग्रेट ग्रेट बॅट्समन.
2: काय महाराष्ट्र आणि मुंबईची ते काय मॅचचा निकाल काय लागला.
3: डावाने हरले महाराष्ट्र.
2: बापरे
3: येऊन एवढं धुतलं धुऊ धुऊ धोपडलं. खूप धोपडलं खूप
2: धोपडलं. बॅटिंग करायचं ते सबस्टिट्यूट असल्यामुळे.
3: पण माझ्या नावावर माझ्या नावावर तो कॅच होता.
2: कुठला
3: कॅच. एकनाथ सोलकरांचा.
2: अरे बापरे कसोटी.
3: हा कसोटी खेळ. एकनाथ सोलकरांचा कॅच माझ्या नावावर.
2: अरे बापरे.
3: अजून पेपर कटिंग मध्ये कॅच मुकून द्या कोकरा.
2: अरे
3: ऑन पेपर तरी.
2: बॉलर कोण होतं.
3: बॉलर त्यावेळेस पांडुरंग सावकर.
2: अरे
3: काय बॉलिंग करायचं. तो
2: फास्ट बॉलर होते.
3: काय सुंदर बॉलिंग करायचे ते. काय म्हणजे त्यांना मिर्रे खरंच रिडिंग त्यांचं जे म्हणायचं ना. पण भडकेलं डॉक्यान खूप. चिडायचं लगेच. पण अप्रतिम बॉलिंग. करसन गावरी अप्रतिम बॉलिंग. अफजल पठाण म्हणून होते महाराष्ट्राकडून. काय बॉलिंग करायचे खरंच कौतुकच. म्हणजे मी अशा लोकांबरोबर मी किपिंग केली.
2: आणि राजू भालेकर कॅप्टन.
3: राजू भालेकर कॅप्टन.
2: ते बॉलर होते का.
3: नाही ते बॉलर बॅट्समन.
2: बॅट्समन होते. बर बर. आणि मिलिंद गुंजाळ वगैरे असे होते.
3: मिलिंद गुंजाळ नव्हतं.
2: बर बर.
3: यजुंद्र सिंग.
2: हा
3: यजुंद्र सिंग होते.
2: बर
3: आपल्याकडून त्यावेळेस
2: महाराष्ट्राकडनं.
3: तिकडून मग संदीप पाटील.
2: हा म्हणजे मुंबईकडून.
3: मुंबईकडून
2: गावस्कर.
3: गावरी.
2: गावरी
3: गावरी होते.
2: बर.
3: नंतर गावस्कर स्वतः.
2: मग वेंग सरकर होते का.
3: वेंग सर. हा वेंग सरकर होते.
2: बापरे दिलीप. बर.
3: काय बॅटिंग करायचे लोक होते. गावरींची बॉलिंग. लेफ्ट हँडर होते.
2: बर.
3: आणि मी काय याच्यामध्ये तरबेज झालो. या एवढे लोक असून सुद्धा मी कशी बांडुरंग सागर.
2: नरेन तामाणे काय होते त्यावेळेस.
3: नरेन तामाणे त्यावेळेस मॅनेजर होते
2: त्यांचे मुंबई टीम.
3: हा हा.
2: बर बर बर.
3: आणि मी कशामुळे एवढा म्हणजे शिकलो. याला निव्वळ हे गोविंद मिसाळ. डेव्हिड रावडे. रमेश कांडीवकर. डेव्हिड डिसोजा. ह्या लोकांच्या बॉलिंग वर मी जी किपिंग केली ती किपिंग मला नंतर फार हे झाली.
2: उपयोगी पडले.
3: उपयोगी पडले खूप. त्यांच्यावर किपिंग करणं म्हणजे जागतिक दर्जाचे बॉलर होते खरं ते. त्या काळातले सुद्धा. ठीक आहे. त्यावेळेस कॉम्पिटिशन खूप असल्यामुळे यांना चान्सेस मिळाले नसते. पण नसते कॉम्पिटिशन ते निश्चित खेळले असते. आणि त्यांच्या बॉलिंगवर मी किपिंग केली सर्वात अभिमानाची.
2: गोविंद मिसाळ तर स्विंग करायचे ना हवेत.
3: अरे त्यांचे बॉलिंग करणं म्हणजे चांगले चांगले भले भले गारटले जायचे.
2: त्यांना संधी मिळाली नाही.
3: म्हणजे अक्षरशः लेफ्ट हँडर होते. तीन तीन चार चार फूट स्विंग करायचे.
2: बापरे.
3: म्हणजे बाहेर टाकलेलं बॉल वेल लेफ्ट केलं की दांड जायचं तिकडे.
2: बापरे.
3: इतकी सुंदर बॉलिंग.
2: पण त्यांचे पहिले
3: नाही मिळाली. त्यांची दोन तीन ओव्हर पहिले फार खतरनाक असायच्या. भयानक.
2: बर बर.
3: अशा लोकांच्या बॉलिंग वर किपिंग केली मला अभिमान आहे खूप. फार सुंदर. फार सुंदर.
2: तुम्हाला त्यांच्या बॉलरच्या तुमच्या यशात वाटा.
3: 100% 100%
2: त्यांची तुम्हाला.
3: कारण मला अशी बॉलर तर मिळाली नसते. किपिंग कळलीच नसते.
2: कळली नसते. बरोबर.
3: त्याच्यामुळे मी स्किल किपर झालो. आणि नरसिंह पटेल जे आमचे होते ना गुरु. अरे बडून बडून आमच्याकडून करून घ्यायचे. काळजी बाद आहे काही नाही. विदाउट ग्लोव्ह किपिंग करायला लावायचे मुद्दाम.
2: अरे
3: हात तयार हृदय म्हणून.
2: बापरे.
3: हो. पण आमचे झाले तयार हात.
2: हा ना.
3: हो.
2: बॉल पकडायचा
3: एकदम लेदर बॉल.
2: आणि 140-130 च्या स्पीडने टाकत असतील
3: आरामात. आरामात. त्यामुळे त्याची इव्हन रणजी ट्रॉफी नेटला सुद्धा मला कधी प्रॉब्लेम नाही आला.
2: हो ना.
3: हो. एकदा तर फार मिरेकल घडले. एक मी आमचे हिमोधिकारी जे आहेत भारताच्या पूर्वीचे कॅप्टन.
2: बर.
3: ते आमचे कोच होते.
2: बर.
3: मग मला विकेट किपिंग करायला मी नेट मध्ये आलो. तर तिथून अण्णे खेर नावाचा त्याला अण्णे खेरच म्हणायचे. लेफ्ट हँडर प्रचंड फास्ट टाकणारा वेगवान. आणि एक बॅट्समन पुढे होता. मी आपला स्टंपल चिकटलो. तो अण्णे खेर पळत पळत आला. माझा स्टंपल चिकटलो कचकन थांबला. तर ते म्हटलं अरे तू वेडाय का म्हणे. तू कुठे स्टंपल चिकटतो. म्हटलं मला सवय भाऊ मला काय नाही. अरे वेडाय का तरी बॉल बी सोडला मग. आणि म्हटलं टाक तू काळजी नको करू. आणि तेवढ्यात काय म्हणजे हाईट गमतीचा भाग म्हणजे तेवढ्यात त्याचा त्यांनी आला. मी आपला स्टंपल चिकटलो. त्यांनी बॉल टाकला जोरात टाकला खूप. आणि त्या बॅट्समनच्या हेल्मेटला लागला.
2: बापरे.
3: ते हेल्मेट तुटलं.
2: बर.
3: तुटल्यानंतर मी मागे उभा खूपच हिमोधिकारी आत आले. अरे म्हणले तू व्याड आहे का काय, मला म्हणले म्हणलं काय झालं सर, अरे तू व्याड आहे का काय म्हणतो तू, अरे एवढा जोरात तो टाकतोय आणि तू खुशाल स्टंपल चिकटलं तू,
2: म्हणजे तुम्ही
3: भीती भीती वाटत
2: नाही फास्ट बॉलरला तुम्ही स्टंपिंग म्हणजे पुढे एकदम पुढे हे करायचं.
3: माझी ती एक गुण होता नैसर्गिक, मी कोणत्याही फास्ट बॉलरला पहिले दोन तीन बॉल मध्ये ओळखायचो बॅट्समन काय चूक करतो,
2: बर
3: मी लगेच स्टंपल चिटकायचो. मला हिमोधिकार म्हटले मला म्हणजे तू परगरावरून आलेला विकेट किपर म्हणे, मी एवढं वर्ष क्रिकेट खेळलो जगात अरे असं पाहिलं नाही कधीच म्हणे मी, अरे स्टंपल चिकटतो का एवढं दोरा दोरा टाकणार. हा म्हटलं सर मी ब्रेटलीला सुद्धा उभं राहू शकतो. नाही राजेल म्हणे बाबा, पण आता तू बाहेर जा बाबा, आता नको राहू, आता बाहेर मला मला तुझी बरंच भीती वाटायला लागली. तो एक किस्सा होता छान. आणि मला सीम दिसायची बॉलरची
2: बर,
3: किती जोरात टाकू
2: बाप,
3: स्पिन टाकणार मला गुगली कधी होईल तेही कळायचं. नैसर्गिक होतं माझ्याकडे तो गुण
2: नैसर्गिक.
3: हो हो
2: बाय तुमच्याकडनं गेलीच नाही,
3: नाही कधीच नाही, चार चारशे रन झाले तरी दोन नव्हते जात. एवढं म्हणजे
2: एवढं स्किल,
3: एवढं स्किल होत. आणि बॉलरला सुद्धा विश्वास असायचा की मुख्य आहे ना माग काही काळजी नाही आपल्याला. एकदा नाशिकच्या मॅच बरोबर फार मस्त किस्सा काढला. लेले राजेंद्र लेले म्हणून आमचा नाशिक म्हणजे ग्रुपनी खेळत होता आम्ही, तर तो परभणीची टीम होती. परभणीची टीम बॅटिंग आम्ही त्यांना दिली, ते म्हटले आम्हाला बॅटिंग द्या तुम्ही, आम्हाला दिवसभर पळवतात आम्ही बॅटिंग करतो म्हणे, कारण आमचे 50 एक रन होतील तुम्ही 2 मिनिटं जिंकून जा. मग तो बॅट्समन आला ओपनिंगचा, उभं राहिला लेले आला बॉलिंगला. मला लक्षात आलं की बॅट्समन
2: हा
3: क्रिचच्या पुढे उभा राहतोय, ठीक आहे पहिला बॉल त्याने टाकला तो खेळला कसं खेळला, दुसरा बॉल आहे तो अशा पद्धतीने खेळला की क्रिचच्या बाहेर जायचो. मला लक्ष झालं मी लगेच स्टंपल चिकटलो. आणि लिहिलेलं काय सांगितलं मी, म्हटलं आउटस्विंग थोडा बाहेर टाक, त्याला बघता आत केला आमच्या खुण्यात आलं. आणि तो बॅट्समनला बॅट्समन मला बघितलं, त्याला वाटलं काय चला राहत एखादा, आणि त्याने टाकला बॉल तो आउटस्विंग टाकला. मला माहित होतं बॅट्समन काय करेल, त्याने पाय पुढे टाकून खेळला क्रिचच्या बाहेर आला, उचलला उचलला स्टंप आणि आउट दॅट. अंपायर म्हटला येस, अंपायर आला मला म्हणलं काय वेळ आहे करतो का, म्हणे आम्ही कधीच अशी स्टंपिंग माहित नाही आम्हाला गडबडलो आम्ही. तर बॅट्समन त्याला विचारला अंपायरला का म्हणून कसा आउट झाला, अरे भाऊ तू बघ कुठं बाय, अरे अरे ओ मला म्हटलं अरे खेळू देतो थोडा मला. तशी एक तो किस्सा परसुद्धर झाला आमचा, एक
2: तो तुमचा हातखंड झाला होता स्टंपिंग, स्टंपच्या जवळ फास्ट बॉलरला स्टंपच्या जवळ कीपिंग करायचं.
3: आणि आमचं ते कॉम्बिनेशन एवढं अप्रतिम असायचं बॅट्समन आणि बॉलरचं की बरोबर आम्हाला सापडायचे लोक.
2: पण नरेन तामाणेंनी तुम्हाला मुंबईमध्ये नेलं ना,
3: मग मुंबईला गेलो.
2: बर बर, त्यांनी काय हे केलं का तुम्ही चला म्हणून?
3: दादर माटून गेला, झोपडी नावाची क्लब क्रिकेटची टीम होती
2: बर,
3: त्या क्लब कडून मी खेळायचो. मग
2: बर
3: खेळलो मी तिथून, मग तिथून मग युनिव्हर्सिटी विजी वगैरे.
2: बर बर बर, तिथं मग ऍडमिशन घेतली होती का?
3: ऍडमिशन घेतली.
2: बर बर बर, स्पोर्ट्सच्या याच्या,
3: स्पोर्ट्सच्या.
2: बर बर, मग तिथं पण पश्चिम विभागाकडनं खेळ,
3: तिथून पश्चिम विभागाकडून. मग आम्ही जयपूरला गेलो होतो खेळायला,
2: अरे
3: पश्चिम विभागाच्या टीम मधून. आणि तिथं ज्या गायत्री देवी म्हणून ज्या महाराणी होत्या, त्यांच्या हस्ते माझा खास सत्कार झाला होता.
2: बर काय म्हणजे काय,
3: एक गुड विकेट किपर किंवा अशा पद्धतीने खेळलेला, त्यांनी माझा खास सत्कार केला होता.
2: अरे
3: आणि त्यांचे जे अंपायर होते राठोड म्हणून, ते माझे म्हणजे माझ्या याच्यातच पडले होते, अरे क्या आदमी आहे क्या आदमी. पण मी खूप म्हणजे विकेट किपर हाच माझा एक जीव किपर होता.
2: मग मुंबईच्या टीम मध्ये नाही तर महाराष्ट्राकडनं संभाव्य टीम मध्ये रणजीच्या,
3: नाही मग नंतर मी रणजी ट्रॉफीच्या नेट मध्ये असायचो.
2: बर कधी, 2-3 वर्ष होतात
3: नाही, जवळ 8-9 वर्ष ना.
2: बापरे,
3: पण काही कारण असतं ते
2: 20-25 टीम मध्ये संधी काही मिळाली
3: नाही. संधी काय मिळाली,
2: बापरे. आणि त्यावेळी महाराष्ट्राकडनं कोण रणजी विकेट किपिंग करायचं?
3: तो प्रसाद प्रधान म्हणून होता.
2: बर
3: थोडासा वेगळा विषय तो.
2: हा पण त्यांना संधी मिळाली, तुम्हाला संधी मिळाली
3: नाही? मला मिळाली नाही म्हणायच्या दिली गेली नाही.
2: बरं बरं, बॅड लक तुमचं
3: दिली गेली.
2: बरं बरं बरं. आणि त्याचबरोबर मग तुम्ही नेटचे ती किस्सा सांगितला जाता तो हे महाधिकारी
3: चकितच पडायचे.
2: म्हणजे तुम्ही फक्त प्रॅक्टिसला पूर्ण महाराष्ट्र टीम बरोबर असायचे,
3: संभाव्य जे 20 काढायचे ना ते संभाव्य 20 मध्ये मी असायचो.
2: अरे
3: हो. आणि मला एम अधिकारी म्हणायचे सुद्धा की मला जर पूर्ण टीम अधिकार दिले ना काढायची फायनल, मग तू तिसरं नाव तुझं असेल म्हणे.
2: बापरे. बर बर बर बर,
3: दुर्दैव म्हणे. मला म्हणे तुझं दुर्दैव आहे, तू खरं परग्रहावरच खेळायला पाहिजे.
2: आणि मुंबईकडनं तुम्ही काही प्रयत्न केले ना?
3: केले प्रयत्न, पण तिथं आता खरं बोला
2: चंद्रकांत पंडित वगैरे
3: दिलीप सरदेसाईंनी आपला त्रास दिला.
2: बर, ते पण विकेट किपर होते?
3: ते विकेट किपर नव्हते, ते सिलेक्टर होते.
2: सिलेक्टर होते,
3: 4-3 सिलेक्टर असायचे, 3 जण मला मत द्यायचे.
2: अरे बाप,
3: त्याचा एक माणूस ठरलेला होता.
2: म्हणजे बॅड लक तुमचं नशिबाचं.
3: येस येस.
2: मग नंतर तुम्ही नगरच्या क्रिकेटमध्ये लक्ष घातलं ना.
3: मग नगरच्या क्रिकेटमध्ये लक्ष घातलं.
2: हा मग तुम्ही कुठल्या क्लबकडनं खेळायचे नंतर?
3: नगर आमचं पायनियर. बर. तसं ते रणजी ट्रॉफीला नेटलं वगैरे जात तेव्हा काय तर पायनियर होतात माझा. आधी मी नगर इलेव्हन कडून खेळायचो.
2: बर.
3: ती आमच्या रहीम आहेत, रहीम नरसी पटन, रहीमनी टीम तयार केली होती.
2: बर.
3: रहीम, डेव्हिड रावडे, डेव्हिड डिसोजा, रमेश कांडीवकर.
2: बर.
3: त्याशी ते नगर इलेव्हन.
2: बर.
3: नितांत सुंदर टीम.
2: हो ना.
3: एकदम म्हणजे वर्णन पलीकडे टीम होती आमची.
2: अरे बापरे. बर बर.
3: मग नंतर त्यांची पण इकडे तिकडे लोक गेले, बदल्या झाले, मग आम्ही पायनियर काढली.
2: बर.
3: मग पायनियरचं आम्ही किंग होतो नगरमध्ये.
2: अरे
3: म्हणजे त्या काळामध्ये क्रॉम्प्टन ट्रॉफी
2: सुरुवात झाली.
3: 40 ओव्हरचे असायचे
2: वगैरे.
3: आणि त्या क्रॉम्प्टन ट्रॉफीला नगर मधून काही लोक ऑफिसला दांडण्या मारून मॅच बघायचे.
2: बापरे.
3: ऑफिसर गेले गेले अधिकाऱ्यांकडे, उच्च साहेब असं जरा काम आज जायचंय, मला माहिती आहे लोक कुठे जायचंय, थोडा वेळ मी पण येतो असे म्हणून ते तिथे 10,000 लोकांची मॅचेस बघाय.
2: रणजीचे आपल्या क्रॉम्प्टनच्या इतर स्पर्धा.
3: आणि 40 ओव्हरच्या
2: पूर्ण मैदान भरलेलं असं.
3: पूर्ण मैदान भरायचं.
2: आणि त्यावेळेस ते एक साईडच होती.
3: हो.
2: म्हणजे पूर्ण मैदान नव्हतं.
3: नव्हतं.
2: फक्त पॅवेलियन.
3: येस येस. आणि त्या
2: झाडं होती छान.
3: झाडं होती. झाडाखाली
2: लोक मस्त पैकी
3: शेंगा वगैरे ते
2: गाड्या वेड्या.
3: आणि झेडपीचं ते जिल्हा परिषदेच्या काय याच्यावर बसून तिथं 200-300 लोक मॅच बघायला.
2: बापरे बापरे.
3: आम्हाला अजूनही ते दिवस आठवत. फार ते नितांत सुंदर.
2: पायनियर कडनं काय काय तुमचं टीम मध्ये कोण कोण होतं?
3: पायनियर मी होत, मिलिंद आपला सुनील माळुदे,
2: बर
3: बक्षी, म्हणजे बाकीचे जे होते त्यांना आम्ही सांभाळून घ्यायचो.
2: अरे बापरे. बर बर. सुनील माळवदे आणि चांगले प्लेअर होता. सुनील
3: चौंदनकर.
2: सुहास. सुहास माळवदे.
3: सुहास माळवदे. सुहास माळवदे. चौंदनकर.
2: गिरीश चौंदनकर.
3: बक्षी म्हणून तो नाशिकचा होता.
2: बर बर.
3: असे एक
2: चांगले प्लेअर टीम. तुम्ही क्रॉम्प्टन जिंकले का? मग
3: क्रॉम्प्टन बरेच वेळ जिंकलो आम्ही. आमच्या विरोधात काही टीम खेळायला तयार नसायच्या. नोकर बाबा आम्हाला आधी बॅटिंग दे, हे आम्हाला दिवसभर पळवतील असं म्हणून व्हायचं ते.
2: बर बर.
3: एक अभिमानात. आणि आम्ही अक्षरशः दुपारी 2 प्रॅक्टिस करायला लागायचो भर उन्हा 2-7. तर आमच्याकडे दिल्लीचे काही मुलं इथं शिकायले होते.
2: बर.
3: ते आले होते खेळ प्रॅक्टिस. तिसऱ्या दिवशी गेले पळून.
2: अरे
3: बरं. क्या ऐसा कभी भागते क्या? इतना धूप आहे, राम बिमार पड गे, क्या बोलणे का, या आपी गेलो असं करून आम्ही प्रचंड मेहनतीने खेळायचो. खूप खूप.
2: आणि तुम्ही क्रॉम्प्टन जिंकलात, अजूनही इतरही स्पर्धा वेगवेगळ्या?
3: आम्ही जिंकायचो 90%.
2: अरे बापरे. बर.
3: एवढी आम्ही एकदा एसटी बरोबर आमची मॅच होती. एसटी टीम बाबा कसं मिसम अप्रतिम टीम होती खरंच.
2: बलाढ्य टीम.
3: बलाढ्य. आणि त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला ते खेळायला न्यायचे ना. त्यामुळे आमच्या त्या टीम मुळे आमचा खूप मोठा विकास झाला.
2: बर.
3: आमच्या खेळामध्ये
2: एसटीच्या.
3: हा एसटीच्या टीम मधून.
2: बर.
3: तर त्यामध्ये एकदा ती फायनलला आम्ही फायनलला आलो. फायनलला आल्यानंतर त्यांची बॅटिंग झाली, आमची बॅटिंग आम्ही घेतली, त्यांना वाटलं हे लवकर आउट होतील. आम्ही त्यांना 1.5 दिवस पळवला भर एप्रिलच्या उन्हात. भर एप्रिलच्या उन्हात अर्धे पुढच्या अर्धे दिवस त्यांचा आलआउट गेला. बाबा कसं वगैरे तुम्हाला भेटले त्यांना विचारा. नाही नाही सारे लोक जिंदगी पहिले बारीत ने मागे.
2: तुम्ही रन काढले काय?
3: आम्ही ह्या काढले असेल पण किपिंग येत होती ना माझी. माझं कॉन्सन्ट्रेशन मांडण्यापेक्षा माझं.
2: तुम्ही सेंचुरी मारली का पण आता?
3: नाही कधीच.
2: म्हणजे 50 केलं पण मधल्या फळी द्यायचं तेवढी संधी मिळायची.
3: संधी मिळायची. पण माझी ओळख तुम्ही कुठे जा आता बाजारात.
2: पण ते बॅट्समन म्हणून पण ओळख आहेच.
3: नाही पण तरी मुक्या विकेट घे बरोबर का?
2: हा नाही पण
3: ती ओळख. बॅटिंग करायचो करायचो.
2: म्हणजे तुम्ही शेवटच्या ह्याच्यात मॅन विनर.
3: येस.
2: विनर शॉट वगैरे
3: बरेच झाले.
2: मग असा असा तुम्हाला कुठला कॅचेस आठवतात का? अप्रतिम कॅच घेतलाय तुम्ही असा कोणाचा?
3: नाही त्या काळामध्ये जे कॅचेस झालेत ते सगळे आवडत विषय होते. त्यामुळे असं खास एखादा नाही. 90% कॅचेस मी असे मिरॅकलच घेतलेत.
2: बापरे.
3: एका टीम मध्ये एका मॅच मध्ये मायामध्ये करी इलेव्हन बरोबरच होते वाटतं. एका बॅट्समन आमचे दिलीप भंडारे म्हणून बॉलर होता.
2: बर.
3: त्याच्या पेस बॉलर त्याच्या बॉलिंगला एका बॅट्समननी शॉट मारला.
2: बर.
3: तो शॉट न लागता तो एजला लागला बॅटच्या कडे. आणि तो इतका प्रचंड उंच गेला. इतका प्रचंड गेला उंच. आणि तो माझ्या डॉक्यावर बॉल.
2: बापरे.
3: घर घर घर घर घर घर घर घर. मी 2-4 वेळा घर घर घर घर घर घर फिरलो.
2: एवढा उंच होता.
3: हा प्रचंड उंच.
2: बर.
3: म्हणजे कल्पना शक्तीच्या बाहेर. मला अजून आठवत होतो. सगळ्यांना आता वाटला कॅच होणार नाही. तो झाला कॅच.
2: बापरे.
3: अक्षरशः झाला. प्रेक्षकही पळत पळत आले. डॉक मला उचलला. म्हणजे मी सुद्धा हादरलो. पण तो घेतला मी कॅच. मुख्य काय अवघड विषय होता म्हणजे मानला जाईल तुला.
2: म्हणजे तो लोकांनी हवेत चेंडू पाहिला वेळ आणि
3: ते म्हणले नाही होणार कॅच. इतके उंच कोणी कॅच होतं का? मी 2-4 वेळा घरघर फिरलो ना.
2: बापरे.
3: आणि त्या पेज वॉलवर तो कॅच असल्यामुळे वेगात खाली आला ना. प्रचंड स्पीड त्याला. पण ते तो माझ्याकडे आठवणीतला विषय.
2: थोडस पण त्या काळात रिप्ले वगैरे असे जर प्रकार असतात तुमचं त्यावेळेस पंचांवरच अवलंबून असत.
3: हो हो हो.
2: एखाद्या वेळेस स्टंपिंग घेतलेले तुम्हाला कळलंय परंतु ते दिलं गेलं नाही असा एक प्रॉब्लेम असतो.
3: पुष्कळ वेळा झालं ते वादे जायचे आमचे. पण ते रिप्ले हा विषय नसायचा.
2: रन आउटचा
3: सगळं सगळं. आणि आताची फोटोग्राफी तरी काय होती. ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरे.
2: बरोबर.
3: ते आता तर काही काही ब्लॅक अँड व्हाईटचे पुसले गेले सगळे फोटो सुद्धा. त्या काळात नव्हतंच ना काही टेक्नॉलॉजी हा विषयच नव्हता.
2: आणि एज लागला बॉल आणि कॅच घेतला तरी द्यायचे नाही असे ते काही
3: कित्येक वेळा झालेले. त्याच्यावर भांडणं व्हायचे आमचे. पण शेवटी ड्राईव्ह म्हणले की काय संपलं.
2: बरोबर. पंचांचा निर्णय अंतिम मान
3: आणि
2: खेळायचं
3: कंपनी फायनल डिसिजन.
2: बरोबर. पण ते असतं प्लेचं तर तुम्हाला जास्ती संधी मिळाली.
3: खूप काही काही स्टंपिंग तर ते बॅट्समन तयार नसत. अंपायर अंपायर म्हणून याच्याकडे असतं का असे कुठे स्टंपिंग घेतात का आधी इतके मोहम्मद. मग बॅट पूर्वी अंपायर 30-40 फुटावर उभे राहायचे. आता मी विकेट किपिंगला आलो 5 फुटावर उभे असायचे. पुढे काय भरत तुझा अशी गमत होती ती.
2: चालेल किस्से आहेत भरपूर तुमचे.
3: आणि महिला क्रिकेट नगरचं मीच चालवलं.
2: बर बर बर.
3: महिला क्रिकेटचा युनिव्हर्सिटीचा पण मी कोच होतो सिलेक्टर होतो.
2: हा का.
3: नगरचे महिला क्रिकेट सुद्धा मीच चालवलं.
2: बर. बरीच वर्ष विद्यापीठाचे वगैरे. हा. म्हणजे त्यांना काही प्लेअर तुम्ही तयार केले.
3: निश्चित.
2: मग तुम्ही नंतर प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणून काम सुरू केलं. ते कधी सुरू केलं तुम्ही.
3: पहिल्यापासूनच होतं.
2: बर. म्हणजे अकॅडमी कधी सुरू केली.
3: जसं मी अकॅडमी मी साधारण 30 वर्ष झालं. 30-35 वर्ष मागे.
2: बर. देवगावकर क्रिकेट.
3: हा देवगावकर क्रिकेट.
2: बर बर.
3: म्हणजे माझी पत्नी सुद्धा स्टेट लेवल खेळलेली.
2: अरे क्रिकेटची.
3: क्रिकेट.
2: अरे बापरे. बोलर काय खेळल्या.
3: महाराष्ट्र.
2: अरे बापरे. बर. काय नाव त्यांचं.
3: त्यांचं नाव ज्योती.
2: बर बर. बॅटिंग का
3: बॉलिंग. बॉलिंग.
2: अरे
3: पेस बॉलर. पेस
2: बॉलर. तुम्ही स्टंपिंग करायचं.
3: स्टंपिंग झालं ना मग. लो मॅरेज झालं. स्टंपिंग झालं.
2: बरोबर. आणि मग त्या किती खेळल्यात मिसेस.
3: त्या एकच वर्ष खेळल्या. त्या लेडीज क्रिकेट काय होतं. अतिशय मर्यादित.
2: बरोबर. प्लेयर त्या गोळा करावे लागायचे.
3: गोळा म्हणजे बापरे घरी जाऊ जाऊ.
2: आला.
3: त्या काळात विश्वास होता पालकांचा पण.
2: बर बर.
3: हे मात्र मान्य केलं पाहिजे. आता विश्वास नाहीये. भीती वाटते. त्या काळात बिंदास्त म्हणजे म्हणायचे ना की देवावर सर तुम्ही आहेत का. तर आम्हाला काही काळजी नाही. तेव्हा जवळजवळ 3-4 वर्ष मी चालवलं असतो. बरेच गावाला गेलो खेळलो सगळं. म्हणजे पण कधी नाही. विश्वासाचाच गुण.
2: आणि अकॅडमी तुम्ही वाड्या पार्क वगैरे इकडे चाल. कुठे.
3: वाड्या पार्क सोसायटी हायस्कूल.
2: बर.
3: सुरुवात मी वाड्या पार्क वरून केली. मॅचेस आमची सोसायटी हायस्कूल. एप्रिल आणि मे महिना जवळजवळ 60 दिवस आमच्या 60 मॅचेस व्हायच्या.
2: और बापरे.
3: भरभरून मॅचेस. म्हणजे काही काही पालक म्हणायचे चला 2 महिने आता देवाकडे असल्यामुळे चिंता नाही. आम्हाला मस्त पोरं काही चिंता नाही. मग त्यामुळे व्यवस्थित झाले.

0: आता काही सकाळी आले ना काही सॉसेल हायस्कूलचे असायचे, काही मग कॉन्व्हेंटचे असायचे इंग्लिश शाळेतल्या,
1: बरोबर,
0: मग ते त्यांच्या ऍडजस्ट वेळा ऍडजस्ट करून
1: कॉन्व्हेंटवाले संध्याकाळी,
0: मग इंग्लिश स्कूलवाले पण संध्याकाळी. पण नगर मधल्या प्रत्येक शाळेतले मुलं माझ्याकडे
1: सगळ्याच. कोणी असे प्लेअर पुढे खेळले का तुमचे?
0: खेळले असे म्हणजे स्टेट लेवल पर्यंत गेले, बरेच मुलं खेळले.
1: अरे वा, बरेच खेळ. आणि विनरही तुमचे देवगावकर अकॅडमी,
0: देवगावकर
1: क्रीडा स्पर्धांमध्ये.
0: आणि मध्यंतरी मग मी भाजपचा पदाधिकारी असताना मी मिलिंद गंदे, विनोद बोथरा, आम्ही मग प्रमोद माधन ट्रॉफी घेतली होती.
1: बर बर बर, म्हणजे स्पर्धांचे आयोजन.
0: अप्रतिम आयोजन केलं आम्ही स्कूल लेवलचं,
1: स्कूल गेम
0: 40 ओव्हर्स,
1: शालेय स्पर्धा,
0: शालेय स्पर्धा.
1: बर बर बर,
0: जो वाडे पार्कवर अगदी उत्तम प्रकारे ते पार पाडले, भरभरून प्रतिसाद शाळांचा सगळा, 20-25 शाळांनी भाग घेतला होता. अजूनही ते फोटो माझ्याकडे आहेत.
1: अरे बापरे, क्रिकेटच्या आठवणी खूप मोठ्या आहेत.
0: खूप आहेत, मी तुम्हाला आता सांगितले तर निम्मे आहेत, अजून सांगायला गेलो तर अजून गमती जमती आठवते, वेळ आपल्याला कम पडेल.
1: बरं, त्यावेळेच क्रिकेट आणि आताचं क्रिकेट मध्ये काय फरक आहे?
0: त्यावेळेसचं क्रिकेट हे खरं स्किलनी खेळलं जायचं आणि मॅचेस भरपूर असायच्या, टेक्निकली शिकवणारे असायचे. असं उगत नाही बाबा चला बॅडमिंटन खेळणारा क्रिकेट शिकवतोय, क्रिकेट शिकवणार बॅडमिंटन, तसं नाही. क्रिकेट शिकवणारच क्रिकेट, खो खो शिकवणारच खो खो, कबड्डी शिकवणारच कबड्डी. आता इतकी सरमिसळ झाली आहे, याला आलेलं पैशाला महत्व.
1: बरोबर,
0: म्हणजे आमच्याकडे तर काही लोक पैसे फी पण देऊ शकत नव्हते, आम्ही म्हणत पण नव्हतो दिलंच पाहिजे. असं एक म्हणजे आपण क्रिकेटची आवड होती. आणि आता मॅचेस संपल्या, कोरोना नंतर क्रिकेट बंद झालं नगर मधलं, ना क्लबचं राहिलं, ना शाळेचं राहिलं, ना कॉलेजचं तर राहिलं, नगर कॉलेजचं ग्राउंडच गेले, सारडा कॉलेजचे ग्राउंडच गेले, खेळायला जागा राहिलेली नाही, त्यामुळे मॅचेस नाहीत. मॅचेस नसल्यामुळे तुम्हाला मुलं मिळणार नाहीत. पूर्वी आम्ही 2-3-300 मॅचेस खेळायचो, आता 3-3 मॅच होतो वांदे. पूर्वी आम्ही सराफशील शाळेची खेळायचो, ती लेदरवर खेळायचो, आता ती टेनिसवर खेळतात. पार पाडायची हा त्यांचा उद्देश.
1: बरं, आता टेनिसवर आली का?
0: आता टेनिसवर आली स्पर्धा.
1: अरे बापरे,
0: लेदर क्रिकेटच्या स्पर्धा बंदच झालेत नगर मध्ये, कुठंच चालत नाही.
1: मैदान नाही, काय नाही,
0: काहीच नाही. मैदान आहेत
1: पण त्याचा,
0: पण मैदानाची साठी काय करायला पाहिजे याचं. आणि मैदान नसल्यामुळे मुलं ग्राउंडवर येत नाहीत. ग्राउंडवर येत नसल्यामुळे आज जी शहरामध्ये जी काही सामाजिक स्थिती बिघडली तरुणांमधली, ती याच्यामुळेच ना, मैदानच नाही त्यांना खेळायला. म्हणजे तुमची ताकद वाय कुठे घालणार? आम्ही सकाळी दुपारी गेलो की 8 वाजता
1: पण तशी तयारी नाही राहिली.
0: कारण आहे, तयारी नाहीच कारण आहे की त्या त्या खेळाच्या संघटना, त्या त्या खेळाच्या शाळा कॉलेजेस काहीच करत नाहीत ना, ते काहीही करत नाहीत. मुलगा काय करतो त्याच्या आई वडिलांना माहित नसतं दिवसभर.
1: मोबाईलचा नेपार त्याला अजून हे करू,
0: फार बोरा वाजवलाय त्यांचा. म्हणजे माझा खूप मोठा तो गंभीर आरोप आहे. मैदान चालू करा सगळे फुल फ्लेस, बघा सगळी नगर मधली जी काही वाईट परिस्थिती आलेली ती एकदम कमी होईल. पण याला लक्ष द्यायला कोणता?
1: पण ग्लॅमर आहे क्रिकेटचा,
0: आहे अजूनही आहे, अजूनही आहे.
1: चांगलं कोचिंग वगैरे असं जर तयारी केली तर नक्कीच,
0: निश्चित. मी शाळेत जायचो, कॉलेजमध्ये जायचो की टीम द्या, भरवा मुलं, बोलवा, जाऊन जाऊन जाऊन जाऊन मी प्रचार केला त्या गोष्टी.
1: अरे बापरे, पण मुलांची पण तशी तयारी नाही आता, मोबाईल एवढे गुंतले आणि अभ्यासाचं पण एवढं बर्डन आहे.
0: बर्डन आहे, आमच्या काळात सुद्धा अभ्यासाचं बर्डन नव्हतं असं नाही.
1: बरोबर,
0: पण त्याला दोन्ही गोष्टीला महत्व दिलं जात होतं, खेळ असो.
1: मैदानावरच यायला तयार नाहीत मुलं.
0: मैदानावर यायला तयार नाही, मैदान आहेत आहेत पण तयार नाहीत.
1: खंत आहे, फार मोठी,
0: फार मोठी खंत आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे जर नाही तात्काळ तुम्ही सुधारलं तर याच्यापेक्षा भयानक परिस्थिती होणार निर्माण शहरात. ही अवस्था पुण्याची अवस्था तीच आहे. मुलंच नाहीत, मैदान आहेत, मुलं नाहीत. शाळांना आता फक्त तुमच्या शैक्षणिक याच्यामध्ये किती प्रगती करता एवढाच इंटरेस्ट आहे, कारण त्यांना अनुदान मिळतं त्याच्यावर जास्त वरून. ही गंमत,
1: खेळाकडे एवढं लक्ष
0: नाही देत, नाही देत.
1: स्पोर्ट्स कडे काहीच नाही,
0: अजिबात नाही.
1: दुय्यम स्थान,
0: दुय्यम स्थान. तशी ती माणसं राहिली नाहीत, राज्यकर्ते राहिले नाहीत, तुमचे संघटना तशा राहिले नाहीत. दिवस घालवणे एवढे दिवस.
1: बर, काय तुम्ही आता वेगवेगळे स्पर्धा खेळलात, वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील तुम्हाला, सामोरं जावं लागलं असेल आयुष्यात. म्हणजे प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला अडचणीला सामोरं जावंच लागतं. तर तुम्हालाही अशी अडचण आलेली असेल, पण त्याच्यावर तुम्ही यशस्वीपणे मात केली, असं कुठलं श्रोत्यांना उदाहरण सांगता येईल का?
0: मला क्रिकेटच्या याच्यामध्ये अनुभव आले वाईट. त्या काळामध्ये पुण्या क्रिकेट, म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, आता स्पष्ट बोलायला हरकत नाही, थोडा लोकांना राग पण येईल, बऱ्याच वेळा जातीवर
1: बापरे
0: चालायचं ते. मी हा एक बॉडी जर एक ह्या जातीची, मग त्या एक जातीची पोरं, बॉडी ह्या जातीची, मग त्या जातीची पोरं,

0: आणि उघडमोड झालेच तोंडर बॉल आहे मला.
1: बापरे,
0: मी आता ते इथं बोलू शकत नाही जाहीर, पण तोंडर बॉल आहे काही लोक तर, म्हणजे अधिकारी सुद्धा नाही तर अक्षरशः सेक्रेटरी सुद्धा किंवा तुमचे सिलेक्टर सुद्धा विचारायचे.
1: बरं,
0: तर अनुभव आले मला, ते अनुभव आले. सगळीकडे तो विषय चालू आहे सध्या, आता तीच परिस्थिती आहे. त्या त्या संघटनेचा अध्यक्ष पदाधिकारी कोणत्या जातीचा आहे, त्याला कोणत्या जातीचा नेमायचा, हे सुद्धा अप्रत्यक्षरित्या ठरवलं जातं.
1: बापरे,
0: त्याचा घात, त्याचा इतका घातक परिणाम झालाय
1: क्रिकेटच्या वाढीला, पूर्ण त्याचा
0: सगळ्याच खेळाला वाढीला परिणाम झाले,
1: बसली
0: प्रचंड खिळ बसलेली. त्यामुळं आहे, सत्य परिस्थिती मान्यच केली पाहिजे. ते जर नाही बदललं तर याच्यापेक्षा भयानक परिस्थिती होणार पुढे. मी त्या तो त्या जातीचा आहे का, मग मी ह्या जातीचे लोक आंदोलन करणार, माणसं आंदोलन करणार,
1: उपोषणाला वाचणार विषय आता.
0: हो हो हो, हे अगदी मान्यच केलं पाहिजे. म्हणजे काही काही खेळाडू असे खेळले की ज्यांचे त्यांचं वय पाहिजे अंडर 19, ते 25-25 वर्षाचे वयाचे पोरं सुद्धा खोटं सर्टिफिकेट देऊन दाड्याबिड्या करून खेळलेले. त्या लोकांची यादी सुद्धा माझ्याकडे.
1: ओरिजिनल प्लेअरला अन्याय होतो त्याच्या,
0: झाला कायम होत गेला.
1: बरोबर, बरोबर,
0: अजूनही तेच चालू आहे.
1: हो ना,
0: हो, खोटे सर्टिफिकेट तर सर्रात दिले जातात. मला तर कोणी म्हटलं प्रूव्ह करून दाखव, एका मिनिटात प्रूव्ह करून दाखव.
1: बरोबर,
0: काही लोक त्याच्यावर रणजी ट्रॉफी खेळले,
1: हा,
0: एज ग्रुप मध्ये कमी दाखवलं. आता मला सांगा, 15 वर्षाच्या पोरांच्या, 17-18 वर्षाच्या पोरांच्या मध्ये 25 वर्षाचा पोरगा खेळला तर तो जोरच खेळणार.
1: बरोबर,
0: तो सुद्धा त्याचं वय 17 दाखवतो, खोटे सर्टिफिकेट. आणि काहींचे तर असे सर्टिफिकेट आहे, त्या खेळायचे कॉलेजचे कधी संबंध आला नाही, त्याचे सर्टिफिकेट त्यांच्याकडं.
1: सगळे बोगस गेले,
0: सगळे बोगस गेले. ही ही अवस्था आहे.
1: खेळातली सगळं खेळांमध्ये आहे,
0: सगळ्या खेळात,
1: म्हणजे क्रिकेट असं नाही तर सगळ्याच खेळांमध्ये. भयंकर
0: भयंकर भयंकर परिस्थिती.
1: आणि त्याचा परिणाम होतो, आणि चांगले खेळाडू
0: तसंच झालं ना. आता तो महाराष्ट्राचा खेळतो, तो संभाजीनगरचा, तो काय तो त्याला भारताचा कॅप्टन केला आणि त्याचं खोटं सर्टिफिकेट सापडलं तर विमानतळ बसलेले विमानतळ तर आकल. ही परिस्थिती अजूनही ते खेळते रणजी ट्रॉफीत. हो, आणि त्याला शिव छत्रपती अवॉर्ड दिलं. मी बोललो देशपांडे म्हणून कोणतरी अधिकारी होते त्यावेळेस, त्यांना मी फोन करून सांगितलं, कागदपत्र पाठवले, खोटं सर्टिफिकेट देऊन भारत सरकारने त्याच्यावर ऍक्शन घेतली. त्याला शिव छत्रपती अवॉर्ड तुम्ही देत आहे?
1: बापरे,
0: नाव आहे माझ्याकडे, नाव आहे, त्याची कागदपत्र सगळी.
1: बरं, तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता नवीन खेळाडूंना? आता
0: नवीन खेळाडूंना खेळत असताना आधी स्वतःची बर्थ डेट काय आहे त्याच्यावर खूप अवलंबून आहे, कारण ती आहे 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबरच्या पुढचे मुलं मग त्या त्या ग्रुपमध्ये खेळू शकतात. अंडर 19 असो, अंडर 14. बऱ्याच वेळा त्यांच्या डेट असतात जून जुलै, त्याचं एक वर्ष कमी होतं, कमी खेळायला मिळतं, आणि तिथंच ते घोटाळे सुरू होतात. घोटाळे काय होतात, मग तो म्हणतो काय माझ्यापेक्षा लहान आहे, मोठा आहे तरी खेळला, पण त्याची बर्थ डेटवर त्याला खेळलं जातं. आणि तिथं वर्ष वर्ष लोकांची वाय गेली, तेव्हा पहिल्यांदा त्यांनी बर्थ डेट आपली चेक करावी. दुसरी गोष्ट, आपण खरंच खेळू शकतो. क्रिकेट खेळणं वेगळं आणि क्रिकेटर होणं वेगळं. बॅट धरता आली म्हणजे तो क्रिकेटर होतो असं नाही. मी सुद्धा माझी अकॅडमी असताना मी एका बॉलमध्ये ओळखायचो तो मुलगा की खेळू शकेल का. मी तर पालकांना पूर्ण कल्पना द्यायचो की त्याला नका तुम्ही क्रिकेटर म्हणून, त्याला क्रिकेट खेळू द्या फक्त, कारण त्याच्यात हे स्किल नाही वगैरे वगैरे. आणि परत पालकांनी ते हे केले असं त्यांनी स्वतः मुलांकडून या अपेक्षा ठेवायच्या. कारण आयपीएल वगैरे जो पैसा दिसायला लागला यांना असं वाटलं आपलं पोरं 1 लाख रुपये कमवलं, अरे पण त्याचं स्किलच नसेल
1: तर तो कसं कमवेल,
0: तो कसं खेळू शकेल. त्याच्यामुळे त्यांना माझं स्पष्ट सांगणे की मुलाला तुम्ही काय करतो बघा. आणि पालक स्वतः हा कधी ग्राउंडवर जात नाहीत, तर पोराला पाठवून देतात, नाही गेले 2-3 तास काय तिकडे घालवलतो असं करून पालक पाठवतात. पालक हे बघत नाही त्याला खरंच येतं का नाही. मग ठीक आहे, प्रत्येक पालकाला खेळ कळतो असं नाही, त्याखा तज्ज्ञ व्यक्तीला विचारावं की बघ रे बाबा त्याला येतं काही, तसं करत नाहीत. आणि मग अपेक्षा भंग झाला की चिडचिड, मग ते पोरगे फ्रस्ट्रेशन मध्ये जातं, पालकही जातात, मग तिथे घोटाळा सुरू होतो.
1: बरोबर,
0: तेव्हा प्रत्येकाने आपलं किती स्किल आहे स्वतः ओळखावं आणि मग
1: खेळावं,
0: अन्यथा मैदानावर जाऊ पण नाही.
1: बरं, आज आपल्या समवेत ज्येष्ठ क्रिकेटपटू मुकुंद देवगावकर होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची संपूर्ण विश्लेषण केलं. त्यांनी विकेट किपर म्हणून एक जण लौकिक मिळवला आहे त्याविषयी श्रोत्यांना सांगितलं. तर तुम्ही आमच्या स्टुडिओत वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद सर तुमचं.
0: धन्यवाद. मी सुद्धा रेडिओ नगर 90.4 FM तुम्ही आभार मानतो, धोपागरजी तुमचं सुद्धा आभार मानतो खूप. अशी वेळोवेळी संधी मिळाल्याबद्दल मला धन्यवाद. अजून काही माझ्याकडून अपेक्षा असेल तर मला केव्हाही बोलू शकता. धन्यवाद.
2: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते ज्येष्ठ क्रिकेटपटू मुकुंद देवगावकर. अजय धोपावकर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद आपण क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये ऐकला. भेटूया क्रीडा झेपच्या पुढच्या भागामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: रसिक हो रेडियो नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची संगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राग दरबारी आलाप. ऐकूयात स्वर संजीवनी.
2: नमस्कार श्रोते हो, मी सुहास जोशी बोलतोय. आज आपल्यासाठी राग दरबारीमध्ये आलाप सादर करणार आहे. राग दरबारी रात्री ऐकल्यामुळे झोप लागायला मदत होईल. दिवसाचे ताणतणाव आणि इतर हालअपेष्टा जर असतील तर त्याच्यापासून नक्की सुटका होईल आणि एक प्रकारची मनाला विश्रांती मिळेल याची मला खात्री आहे. जरूर ऐका आणि काही सूचना किंवा प्रश्न असतील तर ईमेल पाठवा. ईमेल cureTune@gmail.com cureTune@gmail.com. धन्यवाद. जय हो.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज आपण ऐकलात राग दरबारी आलाप. गायक आणि सादर करते होते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी समीर पाटील. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

हे छमत म्हणजे स्नेह आहे. स्नेहातील विविध प्रकारची माहिती, महत्वाच्या घडामोडी स्नेहाशी जोडल्या गेल्या. त्यांच्या मुक्ती कठीण स्थितीवर मात स्वतःची प्रती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यशोगात सर्व तुकुशकात स्नेहता शोमत ऐकसरू न स्नेह वार्ता स्वार्थ शुरुवात परी दोन्ही फक्त रेडिओ 94 FM वर.

शायरी जात फैशन ताजे सोशल मीडिया हॉट अप धाकेदार बॉलीवुड डेट्स फोर डेट्स माजात महत्व में ग्राम आणि रस्ता विद्या गणन सिंह आणि माहिरिता कुमारा कृष्णा घेऊन येते आपली लकी मित्रण आर जे कोमल आंसर ग यशोमय कुमार निवार सायंकाळ 4 ते 8 वेळेत रेडिओ फोर एम वर.

माय ममा जिव्हा पुलकी काजी स्नेह हे जिथं त ते म्हणजेच स्नेहार स्नेहातील प्रकल्पाची माहिती महत्वा घडामोड स्नेहाश जोडल्या गेल्या व्यक्तींच्या मुलाखतीन परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगणाऱ्या विद्यांच्या यथा हे सर्व तुम्ही ऐकाल स्नेहवा या मध्ये ऐकायला नका स्नेह वार्ता सुवार ते दोन्ही तर 90.4 वर

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की चेतक काश दिसा होतो. पण अंधार 1989 आली जिल्ह्यानगर काही संवेदनशील पेटवली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेह ज्योत. देह व्यापले आणि मान तस्करी पडलेल्या मुलींना सोडून त्यांचे पुनर्करण्यात कार्य ज्योत करत आहे. हे प्रेम हे ती परिवर्तन.
1: अधिक संपर्क क्रमांक 36600.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायं

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.